श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 13 भाद्रपद शके 1948 अर्थात 4 सप्टेंबर 2024. सकाळचे 5:58 आणि 45 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, जग तुमच्यावरती विश्वास ठेवेल. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस भक्तीचा, आनंदाचा आणि चैतन्याचा. आजचा दिवस आहे त्या युगपुरुषाच्या जन्माचा, ज्यांच्या जीवनात बाललीलांचा निरागस आनंद आहे. मैत्रीची अनोखी वीण आहे, प्रेमाची उत्कटता आहे आणि कर्मयोगाचा महान संदेश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी, संकटांवरती मात करण्याचं धैर्य आणि कर्तव्याला सर्वोच्च मानण्याची प्रेरणा आहे. तेव्हा मंगलप्रभात कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया सुवर्णा आपटे यांनी गायलेल्या श्रीकृष्ण अष्टकानं.

सुवर्ण आपटे यांनी गायलेलं श्रीकृष्ण अष्टक आताच आपण ऐकलंत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार वसंत प्रभू.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली बाभ बोरकर यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर वैदेही करंबेळकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:40 आणि 20 सेकंद झाले आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात संवर्धित शेती पद्धती याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या भरडधान्य शेतीला सर्वच पातळीवर प्रोत्साहन दिलं जात आहे. अशा स्थितीमध्ये भरडधान्यांच्या उत्पादनासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी कमी खर्चाच्या संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये या शेतीच्या पद्धतीची तत्त्वं आपण जाणून घेऊया. मंडळी, संवर्धित शेतीमधील पहिलं तत्त्व म्हणजे किमान जमीन नांगरणी. भरडधान्य शेतीमध्ये कमी नांगरणी किंवा शून्य नांगरणीचा अवलंब फायदेशीर ठरतो. पारंपरिक खोल नांगरणीऐवजी केवळ पेरणीच्या ओळीमध्येच माती सैल करण्याचं काम केलं जातं. त्यासाठी चिझेल प्लाऊ किंवा डिक्स हॅरो यासारख्या यंत्रांचा वापर करता येतो. या तंत्रामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, धूप टाळता येते, मातीची रचना अबाधित राहते आणि मातीचं नुकसान कमी होतं. दुसरं तत्त्व म्हणजे पीक अवशेष व्यवस्थापन. आधीच्या पिकाचे विविध अवशेष, काडी कचरा यांचं शेतातच केलेलं आच्छादन उपयुक्त ठरतं. त्यामुळे वापसा टिकतो, पाण्याचं मुरण्याचं प्रमाण वाढतं, तणांची वाढ कमी होते, सरळ सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नसल्याने जमिनीचं तापमान नियंत्रित राहतं, धूप टाळता येते. हे अवशेष कुजल्यानंतर जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवतात, त्यामुळे त्यातील पोषणद्रव्य पुन्हा जमिनीत मिसळली जातात. यानंतरचं तत्त्व विविध पीक पद्धती. मंडळी, भरडधान्य शेती पद्धतीमध्ये आंतरपीक म्हणून किंवा विश्रांतीच्या कालावधीत कडधान्य पिकांची लागवड करणं ही एक प्रभावी संवर्धित पद्धती आहे. मातीचा पोत सुधारतो, जमिनीवर पिकांचं आच्छादन राहून तणांच्या वाढीला मर्यादा येतात. या पिकांचे अवशेषही अधिक प्रमाणात जमिनीत पडत असल्याने जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढतं. यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन. केवळ रासायनिक कीड नियंत्रणापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे कीड नियंत्रण अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक व्हायला मदत होते. या व्यवस्थापनामध्ये कीड सर्वेक्षण, कीड रोधक वाणांची निवड, उपयुक्त कीटकांचं प्रोत्साहन, पीक फेरपालट, वेळेवर पेरणी अशा अनेक उपाययोजना केल्या जातात. संपूर्ण सेंद्रिय शेती वगळता अन्य ठिकाणीही अंतिम उपाय म्हणून रासायनिक पद्धतीचा अवलंब ग्राह्य मानला जातो. यानंतरचं तत्त्व म्हणजे एकात्मिक पोषण व्यवस्थापन. कोणत्याही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी संतुलित पोषण गरजेचं असतं. संवर्धित शेतीमध्ये सेंद्रिय खतांसोबत योग्य त्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करणं ग्राह्य आहे. मात्र माती परीक्षणानुसार शिफारशीमध्ये योग्य ते बदल करून खतं वापरली जातात. परिणामी अन्नद्रव्यांची नासाडी टळते, विविध प्रदूषणंही टाळता येतात. मंडळी, संरक्षण शेतीचे काही फायदे आहेत. ते म्हणजे, ही पद्धती अर्धशुष्क हवामानासाठी मातीतील ओलाव्याचं प्रमाण लक्षणीयरित्या सुधारते. यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण अधिक राहतं. तेव्हा मंडळी, अत्यंत पोषक असलेल्या देशी भरडधान्य लागवडीसाठी ही संवर्धित शेती

0: पद्धती जी आहे त्याचा अवलंब करणं हे फायदेशीर ठरणारं आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: संवर्धित शेती पद्धती याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहार तज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोते हो नमस्कार. सकाळी उठल्यापासून आपण किती वेळा पाणी प्यालो याचा आपण कधी विचार करतो का? आपल्या रोजच्या आहारात पुरेसं फायबर आहे का? आपण आरोग्याबद्दल बोलताना नेहमी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट याचं बोलतो, पण फायबर आणि पाण्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. आज आपण याच दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. फायबर म्हणजे काय? तर फायबर म्हणजे वनस्पतीचा असा भाग जो आपल्या शरीरात पूर्णपणे पचवला जात नाही, म्हणून तो निरुपयोगी आहे असं मात्र होत नाही. उलट फायबर आतड्यांची स्वच्छता करून पचनसंस्था उत्तम ठेवण्यास मदत करतं. फायबर हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि दुसरे म्हणजे पाण्यात न विरघळणारे. पाण्यात विरघळणारे फायबर जेलीसारखे बनते आणि ते रक्तातलं शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तर पाण्यात न विरघळणारे जे फायबर असतात, म्हणजे भाज्या वगैरे आपण जेव्हा खातो, पालेभाज्या, तर त्याचे देठ, शिरा जे आहेत त्या पाण्यात विरघळत नाही, तर यांना इनसोल्युबल फायबर मिळतात. तर या फायबरमुळे शौचामध्ये बल्क वाढून आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. फायबर येणार कुठून? तर आपल्या स्वयंपाकघरातून, म्हणजेच भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, स्प्राउट्स, धान्ये जसे ज्वारी, बाजरी, ओट्स या सर्वांमधून आपल्याला फायबर मिळत असतं. फायबरसाठी वेगळे महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही, रोजच्या आहारातून तुम्ही फायबरची गरज भागवू शकता. समजा पोळी आणि भाजी खाताय, त्यासोबतच थोडी उसळ किंवा सॅलॅड घेतलं तर तुमच्या आहारामधले फायबरची गरज सहज पूर्ण होते. फळांचा रस घेण्याऐवजी संपूर्ण फळं खा, फळांमध्ये भरपूर फायबर असतात. आता बघूया आपण पाण्याकडे. तर पाणी आणि फायबरचं नातं खूप महत्त्वाचं आहे. अचानक आहारात भरपूर फायबरचं प्रमाण वाढवलं पण पाणी मात्र जर कमी घेतलं तर बऱ्याच लोकांना पोट दुखायला लागतं, पोट फुगतं. तर फायबर वाढवा पण पाण्याची साथ द्यायला मात्र विसरू नका, कारण सोल्युबल फायबर जेव्हा पोटामध्ये फुलतं तेव्हा त्याला पाणी मात्र नक्कीच लागतं. सो दिवसभर पाणी नियमित पीत राहणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. पाण्याचं प्रमाण मात्र नेहमी चेंज होत असतं. उन्हाळा, व्यायाम, जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा घाम जास्त येणाऱ्यांना भरपूर पाणी प्यायला लागतं. त्याचबरोबर सगळ्यांसाठी पाण्याचं प्रमाण सारखं नसतं. काही आजारांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं. वय, शरीराची गरज, हवामान, फिजिकल ॲक्टिव्हिटी, किडनी किंवा हृदयाचे आजार याप्रमाणे पाण्याची गरज बदलत राहते. फायबर अचानक खूप वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा. आहारामध्ये एक भाजी वाढवा किंवा एखादं संपूर्ण फळ घ्या. डाळ किंवा कडधान्य नियमित करा. श्रोते हो, आजपासून

0: आपल्या ताटाकडे बघताना एक छोटासा चेकलिस्ट करा. जसं भाजी आहे का, आज मी दिवसभर फळ खाल्ले का, आज मी कडधान्य खाल्ले का, आणि सर्वात महत्त्वाचं आज दिवसभर मी 2 बॉटल पाणी घेतलं आहे का. हे छोटेसे बदल आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. फायबर पोटासाठी आणि पाणी फायबरसाठी आणि दोघांची साथ आपल्या आरोग्यासाठी. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात फायबर वाढवा आणि तेही हळूहळू वाढवा. शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्या. निरोगी पचनसंस्था म्हणजे निरोगी आहाराची एक महत्त्वाची पायरी आहे. श्रोते हो, सकाळी उठल्यावर जसं आज आपल्याला काय काय कामं करायची आहेत याचा आपण विचार करतो, त्याचप्रमाणे दिवसभर प्रत्येक वेळेस आहार घेताना या आहारात माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहेत, ही पोषक मूल्ये आहेत का, आणि नसतील तर ती कशी ॲड करता येतील याचा आपण विचारसुद्धा करायला हवा. आणि हाच संकल्प आपण आजपासून सुरू करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी आपण सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत। मॅडम, आज आम्हाला स्थानिक जैवविविधता सांभाळत असताना आपल्याला रानभाज्यांचा कसा वापर करता येईल याबद्दल थोडं सांगा।
2: जरूर, रानभाज्यांमध्ये रानभाज्या ह्या खरं तर स्थानिक जैवविविधतेचा ठेवा आहे। आपल्या सह्याद्रीच्या कुशींमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या, पाऊस आला, पहिला पाऊस आल्याबरोबर येणारी जी शेवळं असतात, इथपासून ते सर्रास लोकांना माहिती असलेलं आणि अतिशय लोकप्रिय असलेलं म्हणजे अळू, तेरअळू किंवा कर्टुली, अत्यंत मोठ्या प्रचंड भावानी बाजारात विकली जाणारी कर्टुली असतील, तर ही सगळी किंवा फोडशी असेल, टाकळा असेल, कुरडू असेल, यासारख्या अनेक पालेभाज्या असतील, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या पावसाळ्यामध्येच उपलब्ध होत असतात। तर जसं की ऋतुमानानुसार आपण खाणं ठेवलं पाहिजे, त्याच पद्धतीने या भाज्यासुद्धा त्यावेळेला जेव्हा त्या उपलब्ध असतात तर त्या आपण जरूर आपल्या आहारात ठेवल्या पाहिजेत। कारण का, या रानभाज्यांची कोणीही लागवड केलेली नसते, त्या स्वतःहून तिकडे उगवून आलेल्या असतात, कोणत्याही प्रकारची खतं त्याला कोणी घातलेली नसतात, कीटकनाशकं नसतात, त्यामुळे कुठेतरी विषमुक्त अशा प्रकारच्या त्या भाज्या असतात। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात आणि त्या त्या काळामध्ये आपण ते खाणं हे खूप आवश्यक असतं। कारण पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली पचनशक्ती थोडीशी क्षीण झालेली असते, पाणी नवीन आलेलं असतं आणि अशा याच्यामध्ये पोटाचे विविध आजार होऊ शकतात, त्यामुळे याचा आपण जरूर आपल्या आहारामध्ये त्या त्या काळामध्ये केला पाहिजे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला अर्थातच ह्या भाज्या मदत करतात। आणि आता सध्याचा जो एक शब्द आहे डिटॉक्सिफिकेशन, आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं कुठेतरी असं, तर अशा पद्धतीने शुद्धीकरण करणं हा या रानभाज्या करत असतात, तर ह्यांचा जरूर करावा आपण वापर। मला हे सगळं आपण खात असताना जेव्हा आपण पर्यावरणपूरक आहार असं म्हणतो ना, तेव्हा हल्ली ना जॅपनीज इकिगाई हा अतिशय, ही एक संकल्पना अतिशय लोकप्रिय आहे की त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण आपल्याला विचारायचे असतात आणि त्यानुसार कृती करायची असते। म्हणजे की मी काय करते आहे आत्ता, मी जे काही करते आहे त्यांनी माझं पोट भरते का, म्हणजे मला पुरेसे पैसे मिळत आहेत का, पण पैसे तर मिळत आहेत पण मला आनंद मिळतो आहे का आतमधून मी काहीतरी केल्याचा, आणि मी जे काही करते आहे त्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाही आहे ना, मी माझ्या कृतीमधून काहीतरी जगाचं भलं करते आहे का, याची कुठेतरी जर होकारार्थी उत्तरं येत असतील तर तुम्ही एक शांत आणि सुखी आयुष्याकडे वाटचाल करत आहात, अशा पद्धतीच्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत। मला हे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात जेव्हा आपण अन्नाबद्दल विचार करतो, तेव्हा की मी काय खाते आहे, ते खाऊन माझ्या शरीराला काय मिळतं।

0: आहे, मला ते खाऊन चांगलं वाटतंय का, माझे आरोग्य सुधारतंय का, आणि हे मी माझं करत असताना हे अन्न पिकवणारा जो शेतकरी आहे तो सुखी आहे का, मी जे अन्न खाते आहे त्याचं या पर्यावरणावर काही वाईट परिणाम होतो आहे का, असा एक जर विचार तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये सुरू केला, प्रत्येक वेळेला तुम्ही जी पण गोष्ट खात आहात तुम्ही हातात घेतल्यावर खाण्यापूर्वी जर ही घंटा तुमच्या मागे कुठेतरी मनामध्ये डोक्यामध्ये वाजलीच पाहिजे, तुम्ही सुजाण नागरिक आहात तर, जर ही वाजत असेल आणि त्यानुसार जर तुम्ही तुमच्या अन्नाची निवड करत असाल तर तो खरा पर्यावरणपूरक आहार असेल.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार या मालिकेमध्ये आपण श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत केली. खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या आवडी आणि निवडींनी आपण पर्यावरणाचं कसं संवर्धन करू शकतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं कसं संवर्धन करू शकतो. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: पूरक आहार या मालिकेमध्ये आपण श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत केली. खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या आवडी आणि निवडींनी आपण पर्यावरणाचं कसं संवर्धन करू शकतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं कसं संवर्धन करू शकतो. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात आंबोळगड पूर्णगड कृषी पर्यटनाची सफर याविषयीचा कार्यक्रम. सहभाग दुर्ग अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर संयोगिता सासने आणि गणेश रानडे यांचा आहे. लेखन सोनाली सावंत यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं आहे. तर सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 125 वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सव या विषयावरती गजानन बाळकृष्ण पाटणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांच्यावरती केंद्रित असेल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त कार्यक्रम. सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे. लेखन अनुप्रिता भाले. सादरकर्ते नयन पवार. तसंच जन्माष्टमीनिमित्त गाणी आपण ऐकाल. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची आहे. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात शिक्षण विद्यार्थी युवा समाजकारण या विषयावरती साधलेला संवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बाजारात सुरक्षित मासे विक्रीसाठी फसाईचे नियम या विषयावरती डॉक्टर दबीर पठाण यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 पॉप म्युझिक हा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्वाचा कार्यक्रम. आणि 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवरती वाजवलेला राग

मधुकंस प्रसारित केला जाईल. श्रोते हो, आज रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन श्रीकृष्ण जन्माख्यान मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. कीर्तनकार आहेत हरिभक्त पारायण, दिगंबर बुवा नाईक. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोत्यो, आपण पुष्कळ वेळेला असं बघतो की दुधाची अलर्जी होते, धुळीची अलर्जी असते, काही जणांना एसीची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या वासाची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या पदार्थाची अलर्जी असते, काही जणांना एखाद्या गोळ्यांची अलर्जी असते. तर तेव्हा अलर्जीला कशाचं काही वावडं आहे असं नाही. स्त्रियांमध्ये पण बघतो जिथे कुंकू लावलं जातं तिथे फोड येतात आणि कुंकवाची पण अलर्जी तयार होते. पूर्वीच्या काळी काँग्रेस गवत असायचं, त्याला काँग्रेस गवत म्हणायचे कारण त्यावेळेला अमेरिकेतून गहू आलेला होता, लाल गहू, आणि त्या गव्हाबरोबर हे बियाणं आलं, त्यामुळे ते असं पांढरी पांढरी फुलं येणारं ते गवत पण आपल्या देशात सगळीकडे उगवलं. या काँग्रेस गवताला हात लावल्यानंतर पण अलर्जी येते. तेव्हा अलर्जी हा सर्वसामान्य प्रकार नाही, तर तो एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित आहे, व्यक्तिविशिष्ट आहे. बऱ्याच लोकांवरती या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम होत नाही. अलर्जी करणारे हे जे घटक असतात, हे घटक वासातून किंवा आहारातून आपल्या शरीरात गेले तर शरीरातल्या पेशी त्यांच्या विरुद्ध प्रकारची द्रव्य तयार करतात, ज्याला आपण प्रतिद्रव्य म्हणतो. लस दिल्यानंतर याच प्रतिक्रिया, म्हणजे लस देण्याची पद्धत पण अशीच आहे, त्याच्यामागे शास्त्र असं आहे की जेव्हा लस दिली जाते तेव्हा त्या प्रक्रियेमधून लसीमार्फत रोगप्रतिबंधक अशी प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडीज तयार होतात. ॲलर्जीमध्ये चुकीच्या प्रतिसादामुळे किंवा चुकीच्या रिॲक्शनमुळे विरुद्ध परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, आणि या अँटीबॉडीजच्या परिणामामुळे हिस्टामिन किंवा संथ गतीनं क्रिया करणारा जो असा एक वेगळा पदार्थ असतो, या पदार्थाची निर्मिती होते. आणि या पदार्थाच्या परिणामामुळे छोट्या ज्या श्वासनलिका असतात त्या श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात किंवा काही वेळेला रक्तवाहिन्या रुंदावतात आणि अचानक ब्लड प्रेशर कमी होतं. त्याचबरोबर ती त्वचेवरती जर असेल तर पुरळ येतात, खाज येतात, अशी वेगवेगळ्या प्रकारचा लक्षण समूह आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो. काही वेळेला अशा माणसाला चक्कर पण येते, श्वास घ्यायला त्रास होतो. आणि गंभीर प्रकारच्या ॲलर्जीमध्ये मात्र लगेच रिॲक्शन जर शरीराने दिली तर मृत्यू पण होतो. तेव्हा हे टाळण्यासाठी कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आहे ते शोधून काढावं लागतं, आणि त्या ॲलर्जीवरती उपाय म्हणून त्याला डिसेन्सिटायझेशन म्हणतात. म्हणजे सेन्सिटिव्हिटी असते, त्याच्या विरुद्ध शब्द डिसेन्सिटिव्हिटी, तर डिसेन्सिटायझेशन करतात. आणि डिसेन्सिटायझेशन म्हणजे ज्या पदार्थाची ॲलर्जी आहे तो पदार्थ अगदी अल्प प्रमाणात आणि त्यानंतर हळूहळू वाढत्या प्रमाणात इंजेक्शनद्वारे सोडला जातो. म्हणजे थोडक्यात शरीरामध्ये प्रतिकारशक्ती तयार करेल. एखादी गोष्ट आपल्याला पचत नाही म्हणताना हळू थोडी खायची, नंतर काही दिवसांनी तिचं प्रमाण वाढवत वाढवत न्यायचं, म्हणजे शरीराला त्याची सवय होते. याला डिसेन्सिटायझेशन पद्धत म्हणतात. आणि असं केल्यानं त्या पदार्थाची ॲलर्जी हळूहळू नाहीशी होते आणि कुठलंही इंजेक्शन किंवा औषधोपचार न देताना हाही गोष्ट बरी होते. तेव्हा ही ॲलर्जी शोधून काढण्यासाठी काही वेळेला आपण बघतो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर विचारतात या इंजेक्शनची किंवा गोळ्यांची तुम्हाला

0: ला ॲलर्जी आहे का, मग इंजेक्शनची ॲलर्जी तपासायची असेल तर त्याचा थोडासा डोस आपण छोट्याशा सुईनी कातडीच्या खाली देतात, मग थोडा वेळ थांबतात तासभर, तिथे पुरळ विरळ उठलं नाही, खाज आली नाही, लाल झालं नाही, तर मग ते इंजेक्शन दिलं जातं, म्हणजे त्याचा अर्थ त्याची ॲलर्जी नाही. तेव्हा ॲलर्जी असेल त्या पदार्थापासून, म्हणजे धूळ असेल दूर राहायचं, कचरा असेल दूर राहायचं, एखादा वासाची ॲलर्जी असेल तर तो वास घ्यायचा नाही, हा ॲलर्जीपासून वाचण्याचा एक मार्ग आहे. तेव्हा त्याची तपासणी करून घ्यायची आणि त्यावर मग त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील तशी काळजी घ्यायची.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे ठीक 7:07 झालेत। आता 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी घ्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
2: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. EOS 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. EOS 5 या भूसमकालिक कक्षेतील पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आहे. चौहान यांनी काल मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. यावेळी महिला लाभार्थींनी कर्ज मंजुरी आणि वितरणातील विलंब यासह विविध अडचणी मांडल्या. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान दररोज ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील चाकरमान्यांना या रेल्वेगाडीची विशेष भेट मिळाली आहे. त्यातच कोकणातल्या निसर्गाचं बहरलेलं मनोहारी रूप त्यांच्या प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित करणार आहे. ऐकूया कोकणात सध्या सर्वत्र दिसणाऱ्या या नयनरंब देखाव्याचं सविस्तर वर्णन आमच्या प्रतिनिधीकडून.
3: पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची जणू साक्षच देणारी ही रंगीबिरंगी रानफुलं सिंधुदुर्गच्या डोंगर पठारावर बहरलीत. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेणारं हे मनोहारी दृश्य सध्या कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतंय. हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेली निळी पांढरी आणि विविध छटांची फुलं पाहताना निसर्गानंच गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केल्याचा भास होतोय. कोकणातल्या गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीत हरण आणि निळी परडी यांना विशेष महत्व आहे. गणेश चतुर्थीच्या काळात घरातली माटवी सजवण्यासाठी पूर्वापार या रानफुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या फुलांचं बहरणं हे केवळ निसर्ग सौंदर्य नसून कोकणच्या लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे चिंतेची किनार सुद्धा आहे. बदलतं हवामान, पर्यावरणातले बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या रानफुलांच्या वाढीवर होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या फुलांचं प्रमाण कमी होत असल्याचं सुद्धा दिसून येतंय. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पारंपरिक फुलांचं महत्व पुन्हा अधोरेखित होत असताना त्यांचं संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचं जतन करण्याची गरज व्यक्त होते. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
2: कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथं जन्माष्टमीचा जल्लोष आहे. राज्य

राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनीमर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. पहिल्या वर्षी कदाचित 100% होणार नाही, परंतु 100% जाण्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत. एकमेकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान नागपूर पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. सोलापुरातही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू असेल. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत. महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर किंवा भंडारा अशा सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांसाठी आता किमान 7 दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला नमुना हा संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांसाठी अन्न शिजवणारे आणि पुरवणारे हे दोघेही केटरिंगच्या कक्षेमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक तो परवाना असणं बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांच्यासह यावेळी उपस्थित होते. गावागावामध्ये कुणबी नोंदीच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार दिला. हे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येईल असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितलं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल जालना, धुळे, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. क्रिकेट. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, तसंच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. EOS-5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला

0: खुल्या चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आज 4 सप्टेंबर. ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्मदिवस आहे. 4 नामवंत हिंदी लेखक आणि पत्रकार धर्मवीर भारती यांचा आज आहे स्मृती दिन. थोर स्वातंत्र्य सेनानी दादाभाई नवरोजी यांची आज आहे जयंती. भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांचा आज जन्मदिवस आहे.

0: श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत.
1: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु. श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
1: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
2: आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
1: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही

0: असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्याऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली. आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात.
1: जेव्हा आपण असं म्हणतो की पाणी खूप नैसर्गिक म्हणजे जीवनावश्यक आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा कर आकारला जातो आणि त्याचं उत्तरच तुम्ही दिले की असं वाटतं की कर आकारला जातो तो का आकारला जातो तर या कारणासाठी आहे. आणि पण त्याचबरोबरीने शेतकरी किंवा सामान्य नागरिकांना परवडणारा दर तो व्यवस्थेचा खर्च असेल या सगळ्याचा समतोलही प्राधिकरणाला बघावा लागत असेल नाही.
0: तो फारच महत्वाचा प्रश्न असतो कारण अफोर्डेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी सांगितलं की स्टेटकडे मुख्य जी जबाबदारी असते की सर्व इन्क्लुडिंग निसर्गाला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मानवाला तर हक्क आहेच पण जर प्राणी पशु आणि नैसर्गिक वस्तू जर त्या जर जिवंत नसेल तर आपलं पूर्ण जे इकोलॉजिकल सिस्टम आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते कोलॅप्स होऊन जाईल. म्हणजे सर्वच प्राणी मात्रापासून तर निसर्गाला सुद्धा पाणी मिळण्याची आणि देण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग आता पाण्याचे दर म्हणजे आपण इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ वॉटर ऍक्च्युली कधीच काढत नाही कारण ते काढणं अशक्य आहे. पण जसं फक्त 4% पाणी पूर्ण भारताला मिळतं आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो डेव्हलपिंग आहे म्हणजे त्यातल्या त्यात जास्ती डेव्हलप्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट. आणि जसं जितका तुमचा स्टेट जास्ती डेव्हलप्ड असतो तितकं त्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्ती असते. आणि मग आपल्याकडलं जे पॉप्युलेशन आहे ते ऑलमोस्ट पूर्ण भारताचं 9.5% पॉप्युलेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत असतं तर हा पाण्याचा खूप मोठा भार महाराष्ट्र शासनावर आहे. आणि त्यामध्ये 54% लोक जे आहेत ते ॲग्रिकल्चरिस्ट आहेत ते डिपेंड करतात ॲग्रिकल्चरवर. मग यांना दर कसा लावायचा आणि ते कसं कॅल्क्युलेशन करायचं ती एक जी पद्धत आहे ती अशी आहे की एकतर वॉटर युटिलायझेशन प्रत्येकाचं किती आहे ते आपण काढतो तो डेटा आपल्याला मिळतो आणि पण त्या आम्ही रिचेक पण करत असतो विविध मार्गातून. म्हणजे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 75% पाणी ॲग्रिकल्चरिस्ट वापरतो 22% पाणी हे डोमेस्टिक म्हणजे घरगुतीसाठी जातं आणि 3% पाणी हे इंडस्ट्री वापरतं. मग आता तसं 75%ला 75% कॉस्ट अलोकेशन व्हायला पाहिजे 22%ला 22% आणि 3% 3% पण तसं होत नाही कारण याच्यामध्ये त्याला त्याची विभागणी केली जाते. पॅरामीटर्स आहेत त्याचे की अफोर्डेबिलिटी किती आहे त्याला 60% घेऊन आहेत टाइम आणि ॲक्सेसिबिलिटी त्याला 10% गुण आहेत नंतर त्याची क्वालिटी किती आहे तर याला 20% गुण आहेत. तर या वेगवेगळ्या मापनामध्ये त्याला की ॲग्रिकल्चरला वेगळं वेट आहे नंतर डोमेस्टिकला वेगळं वेट आहे आणि इंडस्ट्रीला आणि इव्हेंच्युअली जो इफेक्टिव्ह कॉस्ट अलोकेशन होतं ते इंडस्ट्रीला पडतं 59%, डोमेस्टिकला पडतं 22% आणि ॲग्रिकल्चरला पडतं 18%. म्हणजे आपण जी डायरेक्ट सबसिडी दिलेली आहे त्याला क्रॉस सबसिडी असं म्हणतात कारण टोटल जी कॉस्ट आहे ती ॲडमिटेड कॉस्ट तुम्हाला रिकवर करायला लागतं तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची सबसिडी देत नसता. ती ॲडमिटेड कॉस्ट आपण या 3 मार्फत 3 कॅटेगरी ऑफ युजर्सकडनं आपण रिकवर करत असतो. तर ही जी ॲग्रिकल्चरिस्ट असतात त्यांची पूर्ण जी सबसिडी आहे ती क्रॉस सबसिडाइज होत असते इंडस्ट्रीमार्फत. फॉर्च्युनेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये जी डोमेस्टिक आहे घरगुती आहे त्याला जितकं अलोकेशन ऑफ वॉटर ते जे युटिलायझेशन करतात आणि त्याला कॉस्ट अलोकेशन आहे ते सारखं आहे त्याच्यामुळे तो भार इंडस्ट्री उचलत नाही. फक्त ॲग्रिकल्चरिस्टचा जो आहे तर त्यांना 3% वापरतात पण तो पूर्ण जे क्रॉस सबसिडाइज ते ॲग्रिकल्चरिस्टला करत असतात. मग ही कॉस्ट काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये पण खूप सगळे मायक्रो बायफर्केशन असतात की सोर्स ऑफ सप्लाय कुठनं आहे की सरळ रिझर्वॉयरवरनं आहे की नदीवरनं आहे शाश्वत आहे की अशाश्वत आहे मग स्वतःचं धरण असेल तर काय अशा प्रकारे त्याला अजून विभाजन केलेलं असतं. यावेळेसच्या टॅरिफ ऑर्डरमध्ये आम्ही जे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशन आहेत ज्यांच्यावर 65% भार असायचा आणि कुठेतरी त्यांना वाटायचं की आम्ही प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनला अजून सबसिडाईज रेटमध्ये द्यायला पाहिजे तर त्याच्यावर आम्ही सखोल चर्चा केली. आम्हाला बरेचसे निवेदनसुद्धा प्राप्त झालेत आणि लक्षात आलं की प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनसाठी जी पूर्ण

0: इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते प्रायव्हेट लिफ्ट वाले करतात आणि ते पाणी उचलून मग आपल्या शेतीसाठी वापरतात. तर पहिल्यांदाच त्यांना आपण 16% दर लावले कारण त्यांनी जी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी अदरवाईज गव्हर्नमेंटनी इन्कर केली असती ती त्यांनी स्वतः बेअर केलेली आहे. म्हणून यावर्षी पहिल्यांदा ही 16% आपण करण्यात आली आणि त्याच्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी प्रशंसा झाली आहे प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनकडनं सुद्धा की आम्ही पहिल्यांदा प्राधिकरणाने आमचं जे दुःख आहे की आम्हाला जे कॉस्ट होतं आहे ते समजून घेतली जाणून घेतली आणि त्याला अडॅप्ट केलं. तर अशा प्रकारे हे पाण्याचे दर निश्चित करताना सोर्स ऑफ सप्लाय, अफोर्डेबिलिटी, टाइमलीनेस आणि क्वालिटी आणि क्वांटिटी या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेटेड ॲव्हरेज प्रमाणे ही कॉस्ट अलोकेट केली जाते आणि अफोर्डेबिलिटीच्या अंतर्गत ठेवल्या जाते.
1: म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर प्राधिकरणाबद्दल तुम्ही सांगत आहात ती तेवढी मोठी जबाबदारी ते पेलत आहे.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: ऐकत रहा सातत्यानं 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन

0: हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काही केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो. आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
1: तेव्हा नक्की ऐका, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: सकाळचे 7:40 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
6: नमस्कार.
5: डॉक्टर, गेले 3 भाग आपण संधिवात किंवा सांधेदुखी यावर खूप चांगली माहिती दिली. आता या संधिवातात एक गुडघेदुखी हा सध्या खूप सगळ्यांना त्रास देणारा एक प्रकार आहे, तर यावर काही आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
6: प्रामुख्याने आपल्या शरीराचा भार हा गुडघ्यांवर पडत असतो, त्याच्यामुळे इतर सांध्यांची जशी जीव होत असते त्याचप्रमाणे गुडघ्यांची जीत हा शरीराचा भार पडत असल्यामुळे जास्त प्रमाणात होते. त्यामुळे 40 नंतर सुद्धा मोस्ट अफेक्टेड किंवा ज्याचा जास्त त्रास होतो तो सांधा म्हणजे गुडघा होय. त्यामुळे गुडघेदुखीचे बरेच पेशंट आपल्याला दिसत असतात, ज्यांना नॉर्मल क्रिया करणं खूप अवघड जातं. उठणं बसणं यासारख्या क्रिया होत नाही, 4 पावलं चालायचं म्हणलं तरी सुद्धा खूप अवघड होतं. मांडे घालून बसता येत नाही, शौचालय बसलं तर उठता येत नाही, चालताना सांध्यांचा आवाज खूप येतो, सांध्यांच्या ठिकाणी स्पेसिफिक गुडघ्यांच्या ठिकाणी सूज जास्त प्रमाणात असते, ते अशी लक्षणं बऱ्याच पेशंटमध्ये दिसतात. जनरली 40 नंतर होणाऱ्या संधिवाताबद्दल आपण बोललो, पण गुडघेदुखी हा त्रास जर तुम्हाला रिमॅटॉइड आर्थरायटिस असेल, आमवात असेल, वातरक्त असेल, अशा पेशंटमध्ये सुद्धा गुडघेदुखी होत असते, जी जनरली 10 ते 30, 10 ते 35 या वयोगटामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसत असते. सो गुडघेदुखीची ही कारण असतात, पण 40 नंतर दिसणारा जो काही त्रास आहे गुडघेदुखीचा तो प्रामुख्याने संधिवातामुळेच होत असतो.
1: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
5: डॉक्टर, आता तुम्ही गुडघे दुखी कशामुळे होऊ शकते किंवा गुडघ्याचा संधिवात हे सांगितलं, पण मग गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया सुद्धा बऱ्याच जणांना हल्ली सांगितली जाते, तर अशा रुग्णांनाही आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होतो का?
6: खूप छान आणि महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला त्रास खूप होतोय, रुग्णाला चालताच येत नाहीये, 4 पावलं टाकता येत नाहीये, नेहमीच्या क्रिया करायला खूप अवघड होतीये, सांध्यांची झीज झालेली आहे, मधली गादी झिजली गेलेली आहे, वंगण कमी झालंय, अशा वेळेला काय करायचं असा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. त्यावेळेला बऱ्याच वेळेला जॉईंट ट्रान्सप्लांट किंवा गुडघे बदलणं हा एक उपचार समोर येत असतो. पण गुडघे बदलणे कुठला तरी नवीन आर्टिफिशियल सांधा शरीरामध्ये टाकण्याच्या अगोदर जर आपल्याला आयुर्वेदिक उपचाराने आणि पंचकर्म उपचाराने जर रिझल्ट मिळणार असतील तर ऑपरेशनची गरज कशाला पडावी. जनरली आपण आधी ऑपरेशन करण्याच्या अगोदर नक्कीच आयुर्वेदिक योग्य उपचार करून बघावेत की ज्याचे रिझल्ट खूप छान मिळतात. कितीतरी पेशंटचे ऑपरेशन या उपचारांनंतर टळले गेलेले आहेत. बऱ्याच जणांना आयुर्वेदिक उपचाराने इतके रिझल्ट फास्ट मिळू शकतात का ह्याची कल्पनाच नसते. आयुर्वेदामध्ये जसे फक्त पोटात घेण्याचे औषधं म्हणजेच आयुर्वेदिक उपचार असं होत नाही, यात वेगवेगळे पंचकर्म उपचार आहेत. जसे आपण मागच्या भागात बघितले, बस्ती आहेत, त्याच्या जानू बस्ती आहेत, जानूधारा आहेत, ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रसायन चिकित्सा जी आयुर्वेदाने सांगितलेली आहे, नवीन पेशी तयार करण्याचं जे काम आहे ते फक्त रसायन औषधांनीच होऊ शकते. ही जी सुवर्ण औषधे आहेत रसायन औषधांनी आहेत, त्यांनी गुडघ्यांची झालेली झीज पूर्णतः भरून येऊ शकते, तिथलं वंगण भरून येऊ शकतं आणि गुडघेदुखीही टळू शकते. त्याच्यामुळे आपलं डायरेक्ट ऑपरेशन करण्याच्या अगोदर जर आपण त्यापेक्षा आयुर्वेदिक उपचार घेतले, शमन औषधे असू देत, पंचकर्म उपचार असू देत,

0: रसायन औषधे असू देत तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात.
1: पण गेले चार भाग सांधेदुखी आणि सांध्याचे आजार तसंच संधिवात याबद्दल खूप डिटेल अशी माहिती श्रोत्यांना दिलेली आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 40 सेकंद झालेले आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं मिलिंद जोशी यांनी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं गायलं आहे स्वप्नील बांदोडकर यांनी। गीतकार आणि संगीतकार अशोक पत्की।

0: या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
2: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीचे भाकरी चटणी हा जो आहार आहे ते आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतं आहे आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारच्या खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्राची निर्मिती असलेलं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन. पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भूनिरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या भारताच्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल. तसंच या मोहिमेमुळे भारताची पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक मजबूत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातील द्विपक्षीय व्यापार पुढील 5 वर्षात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सी बी जॉर्ज यांनी सांगितलं. बेल्जियमचे पंतप्रधान पार्ट टी वेवर यांच्या भारत भेटीबाबत ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी बेल्जियममधील विद्यापीठं आणि प्रमुख शैक्षणिक संस्थांना भारतात आपली शैक्षणिक संकुलं सुरू करण्याचं निमंत्रण दिलं आहे. तसंच ब्रुसेल्समध्ये संरक्षण सह अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णयही भारतानं जाहीर केला. युक्रेन आणि पश्चिम आशियातील घडामोडींसह महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाबींवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. रशिया युक्रेन युद्ध संपावं यासाठी भारताचा सर्वतोपरी पाठिंबा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सांगितलं. युक्रेनमधल्या किव इथं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिया यांची त्यांनी काल भेट घेतली. त्यानंतर बोलताना डॉ जयशंकर म्हणाले की हा युद्धाचा काळ नाही, कुठल्याही समस्येवर रणांगणावरील युद्धाद्वारे उपाय निघणार नाही ही भूमिका भारत सातत्यानं मांडत आला आहे. या युद्धाचा अंत होणं आवश्यक आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथं केलेल्या विधानाचा डॉ जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. अशा संघर्षादरम्यान व्यापारी जहाजांवरून होणाऱ्या हल्ल्यांकडेही डॉ जयशंकर यांनी लक्ष वेधलं. डॉ जयशंकर यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. सध्या सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा केली. जयशंकर सध्या युक्रेन आणि पोलंडच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्ली इथं क्वाड शेर्पांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत क्वाड सहकार्य, सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षा, अत्यंत महत्वाची उदयोन्मुख तंत्रज्ञानं, मानवता सहाय्य यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. हिंद प्रशांत क्षेत्रातील तसंच प्रादेशिक आणि जागतिक संदर्भातील व्यापक घडामोडींवरही क्वाड शेर्पांनी आपले दृष्टिकोन मांडले. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे या बैठकीचं यजमानपद आहे. ब्रिक्स सदस्य देश आणि अन्य भागीदार देशांमधील मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. न्यायदान प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वादांचं निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आज विविध देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींचं परीक्षण करण्यासाठी सरकारनं काल 31 सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन केली. लोकसभेतील खासदार संजय जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये लोकसभेतील भर्तृहरी मेहताब, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे, ए राजा आणि सुप्रिया सुळे या प्रमुख खासदारांचा समावेश आहे. तसंच राज्यसभेतून हर्षवर्धन शृंगला, संजय कुमार झा, प्रफुल्ल पटेल आणि मेनका गुरुस्वामी यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 12 ऑगस्टला हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यास मंजुरी दिली होती. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री होणाऱ्या भव्य उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मथुरेतील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

0: विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेपाळमध्ये पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1,259 वर पोहोचली आहे. अजूनही 5,000 अधिक लोक बेपत्ता आहेत. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडला गेला पाहिजे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यासाठी भारतानं आणखी मदत पाठवली आहे. मदत साहित्य घेऊन जाणारी आणखी 2 विमानं काठमांडू इथं पोहोचली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेनंतर बेपत्ता व्यक्तींच्या भारतातील नातेवाईकांच्या डीएनए प्रोफाईलिंगसाठी प्रयोगशाळांच्या सेवा गृह मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भारतात राहणारे नातेवाईक विशिष्ट केंद्रांवर जाऊन त्यांचे जैविक नमुने देऊ शकतात आणि डीएनए प्रोफाईल्स तयार करून घेऊ शकतात असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत महिला बचत गटाच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त या महिन्यात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून 10 कोटींहून अधिक नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. याबाबतच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील सहसचिव डॉ संदीप राठोड यांनी काल नवी दिल्लीत 2 उच्चस्तरीय समन्वय बैठका घेतल्या. शेंदन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांत याची लढत आज हाँगकाँगच्या ली चेऊक यूशी होणार आहे. श्रीकांतनं काल झालेल्या सामन्यात कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा पराभव केला. दुसरीकडे भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी असलेल्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेमच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिष्का क्रास्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. क्रिकेट. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सरोबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशातील 23 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. तसंच काशीमधील नद्यांच्या पाणी पातळीबाबत आणि मदत छावण्यांमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबतही आढावा घेतला. चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यामुळे प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या रहिवाशांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन. पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदतीची पुढची खेप रवाना. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगवर दणदणीत मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 262.47 मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकण दर्शन. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं आहे. सादर करते विवेक वानखडे.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
0: रसिका श्रोते हो नमस्कार। कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो।
0: कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो अथांग समुद्र, हिरव्यागार डोंगररांगा आणि त्या डोंगररांगांमध्ये लपलेला समृद्ध इतिहास। या भूमीवर असे अनेक दुर्ग उभे आहेत ज्यांनी सागरी व्यापार, आरमार आणि स्वराज्याच्या वैभवाचे अनेक चढ उतार पाहिले आहेत।
1: आजच्या कोकण दर्शनमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजापूर तालुक्यातल्या दोन महत्त्वाच्या सागरी दुर्गांची कहाणी, किल्ले आंबोळगड आणि पूर्णगड, आणि त्याच परिसरातल्या ग्रामीण पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या नाटे इथल्या कृषी पर्यटनाविषयी।
0: रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात जैतापूर खाडीच्या परिसरात समुद्राकडे टक लावून पाहत उभा आहे तो आहे आंबोळगड।
1: प्राचीन मुसाकाजी बंदरावर आणि समुद्र मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला हा सागरी भुईकोट किल्ला एका उंचवट्यावर मोठ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे।
0: किल्ल्याच्या दक्षिणेला अथांग अरबी समुद्र, तर उत्तर आणि पश्चिमेला संरक्षक खंदक अशी त्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे।
1: काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे, मात्र तरीही समुद्राच्या बाजूची काही तटबंदी आजही त्याच्या वैभवाची साक्ष देते।
0: किल्ल्याच्या परिसरात चौकोनी विहिरींचे अवशेष आणि जुन्या वाड्यांचे जोतही आपल्याला पाहायला मिळतात। जवळच असलेला गगनगिरी महाराजांचा मठ अनेक भाविकांना आकर्षित करतो।
1: सन 1818 कर्नल इमलॉकने हा किल्ला जिंकला आणि पुढे 1862 नंतर इथली वस्ती कमी होत गेली, मात्र आजही हा दुर्ग इतिहासप्रेमी आणि भटक्यांना आपल्याकडे खुणावत असतो।
0: श्रोते हो, याच आंबोळगड विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत दुर्गप्रेमी संयोगिता सासणे यांच्याकडून।
3: नमस्कार, आज आपण आंबोळगड या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। आंबोळगड हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे। हा एक सागरी भुईकोट किल्ला आहे, म्हणजे हा किल्ला जंजिऱ्यासारखा किंवा सुवर्णदुर्गासारखा थेट पाण्यात नाही आहे तर समुद्राच्या काठावर म्हणजे किनाऱ्यालगतच्या टेकडीवरती बांधला गेला आहे, म्हणून हा एक सागरी आणि भुईकोट प्रकारचा किल्ला आहे। किल्ल्याच्या दक्षिणेला अरबी समुद्र आहे तर उर्वरित तीन बाजूंना जमिनीचा भाग आहे आणि तेथे संरक्षणासाठी खंदक खोदले गेलेले आहेत। हा किल्ला नेमका कोणी कधी कसा बांधला याबद्दल ठोस काही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत, परंतु इसवी सन 1600 सुमारास अर्जुना नदीच्या मुखावरील जलवाहतुकीच्या देखरेखीसाठी हा किल्ला बांधला गेला असावा। म्हणजेच मुसाकाजी बंदर आणि जैतापूर खाडी मार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली। खर तर ही एक दुर्ग जोडी आहे, कारण याच्या जोडीला यशवंतगड बांधला गेला, म्हणजे मुसाकाजी बंदरावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड किल्ला बांधला गेला आणि खाडीच्या संरक्षणासाठी यशवंतगड बांधला गेला, अशी ही दुर्ग जोडी आहे। किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसाकाची या प्राचीन बंदराच्या संरक्षणासाठी हा एक गडीवजा किल्ला बांधण्यात आला आणि जैतापूर खाडी मार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यशवंतगड किल्ला बांधण्यात आला। अशी ही दुर्ग जोडी असल्यामुळे पर्यटकांना हे दोन्ही किल्ले पाहता येतात। आंबोळगड गावात प्रवेश केल्यानंतर गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाताना एसटी स्टँड जवळ डाव्या बाजूला एका लहानशा उंचवट्यावर या किल्ल्याची तटबंदी दिसते, पण किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कुठे आहे हे दिसत नाही, कारण

0: हे प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे. दोन बुरुजांच्या मध्ये लपलेले हे प्रवेशद्वार आहे. एकूण स्थापत्याचे पाहायला गेलं तर हा गड चौकोनी आकारात आहे आणि या गडाचे प्रवेशद्वार एका कोपऱ्यात असून उरलेल्या तीन कोपऱ्यात तीन बुरुज अशी या गडाची रचना आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 1200 चौरस मीटर आहे. किल्ल्याची तटबंदी 12 ते 15 फूट होती, परंतु सध्या काळात ती कोसळलेली आहे. किल्ल्याच्या पूर्व आणि उत्तर बाजूला खंदक आहेत. हा किल्ला गडीवजा असल्यामुळे फिरायला अर्धा तास पुरेसा होतो. सध्या काळात येथे किल्ल्याच्या मध्यभागी भले मोठे असे वडाचे झाड आहे, एक तोफ आहे आणि काही वास्तूंच्या ज्योती आहेत. एक विहीर म्हणजे ती पडकी आहे, ती देखील आपल्याला आठवून येते. शिवरायांनी 1664 साली जैतापूरच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर जहाजे बांधण्याची सोय केली होती, तर 1676 साली शिवाजी महाराजांच्या सैन्याची सिद्धी आणि मोगल यांच्या विरुद्ध चकमक झाली आणि यावेळेस आपली मराठी सत्ता आंबोळगडचा जो जोडीदार यशवंतगडच्या सहाय्याने ही चकमक लढवली गेली. 1690 मध्ये आंबोळगड हा कान्होजी आंग्रेंकडे होता, तर 1818 मध्ये कर्नल इमलॉक या ब्रिटिश अधिकाऱ्याने मराठ्यांकडून हा किल्ला घेतला.
1: श्रोते हो, कोकणच्या किनारपट्टीवर उभे असलेले असे किल्ले केवळ संरक्षणासाठी नव्हते तर सागरी व्यापार आणि आरमारी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीही त्यांचा अत्यंत महत्वाचा असा उपयोग होता.
2: आंबोळगडापासून पुढे गेल्यावर मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी आणखी एक ऐतिहासिक दुर्ग आपल्याला भेटतो आणि तो आहे पूर्णगड.
1: मुचकुंदी नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाजवळ वसलेला पूर्णगड हा रत्नागिरी शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे.
2: एका छोट्याशा टेकडीवर सुमारे 22 एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्याबाबत विविध ऐतिहासिक संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. काही अभ्यासकांच्या मते शिलाहार घराण्यातला राजा भोज यांनी या किल्ल्याची उभारणी केली, तर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पूर्णगड हे नाव दिलं.
1: या किल्ल्याला पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जांभ्या दगडात कोरलेलं श्री गणेशाचं शिल्प आणि चंद्रसूर्याची प्रतीक तत्कालीन स्थापत्य कलेची साक्ष देतात.
2: पूर्णगडावरून दिसणारा मुचकुंदी नदीचा संगम आणि अथांग समुद्राचं विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतं.
1: पूर्णगड गावातल्या महादेवाच्या देवळापासून अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या चढाईनंतर हा किल्ला आपल्याला गाठता येतो. याविषयी जाणून घेऊया दुर्गप्रेमी संयोगिता सासणे यांच्याकडून.
0: नमस्कार, आज आपण पूर्णगड किल्ल्याची माहिती घेणार आहोत. पूर्णगड हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असून हा एक छोटेखानी सागरी किल्ला आहे. हा किल्ला मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी एका भूशिरावर म्हणजे उंचवट्यावर बांधला गेलेला असून रत्नागिरी शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णगड गावात आहे. समुद्रावरील आरमारी हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली होती. याचे आतील क्षेत्रफळ म्हणजे आतील भाग हा साधारण 1.5 ते 2 एकराच्या लहान आयताकृती भागात विस्तारलेला आहे. म्हणजेच या किल्ल्याची रचना आयताकृती असून याच्या प्रवेशद्वारावर मारुतीची मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि सूर्यचंद्राची शिल्पे कोरलेली आहेत. गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 50 मीटर आहे. अंग्रेज शकावलीमधील नोंदीनुसार या किल्ल्याची उभारणी 1724 ते 1725 या दरम्यान झाली. तसं पाहायला गेलं तर मघाशी म्हटल्याप्रमाणे मुचकुंदी खाडी मार्गे होणाऱ्या सागरी व्यापाराचे निरीक्षण करणे, त्याचे संरक्षण करणे आणि शत्रूवर नजर ठेवणे यासाठी एक हा टेहाळणी बुरुजवजा किल्ला बांधण्यात आलेला होता. ऐतिहासिक नोंदीनुसार 1732 मध्ये मराठा आरमाराचे सरखेल आनंदराव धुळप यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी दिली गेलेली होती आणि त्यांनी किल्ल्याच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी भोसले, गवाणकर, कनोजे, आमरे या स्थानिक लोकांची नेमणूक केली होती. आजही त्यांचे वंशज या गडाच्या पायथ्याशी किल्लेकर वाडी येथे राहतात. तर पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार किल्ल्याच्या विकासासाठी आणि देखभालासाठी चिपळूणचे प्रसिद्ध

0: प्रमोद स्वामी यांनी आर्थिक मदत ही पुरवली होती. सद्यस्थितीत हा किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक मूळ स्वरूप टिकवण्यासाठी विशेष रासायनिक जतन आणि संरचनात्मक दुरुस्तीचे काम सध्या पूर्ण झालेले आहे. त्यामुळेच हा किल्ला आता पर्यटनासाठी सुरक्षित, योग्य आणि सुस्थितीत उपलब्ध झाला आहे. आता हा गड अतिशय देखणा आणि प्रेक्षणीय झाला आहे. खर तर गावातूनच या गडावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, त्यामुळे गडाच्या सुरुवातीलाच सिद्धेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्या पायवटेनेच गडावर चढण्याच्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कोकणी पद्धतीची घरे आहेत, त्यामुळे त्या घरांचे आणि तिथल्या कोकणी वातावरणाचा अनुभव घेत घेत पर्यटक गडापर्यंत कधी पोहोचतो हेच त्याला समजत नाही. कारण कौलारू घरे, घरासमोरील अंगण, तुळशी वृंदावन, आंब्या फणसाची झाडे, इतर फुलझाडे, पक्ष्यांचे विविध आवाज हे ऐकताना आणि पाहताना मन प्रसन्न होत जाते. गडाच्या प्रवेशद्वाराशी श्री हनुमानाचे मंदिर आहे आणि गडाच्या आत गेल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकरांच्या देवड्या आहेत. त्यानंतर गडामध्ये इमारतींचे चौथरे किंवा ज्योती आहेत. तर येथे एकूण 7 भक्कम असे बुरुज आहेत. तसेच पूर्ण तटबंदीवर आणि बुरुजांवर शत्रूवर बंदूक किंवा तोफांचा मारा करता यावा यासाठी जंग्या आहेत. येथील दक्षिण भागात विहीर, पाण्याची टाकी आणि सैनिकांची निवासस्थाने होती आणि उत्तर भाग हा जरा उंच असून तेथे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. आणि याच उंच जागेवरून संपूर्ण मुचकुंदी खाडीवर आणि समुद्रावर नजर ठेवली जात होती. आज पर्यटकांना या पायऱ्या चढून गेल्यावर समुद्राचे आणि खाडीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथूनच सूर्यास्त पाहण्याजोगा असतो. या गडाच्या प्रवेशद्वारासमोरील बाजूस म्हणजे पश्चिम दिशेला जे द्वार आहे त्याला चोर दरवाजा किंवा समुद्र दरवाजा म्हणतात आणि या दरवाजातून अरबी समुद्राचे थेट दर्शन होतो. जणू काही आपण आता अरबी समुद्रातच आहोत की काय असे जणू काही आपल्याला तिथे वाटत राहते. आणि येथूनच सूर्यास्तीचा सूर्यप्रकाश तर खूपच अप्रतिम दिसतो. जणू काही सोनेरी प्रकाश या गडावरती पसरलेला आहे असा काही एकूण भास या सूर्यास्ताच्या काळात येथे होतो. सद्यस्थितीत गडाच्या आत चौथऱ्याजवळ अत्यंत सुबक आणि मोठे तुळशी वृंदावन आहे. धान्याचे कोठारही दिसते आपल्याला आणि तटबंदीला चढून जाण्यासाठी पायऱ्या असल्याने पूर्ण तटबंदी आपल्याला फिरून बघता येते. अर्थातच त्याची दुरुस्ती झाल्यामुळे हा किल्ला आता खूपच सुंदर देखणा झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे पर्यटकांना कोणताही त्रास न होता हा किल्ला, पूर्ण किल्ला पाहता येतो.
1: श्रोते हो, इतिहासाच्या या पाऊल खुणा जपणाऱ्या कोकणाने आज काळानुरूप स्वतःलाही बदलतं ठेवलंय. निसर्ग आणि स्थानिक संस्कृती यांचा मेळ घालत ग्रामीण पर्यटनाची नवी दालनं इथे खुली होताना दिसतायत.
2: इतिहासाच्या या प्रवासातून आता आपण येतोय नाटे गावात. नाटे परिसरात कृषी पर्यटनाचा उपक्रम आज पर्यटकांच्या विशेष पसंतीला उतरला आहे. आंबा, काजू, सुपारी यांच्या हिरव्यागार बागांमध्ये वसलेलं हे ठिकाण पर्यटकांना अस्सल कोकणी जीवनशैलीचा अनुभव देतं.
1: पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट, शेतातला फेरफटका, स्थानिक फळबागा, गावरान वातावरण आणि अस्सल कोकणी आदरातिथ्य हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना उकडीचे मोदक, आंबा पोळी, कोकणी भाज्या आणि स्थानिक सैंद्रिय अन्नाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.
2: या कृषी पर्यटनामुळे स्थानिक शेतीला हातभार तर लागतोच, शिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मितीही होते आणि पर्यटकांना कोकणचं खरं रूप अनुभवायला मिळतं.
1: श्रोते हो, याच कृषी पर्यटनाविषयी आपण ऐकणार आहोत गणेश रानडे यांच्याकडून.
3: नमस्कार, मी गणेश अशोक रानडे, राहणार नाटे. कोकणातल्या पर्यटनाविषयी बोलायचं झालं तर मला स्पेशली माझ्या गावाबद्दल बोलायला जास्त आवडेल, कारण माझ्या नाटे गावामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन खूप झपाट्याने वाढू लागलं आहे. कारण नाटे गावाला निसर्गाने भरभरून देणं दिलं आहे. त्यामध्ये नदी आहे, जवळपास समुद्रकिनारे आहेत, खाडी आहे, किल्ला आहे आणि त्याचबरोबर डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग आहे. याच गावामध्ये मासेमारी, शेती, बागायती हे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू असतात.

कृषी पर्यटनासारखे पर्यटन वाढवणारे व्यवसाय देखील जवळपास 20 वर्षांहून अधिक गावामध्ये खूप छान सुरू आहेत. इथे पर्यटक निसर्गाचा आस्वाद घ्यायला खूप लांबून लांबून देशाविदेशातून येत असतात. निसर्गाबरोबरच कोकणातल्या माणसाचं राहणीमान कसं असावं याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतामध्ये शेतकऱ्याबरोबर फेरफटका मारणे, त्याचबरोबर शेतीमध्ये भात शेतीची लावणी करणे, जोत धरणे, पॉवर टिलर चालवणे, ट्रॅक्टर चालवणे, नांगरकी करणे अशा प्रकारचे सुद्धा अनुभव घेत असतात. समुद्रकिनारी हिंडायला जायचं असेल, यशवंतगड किल्ला पाहायचा असेल, तसेच नाटे गावालगत आंबोळगडचा समुद्रकिनारा आहे, आंबोळगडला एक सनसेट पॉईंट आहे, त्याचबरोबर तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, असे इथे पाहण्यासारख्या पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत. इथे विविध पक्षीसुद्धा पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये इथे काही स्थानिक पक्षी आहेत, इथे प्रवासी पक्षी येतात. त्याचं कारण इथे प्रदूषणमुक्त निसर्ग. शहरातल्या लोकांची ओढ सध्या हळूहळू निसर्गाकडे वाढू लागली आहे. थोडीशी विश्रांती मिळाली की सर्वजण साधारण कोकणात धावायला सुरुवात करतात. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई इथून पर्यटन

0: इथे विविध पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये इथे काही स्थानिक पक्षी आहेत, इथे प्रवासी पक्षी येतात. त्याचं कारण इथे प्रदूषणमुक्त निसर्ग. शहरातल्या लोकांची ओढ सध्या हळूहळू निसर्गाकडे वाढू लागली आहे. थोडीशी विश्रांती मिळाली की सर्वजण साधारण कोकणात धावायला सुरुवात करतात. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई इथून पर्यटक जास्त प्रमाणावरती कोकणात येतात. इथलं ऑथेंटिक सात्विक जेवण याचा आस्वाद लोकांना नक्कीच भुरळ पडत असतो. अशा या निसर्गसंपन्न असणाऱ्या कोकणामध्ये, स्पेशली माझ्या नाटे गावामध्ये, आपणही जरूर नक्की यावं आणि इथल्या पर्यटनाचा आस्वाद घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. नाटेसारख्या गावांमध्ये सुरू झालेले असे कृषी पर्यटनासारखे उपक्रम केवळ पर्यटन वाढवत नाहीत, तर आपल्या संस्कृती आणि परंपराही जपण्याचं काम करतात.
2: श्रोते हो, आंबोळगड आणि पूर्णगड हे कोकणच्या सागरी इतिहासाचे साक्षीदार आहेत, तर नाटे इथलं कृषी पर्यटन हा आधुनिक काळातला ग्रामीण विकासाचा एक सुंदर असा प्रयोग आहे.
1: इतिहास, निसर्ग आणि स्थानिक संस्कृती यांचा त्रिवेणी संगम कोकणात अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो आणि हाच कोकणच्या पर्यटनाचा खरा आत्मा आहे.
2: समुद्रावर नजर ठेवणारे ऐतिहासिक दुर्ग आणि त्याच परिसरात निसर्गाशी एकरूप झालेलं ग्रामीण जीवन, आंबोळगड, पूर्णगड आणि नाटे यांनी कोकणाचं एक वेगळंच रूप आज आपल्यासमोर उभं केलंय.
1: इतिहासाचा वारसा जपत आणि आधुनिक पर्यटनाला नवी दिशा देत ही भूमी आजही प्रत्येकाला आपल्याकडे बोलावते. दुर्गभ्रमंती आणि कृषी पर्यटनाच्या या वळणावर आजच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन गावासह आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
3: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाविषयी गणेश पाटणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
0: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 4 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया बेटा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि बिपिन सचदेवा यांनी गायलेलं गाणं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिन यांनी.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया साधना सरगम यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार विजू शहा आणि चित्रपट आहे विश्वात्मा।

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखड.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया थानेदार या चित्रपटातलं बाप्पी लाहिरी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं. इंदीवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बाप्पी लाहिरी यांनी.

उदित नारायण यांनी गायलेली मेहबूब यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी आणि चित्रपट होता रंगीला. या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: सचिन
1: मम्मी
0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 125 वर्षांची परंपरा असलेल्या गोकुळाष्टमी उत्सव या विषयावरती गजानन बाळकृष्ण पाटणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत। सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, श्रावण महिन्यात अनेक सण येतात. सणांची अगदी रेलचेलच असते ना. नागपंचमीपासून या सगळ्या सणांना सुरुवात होते. मग श्रावण सोमवार, श्रावण शनिवार, श्रावण शुक्रवार, नारळी पौर्णिमा, मंगळागौर, गोकुळाष्टमी आणि मग वेद लागतात ते गणपतीचे. हा श्रावण महिना कसा संपतो कळतच नाही. सणांचा राजा म्हणजे श्रावण महिना. आपल्या सगळ्या सणांना खूप मोठी परंपरा आहे, त्या त्या सणांचं महत्त्व आहे आणि आपण सगळेजण हे सगळे सण अगदी मनोभावे दरवर्षी साजरे करतो. श्रोते हो, गोकुळाष्टमी हा सण अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा सण. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. चिपळूणमधील पागेवर 125 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेला गोकुळाष्टमी हा उत्सव, या उत्सवाविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी श्रीदेव गोपाळकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष गणेश पाटणकर यांना आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, आत्ताच मी असं म्हटलं की आपले सगळे सण उत्सव यांना एक खूप मोठी परंपरा आहे आणि आपण त्याच भक्तिभावाने ते दरवर्षी साजरे करत असतो. गोकुळाष्टमी हाही त्यातलाच एक सण आहे. मला असं वाटतं की या सणांचं एक महत्त्व असं आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हे सण साजरे करावेत. हे तर आहेच, पण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रत्येक सणाची एक वेगवेगळी परंपरा आहे. तशी आपल्या या चिपळूणमध्ये पागेवरही परंपरा आहे. तर मला सुरुवातीला या गोकुळाष्टमी या उत्सवाविषयीच सांगा.
1: प्रथम तुम्हाला असं सांगू इच्छितो मी की श्रीकृष्ण हे जे काय दैवत आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण जीवन बघितलं तर जीवन जगावं कसं हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या बाललीला असतील, त्यांची यवनावस्था असेल, त्यांची प्रौढावस्था असेल, त्यांची वृद्धावस्था असेल, ह्या सगळ्या कालावधीमध्ये समाजाने जगावं कसं ह्याचा एक आदर्श निर्माण त्यांनी केला. दुर्जनांचं निर्दालन हे त्यांच्या जीवनाचं संपूर्ण सार होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे जे काय केलं ते आपण आदर्श म्हणून जगतो आणि त्यातलाच एक गोकुळाष्टमी हा आत्ताचा आपण सण म्हणून साजरा करत असतो.
0: गोकुळाष्टमी हा सण जसं आता तुम्ही म्हणालात की तसं त्यांचा जन्मोत्सव असा आपण साजरा करतो. तर आता आपण तुमच्या या देवस्थानाविषयी बोलूया. 125 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा या तुमच्या सणाला आहे, तर कशी सुरुवात झाली या उत्सवाची?
1: आता ह्याविषयी बोलायचं झालं तर ज्या भागात आपलं मंदिर आहे, देवस्थान आहे, त्या भागामध्ये उगले, रानडे, मोडक, सोहनी, चितळे अशी विविध कुटुंब राहतात. साधारणपणे शके 1806 सालामध्ये, म्हणजे आपल्या याच्याप्रमाणे म्हणायचं झालं तर 1884 सालामध्ये तिथले रानडे म्हणून जे ग्रामस्थ होते आणि त्यावेळेला एक साथ आली होती आणि त्या साथीच्या वेळेला ती मूर्ती एक उपलब्ध झाली असा इतिहास आमच्यापर्यंत आलेला आहे. तर 1884 सालापासून साधारणपणे 1896 किंवा 1900 म्हणूया या सालापर्यंत घरगुती स्वरूपात ओटीवरच या पद्धतीचा सण चालू होता असं आम्हाला माहिती पूर्वजांकडनं मिळालेली आहे. 1900 सालापासून मात्र हे जे उत्सव झालेले आहेत त्याच्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आजही आहेत आणि आजचं जे दहीहंडीचं स्वरूप

0: आहे, म्हणजे विशेष करून आपल्या मंदिराचं, हे श्रीकृष्णांना अपेक्षित असणारं किंवा त्यांनी केलेला जो दही काला होता त्याच्याशी अनुरूप असं आपण ठेवलेलं आहे. तर बालगोपालाने सवंगाड्यांनी फोडलेली दही अंडी, आणि त्यातला मुख्य हेतू जो होता त्यांचा, की तेव्हाचा दुष्ट राजा म्हणू आपण, कौस मामा, ह्याच्या मथुरेला सगळं ते गोकुळातलं दहीदूध जायचं, आणि त्याच्या इथली जी गोकुळातली बाल सवंगडी होते ते कुपोषित झाले होते. आणि ते सुदृढ होण्यासाठी पहिलं काम त्यांनी काय केलं, तर गावातनं जाणारं दहीदूध जे आहे ते आपल्या मुलांना पूर्णपणे खायला प्यायला घातल्यानंतर जाऊ दे, ह्या हेतूने त्यांनी. आणि मग ती शिंकी जी बांधली जायची, म्हणजे आत्ताची आपण दहीहंडी म्हणतो, ती त्यावेळेला सवंगड्यांना बरोबर घेऊन त्या लहान लहान मुलांनी फोडण्याचं अशा पद्धतीचं हे केलं. आणि तीच परंपरा आजही आपल्याकडे जवळपास 125 वर्ष, म्हणजे 1900 सालात चालू झालेला उत्सव लिखित स्वरूपातला आपल्याकडे आहे, त्यामुळे 125 वर्ष तर निश्चित झालीच आहेत. त्याच्याही आधी 15-16 वर्ष हा उत्सव खाजगी स्वरूपात मात्र तिथे संपन्न होत होता.
1: वा, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये उत्सव सुरू करणं ही एक खूप मोठी संकल्पना आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा लोकांनी एकत्र यावं आणि ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत ह्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवाव्यात आणि त्यानिमित्ताने एकत्र येऊन हे सण साजरे करावेत, हा खूप मोठा उद्देश इथेही दिसतो तुमच्या या सगळ्या देवस्थानमध्ये. सर, मला असं सांगा की ह्या तुमच्या उत्सवाचं स्वरूप, उत्सव तर सुरू झाला, तुम्ही म्हणालात असं की आधी कुणाला तरी ते सुचलं, तिथून ओटीवर सुरू झाला, मग त्याला देऊळ मिळालं आणि मग तुमच्या भाषेत तो लिखित स्वरूपात आता सगळ्यांना माहीत आहे, त्यालाही 125 वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठा काळ आहे हा. उत्सवाचं नेमकं स्वरूप काय असतं त्याविषयी सांगा.
0: मॅडम, हा उत्सव जो आहे ना तो आपण 3 दिवस, म्हणजे वर्षाचे 365 दिवस आमच्या अंगात असतोच, पण ते 3 दिवस प्रत्यक्ष साजरा केला जातो.
1: अच्छा सर, आता तुम्ही असं म्हणालात की हा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो, तर नेमकं काय स्वरूप असतं या उत्सवाचं, काय करता या 3 दिवसात?
0: श्रावण कृष्ण अष्टमी हा जन्माचा दिवस असतो खरं, पण आपल्याकडे सप्तमीपासूनच खऱ्या अर्थाने ह्या जन्माचा आनंद जो काय असतो तो आपण संपन्न करायला लागतो. भगवान श्रीकृष्णांचं जीवन जे आहे ते दुष्टांच्या निर्दलनासाठी झालेलं आहे. संपूर्ण आयुष्य त्यांच्या जन्मापासून हे दुष्टांचा संहार करण्यात गेलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांच्या जन्माच्या आधी बाकीच्या आपल्या धर्मातल्या देवांच्या जन्माच्या वेळेला असं नाही, चौघडे अशी मृदुवाद्य ज्याला म्हणतात ती वाजवली जातात, पण भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा मुळात रात्री झालेला आहे, आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्या जन्माचा जो आनंद चालू करतो, उत्साह चालू करतो, हाच मुळे रणवाद्याने, नगारे, ताशे, झांजा, तास ज्याला म्हणतो, यांनी चालू करतो. आणि तो साधारणपणे सप्तमीच्या दिवशी आपण सकाळी चालू करतो.
1: अच्छा.
0: दिवसभर गावातली सगळी मंडळी, लहान मोठी, बालगोपाल, हे सगळे देवळात जमलेले असतात आणि ते नगारे ताशे खूप वाजवत असतात आणि सगळ्यांना माहोल बनतो.
1: मला असं वाटतं श्रोते हो, या वाद्याची झलकही तुम्हाला आम्ही ऐकवतो.

0: तर सप्तमीच्या दिवशी रात्री अशा पद्धतीचं होतं. अष्टमीच्या दिवशी सकाळी पवमानाचा अभिषेक होतो लवकर स्थानिक गुरुजींकडून. त्याच्यानंतर हे पुन्हा वादन चालू होतं सगळं नगरदाशांचं. मध्यंतरीच्या काळात देव सजवला जातो, त्याला खूप आरस छान फुलांची वगैरे केली जाते. आणि मॅडम, म्हणजे कदाचित अतिशयोक्ती वाटेल, वर्षाचे 364 दिवस उत्सवाचे वगळता, त्या दिवशीच्या देवाचं जे काय रूप असतं ना, ते कुठलाही ग्रामस्थ तुम्हाला सांगेल किंवा दर्शन घेऊन गेलेलं सांगेल की अप्रतिम असतं,
1: मनमोहक
0: असतं. ती मूर्ती ते काय वेगळंच तेज असतं त्याच्यावरती. मग ते कदाचित आमच्या भावनांमुळे असेल किंवा प्रत्यक्ष गोपाळकृष्ण त्या मूर्तीमध्ये आले असतील असं एक हे असतं. त्याच्यानंतर रात्री साधारण 9 आमचा जो पारंपरिक भजनांचा कार्यक्रम आहे, काही जण भोवत्या म्हणतात त्याला, उभ्यानी असतो कार्यक्रम त्याला, तर त्या पद्धतीच्या आमच्या ज्या पारंपरिक भजनं आहेत ती तिथे गोळवून म्हटली जातात,
1: सादर केली
0: जातात.

0: साधारणपणे हे 11 वाजेपर्यंत चालतं. 11 नंतर पोथी वाचनाचा कार्यक्रम चालू होतो, साधारण 11:15 चालू होतो. हरिविजय ग्रंथ जो आहे त्यातला तिसरा अध्याय जो आहे तो एक ग्रामस्थ एक ठराविक असतात तर ते त्याचं वाचन करतात. साधारणपणे 40 मिनिटाचं त्याचं वाचन होतं आणि बरोबर 12:05 असताना आमचा जन्माचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आरती आणि हा चालू होतो. बरोबर 12 वाजता गोविंदा गोपाळाचा गजर, जे काही 400-450 ग्रामस्थ आमचे महिला पुरुष जमलेले असतात भक्तगण, त्यांच्या तोंडून उच्च रावाने गोविंदा गोपाळाचा गजर चालू होतो आणि त्यांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने तिथे साजरा केला जातो.
1: श्रोते हो, याचीही एक झलक आम्ही तुम्हाला ऐकवतोय.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दहीहंडीच्या दिवशी पवमानाचा अभिषेक केला जातो. 9:30 दरम्यान सर्व ग्रामस्थ पुन्हा मंदिरामध्ये जमतात. तिथे त्यांची एक आम्ही त्याला फळी म्हणतो, ती नगारा ताशेच्या वादनामध्ये होते.

0: मला असं वाटतंय सर, तुम्ही आता जो फळी हा उल्लेख केलात, या फळी या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत.
1: हो
0: की आपण असं म्हणतो की फळी धरा म्हणजे काय, करा तुम्ही साखळी करा त्याची.
1: साखळी करा अगदी.
0: आणि श्रीकृष्ण जे तुम्हाला संदेश दिलाय त्यांनी आयुष्यात आपल्या सगळ्यांना, तो हाच आहे की तुम्ही साखळी करा, साखळीने जगा, की तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, नाही का?
1: अगदी अगदी निश्चित. आणि ते जे श्रीकृष्णांनी जे काही त्यांचं इप्सित होतं ते आम्ही साध्य करतोय असं आम्हाला वाटतं.
0: नाही नाही, आणि मला असं वाटतं की ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे की उत्सव साजरा करताना त्याच्यामध्ये ज्याला ज्याला सहभागी व्हायचंय त्याला त्याला सहभागी करून घेण्यासाठीच हे उत्सव असतात. आणि मला असं वाटतंय की तुमच्या या परंपरेतून तुम्ही ते साध्य करताय, मग ते कोणीही असू दे, लहान असू दे, मोठं असू दे, प्रत्येकाला त्याचा आनंद घेता येतोय. त्यानंतर कसा उत्सव होतो पुढे?
1: मग सगळेजण नगरात आशा, झांजा, तास, सनई म्हणजे फेपाटं म्हणतो आपण त्याला, ते घेऊन आपण जेवढे ग्रामस्थांची घरं आहेत त्यांच्या घरोघरी जातो.
0: अच्छा.
1: त्या घरात गेल्यानंतर त्या ग्रामस्थांकडून आपल्या घरी बालगोपाल आलेले आहेत आणि श्रीकृष्णाने जसं दहीदूध गोपाल होते जे ते राग करतोय असं दाखवायचे, पण त्यांना ते हवं असायचं की श्रीकृष्णांच्या या लीला आपल्याकडे व्हायला हव्यात. तीच भावना आजही आपल्या ग्रामस्थांमध्ये असते. मुलांसाठी दहीदूध, लोणी अशा पद्धतीचं आणलेलं असतं सगळं, त्याचा खूप वापर होतो.

0: खरं तुम्हाला सांगू का की पाश्चात्य संस्कृतीमध्ये मड उत्सव म्हणतात, पण हा आमच्या श्रीकृष्णाने खूप पूर्वीच चालू केलेला आहे.
1: अगदीच.
0: आणि त्यामुळे ते दहीदूध आणि अंगाला मर्दन होतं थोडक्यात. त्याच्यानंतर संबंधित ग्रामस्थाला देवस्थानमध्ये होणारा संध्याकाळी जो महाप्रसाद असतो त्याच्यासाठी निमंत्रण दिलं जातं. संबंधित ग्रामस्थ

0: ग्रस्त जो असतो, ज्याच्या घरी आपण गेलेलो असतो, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या कुटुंबातल्या बाहेर गावोगावी असणाऱ्या नातेवाईकांच्या उद्योगधंद्यासाठी शुभेच्छा चिंतिल्या जातात, आरोग्यासाठी शुभेच्छा या बालगोपालांकडून दिल्या जातात भावनात्मक, आणि तिथून आपण त्या ग्रामस्थाकडचा प्रसाद घेतो आणि पुढच्या घरामध्ये अशाच पद्धतीची दहीहंडी साजरी करण्यासाठी जात असतो. या सगळ्याला गोकुळ म्हणतात. आणि थोडक्यात कसं आहे माहितीये का, श्रीकृष्ण गोकुळात वाढले आणि तोच आपला आदर्श म्हणून आपण हा उत्सव साजरा करत असतो. त्यामुळे ह्या गावाला संपूर्ण आमच्या त्या दिवसाच्या गोकुळाचं रूप आलेलं असतं.
1: खरंय, तुम्ही म्हणताय असं की हे सगळं आपल्या घरी येणं, आपल्या अंगणात ह्या सगळ्याचा आनंद घेता येणं, तुम्ही म्हणाला तसं दही दूध, जे काही गरम पाणी, गार पाणी, आणि त्याच पद्धतीने बालगोपाळांनी हंडी फोडणं, हे बघणं किंवा याचा अनुभव घेणं ही एक मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यातून एक वेगळी पॉझिटिव्हिटी तर येतेच आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की उत्सव हे जसे आहेत तसे साजरे करावेत हेही तुमच्या या परंपरेतून दिसून येतं, नाही का? त्याला काहीतरी वेगळं रूप न देता जसं आहे तसा तो आपण उत्सव साजरा करता, ही मला वाटतं एक खूप कौतुकाची गोष्ट आहे.
0: हा मॅडम, निश्चित मी याच्यात एक तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे साजरा होणारा उत्सव जो आहे त्या दही अंडीची उंची ही साधारणपणे मॅक्सिमम 10 फुटापर्यंत असते, म्हणजे 1.5 थर आपण म्हणतो. कुठलाही गोपाल खाली पडून जखमी होणार नाही, त्याला लागणार नाही याची काळजी घेतली जाते.
1: आणि अशा पद्धतीने हे तुम्ही म्हणाला तसं गोकुळ सगळ्यांच्या घरी जातं आणि एक प्रकारे प्रसादच सगळ्यांना दिला जातो. आणि मग त्यानंतर
0: हा मॅडम, कसं आहे, सगळी घरं घेऊन फिरून येईपर्यंत साधारणपणे 3 वाजतात. 3 वाजता साधारणपणे आम्ही पुन्हा मंदिरामध्ये येतो.
1: अच्छा.
0: सगळ्या ग्रामस्थांच्या घरी जाऊन आणि ते ग्रामस्थ त्याच उत्साहात पुन्हा मंदिरामध्ये आलेले असतात. त्या आल्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये पाणी, दही, दूध मंदिराकडचं जे असतं ते उडवलं जातं गोपाळांवरती, फळी धरली जाते मंदिरामध्ये. ते झाल्यानंतर साधारणपणे हे 4:15 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. तो झाल्यानंतर मग जे ग्रामस्थ असतात त्यांचे कसरतीचे कार्यक्रम होतात.
1: अच्छा.
0: मग कोणी मुंडा मारणं म्हणतात, कोणी फुगडी घालणं म्हणतात, कोणी काही योगासनं करून दाखवतात, कोणी कसरतीचे कार्यक्रम करून दाखवतात वैयक्तिक, अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असतात. ते झाल्यानंतर मग हंडी बांधली जाते त्यावेळेला मंदिरातली. एक कोणतरी ज्येष्ठ ग्रामस्थ ती हंडी बांधतो आणि त्याच्यानंतर मग शेवटची फळी म्हणून पुन्हा साधारणपणे 4:30-5:30 दरम्यान आपण शेवटची फळी धरतो. 5 वाजता बरोबर हा सगळा कार्यक्रम जो असतो तो आपण 5:05 दरम्यान आपण ती मंदिरातली दहीहंडी असते ती फोडतो. आणि ती झाल्यानंतर सर्वांच्या समोर गोपाळकृष्ण महाराज की जय अशा पद्धतीचा नमस्कार करून कार्यक्रमाचे सांगत आहोत.
1: वा, मला असं वाटतंय की गोपाळकृष्णांनी जे जे काही बालपणी केलं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या उत्सवामध्ये समाविष्ट आहेत. जसं तुम्ही म्हणालात कसरतीचे कार्यक्रम तुम्ही करता, खरं बघायला गेलं तर तुम्ही जे सगळं सांगितलं त्यामध्ये दिवसभर सगळ्या घरांमध्ये जाऊन दही दूध गरम पाणी गार पाणी ह्याने ओलावा निर्माण झालेला असतो आणि त्यानंतर कसरत करणं ही सोपी गोष्ट नाहीये. खूप छान तुमचे हे सगळे उपक्रम आहेत. तुमच्या या सगळ्या उपक्रमांना आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. मला असं वाटतं की सर खूप छान परंपरा तुम्ही ही सगळी जपता. त्यानंतर तुम्ही असं म्हणालात की संध्याकाळी महाप्रसाद देवळामध्ये होतो, तर त्याविषयी सांगा.
0: हो निश्चित निश्चित, खरंच मला ते हा चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आपल्या उत्सवाला 125 वर्ष झाली, त्यावेळेला आपल्याकडे भाताची किंवा याची कमतर नव्हती, पण खऱ्या अर्थाने अन्य गोष्टी पदार्थ करणं हे थोडस आर्थिकदृष्ट्या तेव्हाच्या ग्रामस्थांना गरिबीमुळे शक्य नव्हतं किंवा काळानुसार. तर त्या काळामध्ये आपल्याकडे पिकणारं जे आहे त्याचा प्रसाद देवाला दाखवला जायचा आणि आजही ती परंपरा मॅडम आम्ही सांभाळतो. आजच्या महाप्रसादाला आपल्याकडे आमटी भात, स्वतःच्या शेतात पिकलेले पावटे आणि त्याची उसळ, त्याच्यानंतर चटणी आणि गोड म्हणून पूर्वीच्या काळी पुरण व्हायचं, आता आपण शिरा करतो आणि सगळे ग्रामस्थ अतिशय आनंदाने त्याचा लाभ घेतात. अशा पद्धतीने त्या दिवसाची दहीहंडीचा जो विषय असतो तो उत्सवाचा समाप्त होतो. आम्ही पंचमंडळी म्हणून ह्या दिवसामध्ये चुकमाक काही झाली असेल नजर चुकीने तर त्याची क्षमा मागणं देवाजवळ, याच्यासाठी दुसऱ्या दिवशी आपण परत पवमानाचा खऱ्या अर्थाने अभिषेक करून दुसऱ्या दिवशी हा उत्सव संपतो.
1: म्हणजे अशा पद्धतीने गोकुळाष्टमीच्या उत्सवाची सांगता होते आणि त्यामुळे तुमचा हा जो प्रसाद आहे तोही एक पारंपरिकच दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही सुद्धा परंपरा तुम्ही जपली आहे. आणि एकंदर तुम्ही जे काही सगळं वर्णन केलं तर त्यावरून मला असं दिसतंय की जे श्रीकृष्णांना अपेक्षित होतं की सगळ्यांनी एकत्र यावं. आज आपण बघतोय प्रगती सगळ्यांनीच केलेली आहे, शिकलोय आपण, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रगत होत गेला आहे, चांगल्या

0: चांगल्या पोस्टवर लोक काम करतात. पण मला वाटतं जेव्हा हा उत्सव तुम्ही सांगताय त्या पद्धतीने साजरा केला जातो तेव्हा तो गोकुळाचा भाग होऊन जातो आणि तो श्रीकृष्णाशी समरस होतो. मला वाटतं या सगळ्यामध्ये या उत्सवाची एक खूप चांगली बाजूही दिसते आणि ही खूप महत्वाची आहे की आपण कोण आहोत.
1: नक्की नक्की मॅडम, तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगतो की गेली 125 वर्षांमध्ये आमच्याकडे काही शैक्षणिक संस्था स्थापन करणारे संस्थापक होते, काही वकील होते, काही CA तेव्हा होते, आजही आहेत. रिझर्व्ह बँकेसारख्या मोठ्या बँकेत मोठ्या पोस्टवरती देशपातळीवरती

0: आणि अतिशय म्हणजे तन्मयतेने ते वेगळे वाटतच नाही. कोणीही मागाशी म्हटलं तसं कुठलाही बालगोपाल सुद्धा त्यांच्या कांद्यावरती हात टाकतो, ते त्याच्याशी चेष्टामस्करी करत असतात आणि खऱ्या अर्थाने गोकुळ असतं ते.
1: खरंय, मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हा तुमचा उत्सव अशाच पद्धतीने दरवर्षी साजरा होत राहो. तर श्रोते हो, असा हा 125 वर्षापेक्षा जुनी परंपरा असलेला गोकुळ अष्टमीचा उत्सव सामाजिक एकोपा दर्शवतो आणि परंपरागत पद्धतीनेच हा उत्सव साजरा केला जातो हा संदेशही आपल्याला देतो. याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या उत्सवाविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, धन्यवाद म्हणण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील की आज तुम्ही आम्हाला इथे निमंत्रित करून आमच्या मंदिराची माहिती ही अनेक आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवित आहात. मी मंदिराचा अध्यक्ष म्हणून आपल्या सह श्रोतेगणांना अशी विनंती करेन की चिपळूणमध्ये, म्हणजे कोकणामध्ये सगळीकडेच गोकुळाष्टमीचा उत्सव होतो, पण त्याच्यात चिपळूणमध्ये आणि त्याच्यात पागेवरचा उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे आपण सर्व श्रोत्यांनी आणि आपणही आमच्या उत्सवाला आवर्जून भेट द्यावी. काही मार्गदर्शक सूचना असतील तरी कराव्यात, पण निश्चितपणे तुम्ही जर आलात तर आम्हाला खूप आनंद वाटेल. धन्यवाद.
1: धन्यवाद.

125 वर्षांची परंपरा असलेला गोकुळाष्टमी उत्सव या विषयावरती गणेश पाटणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. सादर करते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: ಕೃಷ್ಣ ಗೋಪುರ ಮಾಡೋ ಬಾಳ ಕೃಷ್ಣ ಗೋಪುರ ಮಾಡೋ. देवघर या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि चित्रपट होता सतीचं वाण.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
2: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भाकरी चटणी हा जो आहार आहे ते आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला

0: खूप फायदेशीर असतं. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही, हे मी मान्य करतो. पण मला वाटतं आहे आपला शारीरिक दृष्टीने, आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं, आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचं प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं, आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: माझा पती करोडपती या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं ऐकूया. शांताराम नांदगावकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं। जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।
2: हो आहो ऐका चतुरा आध्यात्माची कहाणी।
3: बर
2: किसनानं भुलवल्या यम

0: वारी गवळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली क शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या धंग तोच आला सकाश रे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

0: या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सर्व श्रोत्यांना रेडिओ मित्र रोहित देवचा सस्नेह नमस्कार. आज 4 सप्टेंबर आपल्या अष्टपैलू अभिनयानं रसिकांच्या मनावरती वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या ऋषी कपूर यांचा आज जन्मदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांचे ऋषी कपूर हे सुपुत्र, अर्थातच त्यामुळे त्यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. ऋषी कपूर यांनी स्वतःची कारकीर्द अगदी लहानपणापासूनच सुरू केली. त्यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या अवघ्या 3र्या वर्षी श्री 420 या चित्रपटातील एका गाण्यामध्ये छोटीशी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी 1970 आलेल्या स्वतःच्या वडिलांच्याच मेरा नाम जोकर या चित्रपटात तरुण राज कपूर यांची भूमिका साकारली. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऋषी कपूर यांच्या अभिनयानं समृद्ध झालेल्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. सुरुवातीचं हे गाणं बॉबी या चित्रपटातलं, ज्या गाण्यानं ऋषी कपूर रातोरात स्टार झाले आणि त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही या चित्रपटासाठी मिळाला.

रसिक हो, ऋषी कपूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो त्यांचा प्रसन्न चेहरा, मिश्किल हास्य आणि पडद्यावरचा अगदी सहज सुंदर रोमॅन्टिक अंदाज. बॉबी चित्रपटातनं तरुणाईच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेल्या ऋषी कपूर यांनी पुढे खेल खेल में यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयातील उत्स्फूर्तता आणि हलका फुलका अंदाजही रसिकांच्या समोर आणला. 70च्या दशकातील तरुणाई, मैत्री, प्रेम आणि मस्ती यांचं सुंदर प्रतिबिंब आपल्याला या गाण्यात पाहायला मिळतं. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची जोडीही या काळात रसिकांची विशेष पसंती मिळवणारी ठरलेली होती.

श्रोते हो, ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा विचार केला ना की सर्वप्रथम जाणवते ती त्यांची सहजता आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची जादू. त्यांच्या अभिनयात अनावश्यक आविर्भाव कधीच नव्हता. डोळ्यातून व्यक्त होणारे भाव, चेहऱ्यांवरचं मिश्किल हास्य आणि संवादफेकीतील सहजपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत. विशेषतः गाण्यांमधून अभिनय करताना ऋषी कपूर कमालीचे प्रभावी ठरले. गाण्याचे शब्द, संगीताचा ठेका आणि भावना यांचा अचूक मेळ साधत ते गाणं जणू एकार्थाने जगायचे. म्हणूनच त्यांच्या चित्रपटातली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. अमर अकबर अँथनी या चित्रपटात त्यांनी साकारलेली अकबर इलाहाबादी ही व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या लक्षात आहे. प्रेमातला आत्मविश्वास, खट्याळपणा, उत्स्फूर्त देहबोली आणि नृत्यातील लय या सगळ्याचा सुरेख मिलाफ त्यांच्या अभिनयात दिसतो. चला तर मग ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातली ही सुंदरशी कव्वाली.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, ऋषी कपूर यांचं नाव घेतलं की हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमॅन्टिक नायकाची एक देखणी आणि प्रसन्न प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. प्रेम व्यक्त करताना त्यांचा अभिनय कधीही कृत्रिम वाटला नाही. हा नजरेतील भाव, चेहऱ्यावरचं हलकसं हास्य, संवादातील सहजता आणि सहकलाकारासोबतची नैसर्गिक केमिस्ट्री ही

त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. याच रोमॅन्टिक प्रतिमेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त करून देणारा चित्रपट म्हणजे सागर. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत कमल हसन आणि डिंपल कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेम, मैत्री, गैरसमज यामुळे सागर हा केवळ प्रेमकथा सांगणारा चित्रपट न राहता नात्यांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशामध्ये त्याच्या संगीताचाही मोठा वाटा होता. हां, आर डी बर्मन यांच्या संगीतानं सागर चित्रपटातल्या गाण्यांना एक अविस्मरणीय सुरेलपणा दिला. प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांची तुलना अथांग सागराशी करताना त्या नजरेतील प्रेमाची भावना या गाण्यातील शब्दांमधून व्यक्त होते.

रसिक हो, 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सरगम हा संगीतप्रधान चित्रपट ऋषी कपूर आणि जयाप्रदा यांच्या जोडीसाठी विशेष लक्षात राहतो. हा जयाप्रदा यांनी साकारलेली मूक मुलीची व्यक्तिरेखा आणि तिच्या नृत्य कौशल्याभोवती गुंफलेली ही कथा रसिकांना आवडली. या चित्रपटानं जयाप्रदा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डफली वाले डफली बजा हे गाणं म्हणजे उत्साह, ताल आणि नृत्य यांचा सुंदर संगम. डफलीच्या ठेक्यावर पुढे सरकणारं संगीत, जोशपूर्ण सादरीकरण आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त हालचाली यामुळे गाण्याला सुरुवातीपासूनच एक वेगळी ऊर्जा मिळते. या गाण्याची खरी जादू म्हणजे ऋषी कपूर यांचा उत्स्फूर्त अभिनय आणि जयाप्रदा यांचं अप्रतिम नृत्य यांचा झालेला सुरेख मिलाफ.

रसिक हो, ऋषी कपूर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी काळानुसार आपल्या अभिनयाची शैली बदलली आणि प्रत्येक पिढीच्या रसिकांशी आपलं नातं कायम ठेवलं. रोमॅन्टिक नायकापासून ते हलक्या फुलक्या विनोदी आणि कौटुंबिक भूमिकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाची विविध रूपं दाखवून दिली. याच प्रवासातील एक रंगतदार चित्रपट म्हणजे बोल राधा बोल. या चित्रपटातल्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चैतन्यपूर्ण संगीत, आकर्षक ताल, खट्याळ शब्दरचना आणि ऋषी कपूर यांचा सुंदर अभिनय. ऋषी कपूर यांचं वैशिष्ट्य असं की ते केवळ गाणं सादर करत नसत, तर ते गाण्याच्या भावनेत स्वतःला इतकं सहज मिसळून घेत असत की पडद्यावरचा प्रत्येक क्षण जिवंत वाटायचा.

श्रोते हो, ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांच्या अभिनयाचा एक सुंदर प्रवास आपल्या लक्षात येतो. रोमॅन्टिक नायक म्हणून ज्यांनी सुरुवात केली त्याच ऋषी कपूर यांनी पुढे आपल्या अभिनयातील प्रगल्भता आणि व्यक्तिरेखेची विविधता सिद्ध केली. याच प्रगल्भ अभिनयाची झलक आपल्याला दामिनी या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्यांच्या नेहमीच्या रोमॅन्टिक नायकाच्या प्रतिमेपेक्षा वेगळी होती. प्रेमळ पती, संवेदनशील माणूस आणि परिस्थितीसमोर उभा राहणारा संघर्षशील व्यक्ती या विविध व्यक्तिछटा त्यांनी साकारल्या. म्हणूनच ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा प्रवास केवळ एका रोमॅन्टिक हिरोपुरता मर्यादित नव्हता. हा रोमॅन्टिक भावनांपासून सामाजिक आशय असलेल्या गंभीर व्यक्तिरेखांपर्यंत ते तितक्याच सहजतेने पोहोचले.

आजच्या या कार्यक्रमात आपण ऋषी कपूर यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या आठवणींविषयी बोलत आहोत. आणि आता आपण वळणार आहोत एका अशा गाण्याकडे ज्यामध्ये ऋषी कपूर यांचा पितृत्वाचा अत्यंत हळवा पैलू आपल्याला पाहायला मिळतो. फना हा 2006 प्रदर्शित झालेला चित्रपट. आमिर खान आणि काजोल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर आणि किरण खेर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना भावनिक खोली दिली. ऐकूया याच चित्रपटातलं हे सुंदरसं गाणं.

श्रोते हो, ऋषी कपूर यांचा चित्रपट प्रवास म्हणजे केवळ एका रोमॅन्टिक हिरोचा प्रवास नाही आहे हां, तर काळानुसार अधिकाधिक परिपक्व होत गेलेल्या एका संवेदनशील अभिनेत्याचा तो प्रवास आहे. याच परिपक्व अभिनयाची एक वेगळी छटा आपल्याला कुछ खट्टी कुछ मीठी या चित्रपटात पाहायला मिळते. आणि म्हणूनच या गाण्याकडे ऋषी कपूर यांच्या अभिनय प्रवासाच्या संदर्भात जर पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तरुणपणी प्रेम व्यक्त करणारे ऋषी कपूर आणि पुढच्या काळात प्रेम, नाती आणि भावनांची खोली समजून घेणारे ऋषी कपूर, दोघांमध्ये काळाचा फरक असला तरी भावना व्यक्त करण्याची त्यांची सहजता मात्र कायम आहे, आणि हीच सहजता त्यांच्या अभिनयाची खरी ताकद होती.

श्रोते हो, ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका, त्यांची गाणी आणि त्यांच्या अभिनयाची जादू सदैव त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये एखाद्या ज्योतीप्रमाणे चिरंतन राहील. श्रोते हो, याच विचारासह आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.

267.47 मीटर सतत 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणीनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणीनो, आज 4 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन्य दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी प्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समाजात जनजागृती केली जाते.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त कार्यक्रम सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांनी. लेखन अनुप्रिता भाले, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः माता, बालके, किशोरवयीन मुलं मुली यांना संतुलित आहार, योग्य पोषण आणि निरोगी जीवनशैलीचं महत्व पटवून देणं हेच आहे.
1: संतुलित आहाराचं महत्व आपल्या आयुष्यात तर नक्कीच आहे, त्याचबरोबर संतुलित आहारासोबत आपलं मन संतुलित राहणं तेवढंच आवश्यक आहे. संतुलित आहाराच्या मदतीनं निरोगी जीवन मिळणार यात शंकाच नाही. हे निरोगी जीवन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी मदत करतं. आणि स्वतःची प्रगती झाली की मन संयमी, विचारी, अभ्यासू बनण्यासाठी, सुदृढ बनण्यासाठी तयार होतं.
0: म्हणजेच आपल्या शरीराचं पोषण होण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेतच, त्याचबरोबर मनाचं पोषण, पर्यावरणाचं पोषण, आध्यात्मिक पोषण, अन या सगळ्या पोषणाचा आधार मिळाला की राष्ट्राच्या पोषणाचा मार्ग अगदी सुलभ होत असतो. यासाठी जीवनाचे सप्तरंग आपण अभ्यासायला हवेत. कोणते आहेत हे सप्तरंग? पहिला रंग आहे शारीरिक पोषण,
1: दुसरा रंग व्यक्तिमत्व पोषण,
0: तिसरा पर्यावरणाचं पोषण, चौथा रंग सामाजिक पोषण,
1: पाचवा रंग आध्यात्मिक पोषण,
0: सहावा रंग शैक्षणिक पोषण आणि सातवा रंग राष्ट्रीय पोषण.
1: सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे.
0: पहिला रंग आहे शारीरिक पोषण. आहार नियमन, योग्य आहार, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, प्रोटीन्स यांचा योग्य प्रमाणातील वापर, गरोदर मातेसाठी पोषक आहार, याच आहारातून शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. पोषण आहारात आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पोषणविषयक मार्गदर्शन ही त्रिसूत्री आवश्यक असते. अहो, ही त्रिसूत्री तर महत्वाची आहेच. अन्न हे

0: काय करव?
1: आईनं प्रेमानं बनवलेलं अन्न निरोगी ठेवतं, बाहेरचं अन्न दवाखान्याची वाट दाखवतं. चांगला आहार योग्य आहाराची आवड देते प्रगती करण्यासाठी सवड. आपल्या आरोग्य स्वास्थ्याला द्या तुमच्या आयुष्यात प्रथम क्रमांक, मग लक्षात ठेवण्याची गरज नाही गोळ्या औषधं आणि टेस्ट रिपोर्टचा दिनांक. हेच असेल सुपोषित भारताचं पहिलं पाऊल.

दुसरा रंग आहे व्यक्तिमत्व पोषण. नित्य करूया प्राणायाम आणि योग, नक्कीच घेता येईल आनंदी जीवनाचा उपभोग. दैनंदिन जीवन ज्याचे असेल व्यायामयुक्त, तो नेहमीच असेल चिंतामुक्त. नियमित व्यायामानं मिळवूया निरोगी आरोग्य, पोषण होईल व्यक्तिमत्वाचं, होईल सार्थक जन्माचं.

चला विचार करूया, प्रगती करूया, स्वच्छ सुंदर बनवूया परिसर, जीवन जगूया निरोगी निरंतर. मनाचं पोषण करण्यासाठी परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणूया, निरोगी जीवन जगायला शिकूया. स्वच्छतेच्या सवयी बदलूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश ध्यानात ठेवूया. स्वच्छ आणि सुंदर भारत देश बनवूया. पर्यावरणाचं रक्षण केल्यानं परिसर सुंदर बनेल आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वाचं पोषण होईल.

0: चौथा रंग सामाजिक पोषण. सुदृढ समाज बनवायचा असेल तर समाजामध्ये समानता आणणं गरजेचं आहे. समानता मग ती आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक अशा अनेक प्रकारची. सण समारंभाच्या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात, ऐक्य भावना निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि त्यातून मानसिक पोषण तर होतंच. मात्र त्यामध्ये आर्थिक पोषणाचा देखील विचार गरजेचा आहे, बरं का? जर समाज सुदृढ करायचा असेल तर आर्थिक दरी दूर होणं महत्वाचं आहे. यासाठी विवाहासारख्या समारंभात होणारा व्यर्थ खर्च टाळूया, मानसिक ताण आणि पैशांचा अपव्यय थांबवूया. प्रत्येक व्यक्तीची एक योग्य कृती नक्कीच देईल सामाजिक पोषणाला गती. चला सामाजिक पोषणाबद्दल बोलूया, अधिकाधिक लोकांना जागृत करूया.
1: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे.

हसू न को तू सावधवाग रे मनुजा जाग मनुजा जाग हसू न को तू सावधवाग रे मनुजा जाग मनुजा जाग।

आपले जीवन एक प्रवास आहे. आपल्या जीवाचं पालन पोषण करणारी एक आध्यात्मिक शक्ती आहे. आध्यात्मिक पोषणामुळं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक बनतं. चांगले विचार, मनाचा संयम, प्रेमभावना विकसित होतात. आणि ह्या सर्व भावना ज्या माणसामध्ये असतात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समृद्ध आणि यशस्वी बनतं.

मैत्रिणींनो, अन्न ही शारीरिक गरज आहे, ज्ञान ही मानसिक गरज आहे, तर आत्मिक समाधान अध्यात्मामुळं प्राप्त होतं. त्यामुळेच म्हटलं जातं, आध्यात्मिक पोषण हेच खरं जीवनाचं पोषण.

शरीराच्या वाढीसाठी पौष्टिक आहार आवश्यक असतो, तर मन आणि बुद्धीच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण, चांगले संस्कार, वाचन, अनुभव आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं.

म्हणूनच म्हणतात ज्ञानाची शिदोरी हमखास यशाची तयारी. मैत्रिणीनो, हीच ज्ञानाची शिदोरी आपण आपल्या पाल्याला अगदी लहान वयापासून देत असतो आणि द्यायलाच हवी, आणि द्यायलाच हवी अशी शिदोरी. सोबत असेल शिदोरी तर यशाची नसेल दूरी. प्रत्येक यश अगदी सहज प्राप्त होईल. एकदा शिकण्याची आवड निर्माण झाली की त्याची भूक वाढतच राहते, आणि मग आवडीनं शिक्षण घेऊन मुलं सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक बनतात.

या सहा रंगांची सहा पावलं मुलांनी टाकली ना, तर सातव्या रंगाचं सातवं पाऊल. तो रंग आहे विश्वासाचा. हे पाऊल आहे विश्वासानं पडणारं. या सातव्या पाऊलामध्ये जग सामावून घेण्याची शक्ती असते बरं का. एकदा का सक्षम, सुजाण, जबाबदार नागरिक बनला की राष्ट्राबद्दलचा अभिमान, प्रेम, कर्तव्य करण्याची वृत्ती या सहजच मुलांच्या मनात निर्माण होतात. त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची, काहीतरी आवर्जून सांगण्याची गरजच नसते मुळी. आपली मुलं सर्वगुण संपन्न, यशस्वी, कर्तव्यदक्ष, व्यवहारी, विचारी असे युवक बनतात आणि ते असतात आपल्या राष्ट्राची शान.

0: जो व्यक्ती कर्तव्यपूर्ती करतो, कर्तव्य हे स्वतःचं असू दे, घरातील असू दे, समाजातील असू दे किंवा देशासंदर्भातील असू दे, कर्तव्यपूर्ती हीच खरी देशभक्ती असते. स्वच्छ विचार, स्वच्छ आचार, सुजाण नागरिकांचा आधार.
1: एक सुदृढ व्यक्ती स्वतःची प्रगती करतो. ज्याचं मन सुदृढ असताना तो शेजारच्या व्यक्तीची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. मग आपल्या सगळ्या परिवाराच्या प्रगतीकडे त्याचे डोळे लागतात आणि साहजिकच समाजामध्ये तो एक सुदृढ व्यक्ती, एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा राहतो. तोच व्यक्ती आपल्या सोबत असलेल्या लोकांना प्रगतीच्या वाटेवर घेऊन चालू लागतो. आणि अशा सुदृढ व्यक्तींचा गट राष्ट्राच्या दृष्टीनं एक मोठा आधार बनतो. राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी कार्यरत राहतो आणि मग ते राष्ट्र एक आदर्श राष्ट्र, प्रगतीशील राष्ट्र बनतं.

आणि म्हणूनच मातेच्या गर्भातील बाळ वाढत असतं त्या दिवसापासूनच त्याचं पोषण योग्य व्हायला हवं. हेच गर्भसंस्कार बाळाला सुजाण आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी मदत करतात. हे बाळ या जगात आल्यानंतर त्याचं पहिलं पाऊल पडेल तेव्हा आणि त्यानंतरच्या प्रत्येक पावलावर त्याचं योग्य पोषण आवश्यक आहे. तोच खरा आपल्या राष्ट्रीय विकासाचा मार्ग आहे. करूया पोषण प्रत्येक बालकाचं.

राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त सप्तरंग पोषणाचे स्वप्न सुपोषित भारताचे हा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. लेखन अनुप्रिता भाले, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले आणि वैजयंती नांदगावकर यांचं. संकल्पना आणि सादर करते नयन पवार. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची रेसिपी आपण ऐकणार आहोत जन्माष्टमी निमित्त पंजिरी. मैत्रिणींनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आहे आणि आज आपल्याला रात्री पूजेच्या वेळी पंजिरीचा नैवेद्य दाखवायचा आहेच. कृष्णाला आवडती पंजिरी बनवायची कशी? चला तयार करूया आजच जन्माष्टमी निमित्त पंजिरी. पंजिरी बनवण्याचं साहित्य: छोटी अर्धी वाटी तूप, काजू, बदाम, मकाने यांचे बारीक तुकडे, खोबरं ओलं किंवा सुकं, धने पावडर, इलायची पावडर, खसखस, साखर अथवा गूळ आवडीप्रमाणे. मैत्रिणींनो,

साखर किंवा गुळ आवडीप्रमाणे म्हणण्याचं कारण काही लोकांना साखर घालून पदार्थ आवडतात तर काही जण आवर्जून गुळ घालतात. आपल्या आवडीप्रमाणे काहीही घातलं तरी चव तेवढीच चांगली येते. मात्र या साखरेची किंवा गुळाची पिठी चांगली करून घ्या. तर चला आता साहित्य तर सगळं तयार आहेच. प्रथम काजू, बदाम, किसमिस आणि मकाने तुपावर चांगले खरपूस तळून घ्या. मकान्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे बनवून घ्या. आता हे तळलेले सर्व पदार्थ एका वाटीत काढून ठेवा. आता त्याच तुपाच्या कढईत धन्याची पूड थोड्याशा तुपावर भाजून घ्या. त्याला जरा गार होऊ द्या. त्यानंतर त्यात गुळाची अथवा साखरेची पिठी मिक्स करा. त्याबरोबर इलायची, खसखस सुद्धा मिक्सरमधून बारीक करून मिक्स करा. आता त्यात काजू, बदाम, किसमिस, मकाने हे सर्व तळून ठेवलेले आहेत ते घाला आणि छान मिक्स करा. आणि त्यावर ते थोडंसं ओलं खोबरं वरून पेरा. झाली आपली पंजिरी तयार. मैत्रिणींनो, आज श्रावण कृष्ण अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी. आपण हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो आपण. जन्माष्टमीचा हा सण आनंद, उत्साह, भक्ती आणि एकतेचा संदेश देतो.

मैत्रिणींनो, श्रीकृष्णाला माखनचोर, गोपाल, नंदलाल, कान्हा, मुरलीधर, गोविंद अशा अनेक प्रेमाच्या नावानं ओळखलं जातं. माखनचोर श्रीकृष्ण तर लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण त्याच्या बाललीलांसाठी परिचित आहेच. लोणी, दही चोरणे, गोपगोपींसोबत

खेळणं, गाई वासरांना रानात घेऊन जाणं या सगळ्या बाललीला आपण जाणतोच. लीला म्हणजे नेमकं काय? लीला ही जीवनातील आनंद, सर्जनशीलता आणि सहजतेचं प्रतीक होय. निसर्ग त्याच्या लीला सृजनातून तर प्राणी त्याच्या लीला सहज वर्तनातून दाखवत असतो. माणूस मात्र त्या लीला कुटुंबात प्रेमाच्या रूपानं, तर शिक्षणात आनंददायी अनुभवाच्या रूपात, जीवनात खेळाच्या रूपानं प्रकट करत असतो. श्रीकृष्णाच्या लीला मात्र आपल्याला प्रेम, शिस्त, जबाबदारी आणि नैतिकतेची जाणीव करून देतात.

मैत्रिणींनो, बालपणी हाच श्रीकृष्ण मित्रांसोबत रानात जात असे. सगळेच जण आपापली शिदोरी सोबत घेऊन यायचे आणि मग प्रत्येकाच्या शिदोरीतील पदार्थांचा काला करून एकत्रपणे त्याचा आस्वाद घेत असत. त्याचं प्रतीक म्हणूनच की काय दही हंडीची परंपरा सुरू झाली.

मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे एक मोठाच उत्सव असतो. मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी या सणाला विशेष महत्व आहे. मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करत असताना श्रीकृष्णाच्या जीवनाचा संदेश मात्र नक्कीच ध्यानात ठेवायला हवा. तो संदेश आहे, सत्याचा मार्ग स्वीकारावा, अन्यायाविरुद्ध उभं राहावं, आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं, आपल्या स्वभावातील अहंकार आणि लोभ कमी करावा, संकटांना धैर्यानं सामोरं जावं, कर्म करताना फळाची अपेक्षा करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम, करुणा आणि भक्ती जोपासावी. मैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त एक सुंदर विचार सांगावासा वाटतो की अधर्म ही कितीही वाढला तरी सत्य आणि सदाचार यांचा विजय नेहमी ठरलेलाच असतो.

बराय तर मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: सतीचं वाण या सिनेमातलं हे गाणं होतं आशा भोसले यांनी गायलेलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर. 5,000 जास्त अद्याप बेपत्ता. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार. किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलियासिमला दिला पराभवाचा धक्का. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F17 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी, नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरणार आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं. EOS-05 भारताच्या भूनिरीक्षण क्षमतांना बळकट करणार असून अंतराळ कार्यक्रमाची वाढती प्रगल्भता दर्शवत असल्याचं सिंग म्हणाले. नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी होत आहेत. या परिषदेचं यजमानपद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. भारताचे सरन्यायाधीश रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, बेलारूस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी चर्चा करतील. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमुळे सहभागी न्यायसंस्थांना न्यायदानाची प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वाद निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या समकालीन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज देशभरात दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सोहळ्यात सहभागी होतील. देशभरात कृष्ण मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्रही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातल्या विविध प्रसंगांचं चित्रण करणारी सजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्या दहीहंडीचा उत्सव साजरा होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता, शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की कृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री

अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डे वीवर आज मुंबई दौऱ्यावर असून भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 पोहोचली आहे तर 5000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं डीएनए चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकीकडून 3 गेम्सच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानं राऊंड ऑफ 16 मधूनच बाहेर पडावं लागलं. तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचं आव्हानही संपुष्टात आलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7, 6-3, 6-2, 6-2 असा जिंकला आणि 3र्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्वीनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3, 6-1, 6-2, 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फ्रिट्स, अलेक्झांडर बुबलिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झ्वेलेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून 3र्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अॅनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लिंडा नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातेरिना अलेक्झांड्रोवा, कॅरोलिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रीवा यांनी आपापले सामने जिंकून 3री फेरी गाठली. एअर इंडियाच्या दिल्ली फुकेत विमानाच्या वैमानिकानं अंमली पदार्थांचं सेवन केल्याची बाब गंभीर असून नागरी विमान वाहतूक संचालनालयानं यावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारस विमान अपघात अन्वेषण संस्थेनं केली आहे. 4 ऑगस्ट रोजी फुकेत इथून दिल्लीला येणारं हे विमान अचानक 300 फूट खाली आलं आणि यात अनेक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल संस्थेनं आज सादर केला. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं देशव्यापी मोहिमेअंतर्गत गेल्या 2.5 महिन्यात 3800 अधिक बालकामगारांची सुटका केली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आयोगानं 12 जूनपासून 31 ऑगस्टपर्यंत चालवलेल्या या विशेष मोहिमेबरोबर जागरूकता मोहीमही राबवली होती. राज्य सरकारं, पोलीस आणि संबंधित संस्थांच्या मदतीनं बालकामगारांच्या पुनर्वसनाचं कामही आयोगानं सुरू केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताच्या 19 वर्षांखालच्या संघात निवड झालेल्या रोहित यादव याच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 2 वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यानं आपल्या वयाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप मंडळानं केला आहे. रोहितकडे त्याच्या जन्माचं वर्ष दाखवणारी 3 वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रं आढळली आहेत. त्यामुळे त्याच्यावर 2 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. हवामान.
देशाच्या विविध भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिमी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगालमधला हिमालयीन प्रदेश तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागानं मध्य प्रदेशात

0: सर्वत्र मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 5000 जास्त अद्याप बेपत्ता. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार. किदंबी श्रीकांतचा एकेरीत पराभव. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरेन खचानोव्हनं चतुर्थ मानांकित फिलिक्स ऑजर अलियासिमला दिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत धाराशिव जिल्ह्यात 12,32,319 मतदार. जिल्हा गुंतवणूकदार मेळाव्यात 7,534 कोटींच्या गुंतवणुकीतून 7,500 रोजगारांची अपेक्षा. आणि हरित धाराशिव 2 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: भारत निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात 1,520 मतदान केंद्रांवर एकूण 12,32,319 मतदार आहेत. दरम्यान गणक प्रपत्र प्राप्त न झाल्यानं 1,81,545 मतदारांना चिन्हांकित करण्यात आलं आहे. प्रारूप यादीतील मतदारांनी आपलं नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा हरकत अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करावा असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला असून जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 73% पर्जन्यमान नोंदवलं गेलं आहे. त्यातच जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळांमध्ये मागील 15-30 दिवसांपासून पावसाचा सलग खंड पडल्यानं पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यात जवळपास 50-60% पिकं सुकण्याची शक्यता असून खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये तातडीनं शास्त्रीय पद्धतीनं पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करावं असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या परिषदेत 37 उद्योगांसोबत तब्बल 7,534,85,00,000 रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे 7,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. हरित धाराशिव अभियान 2.0 माध्यमातून 12 तासात 10,00,000 अधिक वृक्षारोपण करून धाराशिवनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. शिंगोली इथं वनविभागाच्या जागेसह जिल्ह्यातल्या 8 ही वृक्ष लागवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्यानं पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे. हरित धाराशिव अभियानांतर्गत एकाच दिवशी 17,01,815 वृक्षांचं रोपण करून जिल्ह्यानं दुसऱ्या जागतिक विक्रमाची नोंद केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. शेतकरी महिला युवक उद्योग शिक्षण आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत विकसित भारतासाठी विकसित धाराशिव घडवण्याचा संकल्प करूया असं ते यावेळी म्हणाले. ध्वजारोहणानंतर मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं जलसंधारण दिन आणि जलसंधारण सप्ताहानिमित्त पाणी वाचवण्याची शपथ देण्यात आली तसंच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची शपथही देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील 20 शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच पोलीस पदक मिळालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवेत विशेष योगदान दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांचाही सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयानं आणि प्रभावीपणे काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिले.

0: जलजीवन मिशनची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गटविकास अधिकारी आणि उपअभियंत्यांनी संबंधित सरपंचासमवेत बैठका घेऊन नियोजन करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार उमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या विविध विकासकामं, प्रलंबित प्रश्न तसंच मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. धाराशिव लोकसभेच्या विकासासाठी केंद्र शासनाचे अधिकाधिक सहकार्य मिळावं याबाबतही यावेळी सकारात्मक संवाद झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव इथल्या उपकेंद्राचा 22व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक योगराज वाघमारे यांना जीवन साधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कौशल्य, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना नवी दिशा देणाऱ्या धाराशिव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्रस्नेही शिक्षक किरण प्रकाश झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा भाग्यश्री बापट यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया इटालियन साहित्यिक जिओर्जिओ प्रेसबर्गर यांच्या टीथ अँड स्पाईज या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, दात दुखीसारख्या अत्यंत भयंकर वेदनेचा प्रत्येकालाच कधी ना कधी अनुभव येतो. समजा एखाद्या माणसाची साधी दात दुखी ही केवळ एक शारीरिक वेदना नसून त्यामागे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान असेल तर? आज मी आपल्याला अशाच एका विचित्र, मजेशीर आणि अस्वस्थ करणाऱ्या कादंबरीविषयी सांगणार आहे. या भन्नाट कादंबरीचं नाव आहे टीथ अँड स्पाईस आणि त्याचा लेखक आहे इटालियन साहित्यातला एक अत्यंत प्रतिभावान आणि वेगळा विचार करणारा साहित्यिक जिओर्जिओ प्रेसबर्गर. प्रेसबर्गर हा मुळात हंगेरीत जन्मलेला पण नंतर इटलीमध्ये स्थायिक झालेला एक श्रेष्ठ असा युरोपीय लेखक. त्याच्या या रहस्यमय कादंबरीचा मुख्य नायक तीव्र दात दुखीनं त्रस्त झालेला असतो. आपल्या या दात दुखीवर एक खात्रीशीर उपाय शोधण्यासाठी तो एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे असे सतत उद्विग्न फेरे मारत असतो. पण या कथेतली खरी आणि गडद गुंतागुंत वेगळीच आहे. या नायकाला त्याच्यावर सतत काही अज्ञात गुप्तहेर पाळत ठेवून आहेत असा एक ठाम आणि विचित्र संशय असतो. आपल्या तोंडातले दात हे केवळ हाडांचे तुकडे नसून ते एक प्रकारचे अत्याधुनिक ट्रान्समीटर्स किंवा हेरगिरीची यंत्र आहेत असं त्याला वाटत असतं. आपल्याला ऐकायला हे थोडं हास्यास्पद वाटेल पण प्रेसबर्गरनं या अजब कल्पनेतून एक अतिशय गंभीर आणि खोल अर्थ उभा केला आहे. नायकाची ही शारीरिक वेदना आणि त्याचं हे मानसिक आजारपण हे 20व्या शतकातल्या युरोपच्या भयानक आणि हिंसक इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. मानवी मनातील एका खोलवर लपलेल्या असुरक्षिततेचं तो यातून दर्शन घडवतो. नायकाच्या एका अस्वस्थ वैचारिक प्रवासात युरोपातल्या विविध ठिकाणांचे आणि विचारांचे अनेक संदर्भ येतात. उदाहरणार्थ या कथेत म्युनिक शहराचे ऐतिहासिक संदर्भ डोकावतात, तसंच युरोपीय साहित्यातील भळभळत्या जखमांचे प्रतीक मानले जाणारे इनबोर्ग बाखमान आणि पाऊल स्टेलान यांच्यासारखे संवेदनशील कवी आणि त्यांच्या साहित्यातील गडद शोकात्म छटा देखील या कादंबरीच्या एकूण वातावरणात आपल्याला सतत जाणवत राहतात. प्रेसबर्गरनं ही कादंबरी अत्यंत टोकदार आणि उपरोधिक भाषेत लिहिली आहे. त्यानं या कादंबरीत एका माणसाचा शारीरिक आजार आणि संपूर्ण समाजाचा मानसिक आजार यांची अतिशय सुंदर पण भयावह सांगड घातलेली आहे. शरीर आणि मन तसंच वास्तव आणि भ्रम यातला खेळ तो इथं मांडतो. दातदुखीच्या एका साध्या आणि परिचित त्रासातून लेखक आपल्याला थेट मानवी अस्तित्वाच्या आणि ऐतिहासिक पापांच्या एका मोठ्या अंधाऱ्या दरीत घेऊन जातो. हा खरोखर एक अत्यंत गूढ आणि अंतर्मुख करणारा प्रवास आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला उपरोधिक विनोद आणि मानसिक गुंतागुंत यांची एक अतिशय वेगळी सांगड अनुभवायची असेल तर ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक या मालेत आत्ताच आपण ऐकला इटालियन साहित्यिक जिओर्जिओ प्रेसबर्गर

0: अच्छा, टीथ अँड स्पाईज या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला साहित्यिक वेध. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजी.

0: 50 लाखांहून अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात संवर्धित शेती पद्धती याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या भरडधान्य शेतीला सर्वच पातळीवर प्रोत्साहन दिलं जात आहे. अशा स्थितीमध्ये भरडधान्यांच्या उत्पादनासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी कमी खर्चाच्या संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. मंडळी, संवर्धित शेतीमधील पहिलं तत्व म्हणजे किमान जमीन नांगरणी. भरडधान्य शेतीमध्ये कमी नांगरणी किंवा शून्य नांगरणीचा अवलंब फायदेशीर ठरतो. पारंपरिक खोल नांगरणीऐवजी केवळ पेरणीच्या ओळीमध्येच माती सैल करण्याचं काम केलं जातं. त्यासाठी चिझेल प्लाऊ किंवा डिक्स हॅरो यासारख्या यंत्रांचा वापर करता येतो. या तंत्रामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, धूप टाळता येते, मातीची रचना अबाधित राहते आणि मातीचं नुकसान कमी होतं. दुसरं तत्व म्हणजे पीक अवशेष व्यवस्थापन. आधीच्या पिकाचे विविध अवशेष, काडी कचरा यांचं शेतातच केलेलं आच्छादन उपयुक्त ठरतं. त्यामुळे वापसा टिकतो, पाण्याचं मुरण्याचं प्रमाण वाढतं, तणांची वाढ कमी होते, सरळ सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नसल्याने जमिनीचं तापमान नियंत्रित राहतं, धूप टाळता येते. हे अवशेष कुजल्यानंतर जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवतात, त्यामुळे त्यातील पोषणद्रव्यं पुन्हा जमिनीत मिसळली जातात. यानंतरचं तत्व विविध पीक पद्धती. मंडळी, भरडधान्य शेती पद्धतीमध्ये आंतरपीक म्हणून किंवा विश्रांतीच्या कालावधीत कडधान्य पिकांची लागवड करणं ही एक प्रभावी संवर्धित पद्धती आहे. यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन. केवळ रासायनिक कीड नियंत्रणापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे कीड नियंत्रण अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक व्हायला मदत होते. या व्यवस्थापनामध्ये कीड सर्वेक्षण, कीड रोधक वाणांची निवड, उपयुक्त कीटकांचं प्रोत्साहन, पीक फेरपालट, वेळेवर पेरणी अशा अनेक उपाययोजना केल्या जातात. यानंतरचं तत्व म्हणजे एकात्मिक पोषण व्यवस्थापन. कोणत्याही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी संतुलित पोषण गरजेचं असतं. संवर्धित शेतीमध्ये सेंद्रिय खतांसोबत योग्य त्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करणं ग्राह्य आहे. परिणामी अन्नद्रव्यांची नासाडी टळते, विविध प्रदूषणही टाळता येतात. मंडळी, संरक्षण शेतीचे काही फायदे आहेत. ते म्हणजे, ही पद्धती अर्धशुष्क हवामानासाठी मातीतील ओलाव्याचं प्रमाण लक्षणीयरित्या सुधारते. यामुळे जमिनीतील पाण्याचं प्रमाण अधिक राहतं. तेव्हा मंडळी, अत्यंत पोषक असलेल्या देशी भरडधान्य लागवडीसाठी ही संवर्धित शेती पद्धती जी आहे त्याचा अवलंब करणं हे फायदेशीर ठरणारं आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात संवर्धित शेती पद्धती याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखेडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा।
1: श्रोते हो नमस्कार। सकाळी उठल्यापासून आपण किती वेळा पाणी प्यालो याचा आपण कधी विचार करतो का? आपल्या रोजच्या आहारात पुरेसं फायबर आहे का? आपण आरोग्याबद्दल बोलताना नेहमी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट याचं बोलतो, पण फायबर आणि पाण्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतो। आज आपण याच दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत। फायबर म्हणजे काय? तर फायबर म्हणजे वनस्पतीचा असा भाग जो आपल्या शरीरात पूर्णपणे पचवला जात नाही, म्हणून तो निरुपयोगी आहे असं मात्र होत नाही। उलट फायबर आतड्यांची स्वच्छता करून पचनसंस्था उत्तम ठेवण्यास मदत करतं। फायबर हे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि दुसरे म्हणजे पाण्यात न विरघळणारे। पाण्यात विरघळणारे फायबर जेलीसारखे बनते आणि ते रक्तातलं शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते। तर पाण्यात न विरघळणारे जे फायबर असतात, म्हणजे भाज्या वगैरे आपण जेव्हा खातो, पालेभाज्या, तर त्याचे देठ, शिरा जे आहेत त्या पाण्यात विरघळत नाही, तर यांना इनसोल्युबल फायबर मिळतात। तर या फायबरमुळे शौचामध्ये बल्क वाढून आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। फायबर येणार कुठून? तर आपल्या स्वयंपाकघरातून, म्हणजेच भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, स्प्राउट्स, धान्ये जसे ज्वारी, बाजरी, ओट्स या सर्वांमधून आपल्याला फायबर मिळत असतं। फायबरसाठी वेगळे महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही, रोजच्या आहारातून तुम्ही फायबरची गरज भागवू शकता। समजा पोळी आणि भाजी खाताय, त्यासोबतच थोडी उसळ किंवा सॅलॅड घेतलं तर तुमच्या आहारामधले फायबरची गरज सहज पूर्ण होते। फळांचा रस घेण्याऐवजी संपूर्ण फळं खा, फळांमध्ये भरपूर फायबर असतात। आता बघूया आपण पाण्याकडे। तर पाणी आणि फायबरचं नातं खूप महत्त्वाचं आहे। अचानक आहारात भरपूर फायबरचं प्रमाण वाढवलं पण पाणी मात्र जर कमी घेतलं तर बऱ्याच लोकांना पोट दुखायला लागतं, पोट फुगतं। तर फायबर वाढवा पण पाण्याची साथ द्यायला मात्र विसरू नका, कारण सोल्युबल फायबर जेव्हा पोटामध्ये फुलतं तेव्हा त्याला पाणी मात्र नक्कीच लागतं। सो दिवसभर पाणी नियमित पीत राहणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे। पाण्याचं प्रमाण मात्र नेहमी चेंज होत असतं। उन्हाळा, व्यायाम, जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा घाम जास्त येणाऱ्यांना भरपूर पाणी प्यायला लागतं। त्याचबरोबर सगळ्यांसाठी पाण्याचं प्रमाण सारखं नसतं, काही आजारांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं। वय, शरीराची गरज, हवामान, फिजिकल ॲक्टिव्हिटी, किडनी किंवा हृदयाचे आजार याप्रमाणे पाण्याची गरज बदलत राहते। फायबर अचानक खूप वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा। आहारामध्ये एक भाजी वाढवा किंवा एखादं संपूर्ण फळ घ्या, डाळ किंवा कडधान्य नियमित करा। श्रोते हो, आजपासून आपल्या ताटाकडे बघताना एक छोटासा चेकलिस्ट करा। जसं भाजी आहे का, आज मी दिवसभर फळ खाल्ले का, आज मी कडधान्य खाल्ले का, आणि सर्वात महत्त्वाचं, आज दिवसभर मी 2 बॉटल पाणी घेतलं आहे का। हे छोटेसे बदल आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। फायबर पोटासाठी आणि पाणी फायबरसाठी आणि दोघांची साथ आपल्या आरोग्यासाठी। म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात फायबर वाढवा आणि तेही हळूहळू वाढवा। शरीराच्या गरजेनुसार पुरेसे पाणी प्या। निरोगी पचनसंस्था म्हणजे निरोगी आहाराची एक महत्त्वाची पायरी आहे। श्रोते हो, सकाळी उठल्यावर जसं आज आपल्याला काय काय कामं करायची आहेत याचा आपण विचार करतो, त्याचप्रमाणे दिवसभर प्रत्येक वेळेस आहार घेताना या आहारात माझ्या शरीरासाठी काय आवश्यक आहेत, ही पोषक मूल्ये आहेत का, आणि नसतील तर ती कशी ॲड करता येतील याचा आपण विचारसुद्धा करायला हवा, आणि हाच संकल्प आपण आजपासून सुरू करूया।
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी आपण सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत करत आहोत. मॅडम, आज आम्हाला स्थानिक जैवविविधता सांभाळत असताना आपल्याला रानभाज्यांचा कसा वापर करता येईल याबद्दल थोडं सांगा.
1: जरूर, रानभाज्यांमध्ये रानभाज्या ह्या खरं तर स्थानिक जैवविविधतेचा ठेवा आहे. आपल्या सह्याद्रीच्या कुशींमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या, पाऊस आला, पहिला पाऊस आल्याबरोबर येणारी जी शेवळं असतात, इथपासून ते सर्रास लोकांना माहिती असलेलं आणि अतिशय लोकप्रिय असलेलं म्हणजे अळू, तेरअळू किंवा कर्टुली, अत्यंत मोठ्या प्रचंड भावानी बाजारात विकली जाणारी कर्टुली असतील, तर ही सगळी किंवा फोडशी असेल, टाकळा असेल, कुरडू असेल, यासारख्या अनेक पालेभाज्या असतील, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ह्या पावसाळ्यामध्येच उपलब्ध होत असतात. तर जसं की ऋतुमानानुसार आपण खाणं ठेवलं पाहिजे, त्याच पद्धतीने या भाज्यासुद्धा त्यावेळेला जेव्हा त्या उपलब्ध असतात तर त्या आपण जरूर आपल्या आहारात ठेवल्या पाहिजेत. कारण का, या रानभाज्यांची कोणीही लागवड केलेली नसते, त्या स्वतःहून तिकडे उगवून आलेल्या असतात, कोणत्याही प्रकारची खतं त्याला कोणी घातलेली नसतात, कीटकनाशकं नसतात, त्यामुळे कुठेतरी विषमुक्त अशा प्रकारच्या त्या भाज्या असतात. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात आणि त्या त्या काळामध्ये आपण ते खाणं हे खूप आवश्यक असतं. कारण पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली पचनशक्ती थोडीशी क्षीण झालेली असते, पाणी नवीन आलेलं असतं आणि अशा याच्यामध्ये पोटाचे विविध आजार होऊ शकतात, त्यामुळे याचा आपण जरूर आपल्या आहारामध्ये त्या त्या काळामध्ये केला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला अर्थातच ह्या भाज्या मदत करतात. आणि आता सध्याचा जो एक शब्द आहे डिटॉक्सिफिकेशन, आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं कुठेतरी असं, तर अशा पद्धतीने शुद्धीकरण करणं हा या रानभाज्या करत असतात, तर ह्यांचा जरूर करावा आपण वापर. मला हे सगळं आपण खात असताना जेव्हा आपण पर्यावरणपूरक आहार असं म्हणतो ना, तेव्हा हल्ली ना जॅपनीज इकिगाई हा अतिशय, ही एक संकल्पना अतिशय लोकप्रिय आहे, की त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण आपल्याला विचारायचे असतात आणि त्यानुसार कृती करायची असते. म्हणजे की मी काय करते आहे आत्ता, मी जे काही करते आहे त्यांनी माझं पोट भरते का, म्हणजे मला पुरेसे पैसे मिळत आहेत का, पण पैसे तर मिळत आहेत पण मला आनंद मिळतो आहे का आतमधून मी काहीतरी केल्याचा, आणि मी जे काही करते आहे त्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाही आहे ना, मी माझ्या कृतीमधून काहीतरी जगाचं भलं करते आहे का, याची कुठेतरी जर होकारार्थी उत्तरं येत असतील तर तुम्ही एक शांत आणि सुखी आयुष्याकडे वाटचाल करत आहात, अशा पद्धतीच्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. मला हे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात जेव्हा आपण अन्नाबद्दल विचार करतो, तेव्हा की मी काय खाते आहे, ते खाऊन माझ्या शरीराला काय मिळतं आहे, मला ते खाऊन चांगलं वाटतं आहे का, माझे आरोग्य सुधारतं आहे का, आणि हे मी माझं करत असताना हे अन्न पिकवणारा जो शेतकरी आहे तो सुखी आहे का, मी जे अन्न खाते आहे त्याचा या पर्यावरणावर काही वाईट परिणाम होतो आहे का, असा एक जर विचार तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये सुरू केला, प्रत्येक वेळेला तुम्ही जी पण गोष्ट खात आहात तुम्ही हातात घेतल्यावर खाण्यापूर्वी जर ही घंटा तुमच्या मागे कुठेतरी मनामध्ये डोक्यामध्ये वाजलीच पाहिजे, तुम्ही सुजाण नागरिक आहात तर, जर ही वाजत असेल आणि त्यानुसार जर तुम्ही तुमच्या अन्नाची निवड करत असाल तर तो खरा पर्यावरणपूरक आहार असेल.
0: श्रोते हो, पर्यावरणपूरक आहार या मालिकेमध्ये आपण श्रीमती संगीता खरात यांच्याशी बातचीत केली. खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या आवडी आणि निवडींनी आपण पर्यावरणाचं कसं संवर्धन करू शकतो, आपल्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचं कसं संवर्धन करू शकतो. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म कार्यक्रमात आज पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन आपल्याला ऐकवत आहोत. सरोदवर त्यांनी वाजवलेला राग वृंदावनी सरंग मध्यलय गत जप तालात आहे. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित शंकर भट्टाचार्य यांनी सरोदवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

पंडित शंकर भट्टाचार्य यांनी सरोदवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांग

नंतर केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F7 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. रॉकेटच्या उड्डाणानंतर 18 मिनिटांनी 2367 किलो वजनाचा हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली आहे. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची भारताची क्षमता अधिक बळकट होणार आहे. या उपग्रहामुळे मिळणारी माहिती कृषी, नैसर्गिक संसाधनांचं निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणार आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं आहे. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. इस्रो आणि भारतीय उद्योग क्षेत्र यांच्यातल्या वाढत्या भागीदारीमुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा विस्तार होत असून संपूर्ण अंतराळ परिसंस्थेमध्ये भारताची क्षमता वाढत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाचं कौतुक केलं आहे. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसंच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. January 2029 धारावीतल्या 10,000 पुनर्वसन सदनिका तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या 50 वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भूसंपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा 2047 MMRची अर्थव्यवस्था $1.5 trillion पर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. MMR पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचं शहरीकरण वेगानं होणार आहे असं ते म्हणाले. नागपूरमध्ये न्यू नागपूर विकसित होत असून उद्योगांसाठी प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन, कीर्तन, भजन, आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. मुंबई आणि कोकणात या खेळाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं. मुंबईत विविध राजकीय पक्ष, संघटना आणि प्रभावशाली व्यक्तींच्या दहीहंडी पथकांचा गेले अनेक दिवस सराव सुरू आहे. विविध मंडळांच्या हंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं लावली आहेत. उत्तर प्रदेशात मथुरा आणि वृंदावनमध्ये आज रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र भारतीय संस्कृतीच्या अजरामर मूल्यांचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशानुसार प्रत्येकाने एकता, शांती आणि सलोखा या तत्वांचं पालन करावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की श्रीकृष्ण चरित्राचं स्मरण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि ऊर्जा निर्माण करतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जन्माष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 पोहोचली आहे तर 5,000 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं DNA चाचण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पातल्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या दोघांची आज सुटका करण्यात आली. आतापर्यंत 12,000 जास्त जणांना वाचवण्यात आपत्कालीन पथकांना यश आलं आहे. नेपाळ तिबेट सीमेवर 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या महापुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधली अनेक गावं, खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतल्या
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या

0: किदंबी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं. हाँगकाँगच्या ली चेऊक यू बरोबर झालेल्या सामन्यात त्याला 16-21 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या किम ॲस्ट्रिप आणि अँडर्स कारूप रासमुसेन या जोडीबरोबर संध्याकाळी 4 वाजता आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कॅरेन खचानोव यानं जागतिक क्रमवारी चौथ्या स्थानावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम याला पराभवाचा धक्का दिला. 3 तास चाललेला हा सामना त्यानं 6-7 6-3 6-2 6-2 असा जिंकला आणि तिसऱ्या फेरीतलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या सामन्यात डेन स्विनी यानं 13व्या क्रमांकावर असलेला लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 6-3 6-1 6-2 6-2 अशी मात केली. दरम्यान कार्लोस अल्काराज, टेलर फिट्स, अलेक्झांडर बुब्लिक, फ्रान्सिस टियाफो, अलेक्झांडर झेरेव, लर्नर टीएन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत अमांडा अनिसिमोवा, नाओमी ओसाका, इगा श्वियांतेक, लँडी नोस्कोवा, एलिना स्वितोलिना, एकातिरेना, अलेक्झांड्रोवा, कॅरेरिना मुकोवा, एलेना रिबाकिना, कोको गॉफ, मीरा अँड्रिवा यांनी आपापले सामने जिंकून तिसरी फेरी गाठली. बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्टे दे वीवर यांचं आज मुंबईत आगमन झालं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री वीवर आज भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराबाबत भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवादात सहभागी होणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात भाग घेतील. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात आज दुपारी हा कार्यक्रम होणार आहे. दिव्यांग रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघानं केली आहे. 2001 पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केस पेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते, मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. संवेदनशील दृष्टिकोनातून या निर्णयात सुधारणा करून दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत 29 सप्टेंबरला 10 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. कार्यशाळेमध्ये उमेदवारांना मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि इतर कौशल्यांचं नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबरमध्ये पोषण माह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातल्या 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. अकोला शहरात 4 केंद्रांवर पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत 20,000 विद्यार्थी भाग घेतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इस्रोच्या EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे यशस्वी प्रक्षेपण. येत्या 10 वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. कृष्ण जन्मोत्सवाचा सर्वत्र उत्साह. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1282 वर, 5,000 जास्त अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. यानंतर थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं EOS-05 या भूनिरीक्षण उपग्रहाचं आज पहाटे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण आज पहाटे 2:55 GSLV-F17 रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातली हिरे व्यापारातली भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असल्यानं अतूट आहे, असं प्रतिपादन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत हिरे व्यापार क्षेत्रातल्या उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. आज जगातल्या 90% जास्त अधिक हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. नेपाळमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांची संख्या 1282 पोहोचली आहे, तर 5,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी नेपाळनं DNA चाचण्या करायला सुरुवात केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज

0: दिवस अखेर 363 अंकांची वाढ झाली आणि तो 76,515 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 24 अंकांची वाढ नोंदवत 23,898 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02:30 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. गीतसंध्यामध्ये आज ऐकूया हिंदी चित्रपटातली गीतं.

परदेस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोते हो आता ऐका जानम समझा करो या चित्रपटातलं गाणं.

जानम समझा करो या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली अनु मलिक यांनी.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या

कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं कविता सुब्रमण्यम, अर्का याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ही गीतरचना होती समीर यांची, संगीत होतं जतीन ललित यांचं. गीतसंध्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐका और प्यार हो गया या चित्रपटातलं गाणं.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं और प्यार हो गया या चित्रपटातलं. जावेद अख्तर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली नुसरत फतेह अली खान यांनी. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या सृजन संदेश ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

शाळा किती जणांना आठवते बरं? शाळा, वर्ग, क्रीडांगण, नेहमी बसायचो तो बाक, बाकावरचा अगदी काहीच्या काही मारलेल्या गप्पा, आवडते मित्रमैत्रिणी आणि आवडीचे शिक्षक, हे सर्व आठवलं तरी किती नॉस्टॅल्जिक व्हायला होतं ना.

उद्या आहे 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्याही प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतीलच. माझ्या शाळेत तर विद्यार्थ्यांना शिक्षक दिनी शिक्षक बनण्याची संधी मिळायची. मलाही मिळाली होती ही संधी. तुमच्यापैकी कोणाला मिळाली होती का शिक्षक बनण्याची संधी? आता आपण सर्वच जण मोठे झालो आहोत. बाकावर मारलेल्या गप्पा, शाळेत पाहिलेली बरीचशी स्वप्न आता आपल्या सर्वांची बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. तरी आपल्यापैकी बरेचसे श्रोते अजूनही आपल्या शाळेला भेट देत असतील, आपल्या शिक्षकांशी संवाद साधत असतील. खरंच शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सुवर्णकाळ राहिलाय. आणि ह्याच निमित्ताने आपण आज भेटणार आहोत एका अशा विद्यार्थ्याला ज्याचा त्याच्या सर्व शिक्षकांना आणि शाळेला

0: अभिमान वाटत असावा. फ्रॉम द हार्ट ऑफ छत्रपती संभाजीनगर वी हॅव विथ अस द पर्सन स्टेअरिंग आवर सिटी टुवर्ड्स अ ब्राइटर टुमॉरो, आवर हॉनरेबल मेयर श्री समीर राजूरकर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तुमचं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: आज आपण तुमच्या शाळेच्या आठवणी आणि शहरातल्या तरुणाईच्या भवितव्याबद्दल बोलणार आहोत, तर तुम्ही किती उत्सुक आहात आपल्या आजच्या या संवादासाठी?
1: मी प्रचंड उत्सुक आहे आजच्या या संवादासाठी, कारण की शाळेबद्दल बोलताना माणूस कायम उत्सुक राहतो. तुम्ही जसं म्हणता की एक आठवणींचं एक खूप मोठं जाळं असतं की जे कायम पुढे पुढे जाताना मागं राहतं, ते जेव्हा आठवणी बाहेर येतात तेव्हा प्रचंड आनंद होतो.
0: तुमचं बालपण आणि शाळेबद्दलच्या आठवणी सांगू शकाल आम्हाला?
1: हो, अगदी. माझं सगळं बालपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये गेलं आणि जवळपास जुन्या गावामध्ये, ज्याला तुम्ही गुलमंडी, राजा बाजार, समर्थनगर अशा ठिकाणी माझं बालपण गेलं आणि तिथंच माझी जी शाळा होती ती सरस्वती भुवन ही शाळा माझी सबुजी आहे, ती माझी शाळा होती जी मी पहिली ते दहावी त्या शाळेमध्ये शिकलो.
0: किती छान. तुमच्या या शाळेच्या प्रवासामध्ये काही आठवणीत राहिलेले शिक्षक सुद्धा असतील, त्या आहेत काही आठवणी?
1: हो हो, अगदी. खूप मला माझ्या जीवनामध्ये जे काय चांगलं काही मिळालं, जे काही मी आज अचीवमेंट पर्यंत पोहोचलो, त्यामध्ये माझ्या शाळेचं योगदान फार प्रचंड आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे माझ्या शिक्षकांमध्ये ज्यांनी शिस्त शिकवली असे NCC कलाल सर होते, ज्यांनी इंग्रजी खूप चांगलं करायचा आमचा प्रयत्न केला असे डिगोळे सर होते, ज्यांनी आम्हाला साहित्यामध्ये आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये लहानपणीपासून आवड लावली अशा जोंदळे मॅडम होत्या, असे अनेक शिक्षक सराफ सर होते ज्यांनी आम्हाला नाटकं शिकवली, नाटकं बसवायची कशी हे शिकवलं, बालनाट्य कसं चालतं हे शिकवलं, असे अनेक शिक्षक होते की ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा उचलला.
0: तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्ही उर्दू रायटर सुद्धा आहेत, तर उर्दूच्या शिक्षकांबद्दल थोडं.
1: उर्दू तसं मी आत्ता या गेल्या 5-7 वर्षात उर्दू शिकायला सुरुवात केली आणि उर्दू शिकायचं कारण असं झालं की काही जेव्हा आपण चांगल्या जुन्या गालिब वगैरे वाचतो त्यावेळेस उर्दूचे शब्द कळत नव्हते, मग मी त्याला त्याचं शब्दकोश आणून डिक्शनरी आणून त्याला वाचायला सुरुवात केली आणि असं करता करता करता मग मी उर्दूची बाराखडी पण शिकलो आणि हळूहळू करता करता मी अजूनही उर्दू शिकण्याचा विद्यार्थी आहे.
0: आता तुम्ही महापौर आहात, तर आतापर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे शिक्षक आहेत कोणी?
1: हो हो, अगदी. मी तुम्हाला काही शिक्षकांची नावं सांगितलं. मुळात शाळेमध्ये जी शिकवण दिली जाते तर ती शिकवण आयुष्यभर कामी येते असं मी मानतो. नंतर महाविद्यालयात गेल्यानंतर हळूहळू ताटातूट होत पुढे पुढे जातो माणूस, परंतु शाळेमध्ये खूप 10-10 वर्ष ते शिक्षक स्वतः एखाद्या विद्यार्थ्याची जडणघडण करत असतात. म्हणून माझ्या जीवनामध्ये जे काही मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या या सगळ्या शिक्षकांचा आणि माझ्या शाळेचा, सरस्वती भुवन सारखी जी शाळा प्राईड आहे या शहराचं, जिला 100 वर्षापेक्षा जास्ती काळ झालेला या शहरामध्ये, त्या शाळेतल्या शिक्षणाचा प्रभाव झाला की जेणेकरून त्या शाळेतल्या शिक्षकांनी, त्या शाळेच्या वातावरणाने, तिथल्या तुमच्या आत्ताच्या नवीन पिढीच्या भाषेत तिथल्या ॲम्बियन्सनी आमच्यावर जो प्रभाव टाकला त्यामध्ये आम्हाला वाचायला शिकवलं, आम्हाला शिस्तीत राहायला शिकवलं, मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवलं, कोणतंही काम शेवटपर्यंत कसं न्यायचं हे शिकवलं, हे सगळं शाळेचीच देणे.
0: पण तुमच्या समाजकारण आणि राजकारणातले कोणी शिक्षक असतील त्यांच्याबद्दल काही सांगता आलं तर?
1: नाही, मुळामध्ये आम्ही खूप लोकांकडून शिकलो. याच शाळेमध्ये मी सगळ्यात पहिले बाबूसाहेब काळदातेंना ऐकलं, ते या संस्थेचे त्यावेळेस सरचिटणीस होते, असे आदर्श होते. प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथरावजी मुंडे होते, त्यानंतर आजच्या काळामध्ये मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे आदर्शवत नेते आहेत. ह्यांनी यांच्या जीवनामध्ये शिस्तीचं, एखाद्या गोष्टीला, देशाला विकसित करायचं, महाराष्ट्राला विकसित करायचं एक चांगलं विजन समोर डोळ्यासमोर ठेवलंय. हे लोक सगळे शिक्षकच आहेत, ह्यांनी आम्हाला समाजकारण आणि राजकारण शिकवलेलं आहे सगळं.
0: किती छान. पण सर, आज परिस्थिती बदलली आहे, विद्यार्थ्यांवर गुण, करिअर आणि स्पर्धेचं खूप दडपण आहे. या परिस्थितीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिक आधार कसा द्यावा असं तुम्हाला वाटतं?
1: मुळामध्ये आपल्याकडं एक रेस लागलेली आहे की आपल्याकडं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलानी त्यांच्या आई वडिलांना असं वाटतं की त्यांनी डॉक्टर इंजिनियरच व्हावं, पण ही काही फॅक्टरी नाहीये. खूप जणांमध्ये वेगळे वेगळे गुण असतात. कोणी नाटक चांगलं करू शकतं, कोणी व्हॉलीबॉल चांगलं खेळू शकतं, कोणी क्रिकेट खेळू शकतं, कोणी स्पोर्ट्स मध्ये असतं. प्रत्येक जणाचं गला गुण वेगळा आहे. माझं असं मत आहे की शिक्षकांनी आता शाळांमध्ये त्या मुलाचे गुण, त्याचा कल कोणत्या दिशेने आहे ह्याचं त्यांच्या पालकांसोबत काउन्सिलिंग केलं पाहिजे की बाबा हा मुलगा तुमचा क्रिकेट चांगलं खेळू शकतो ह्याच्याकडे त्याला फोकस करू, हा NCC मध्ये चांगलं करू शकतो त्याला फोकस करू, किंवा मग एखादा मुलगा जो सायन्समध्ये चांगलं करू शकतो, जो मॅथ्समध्ये चांगलं करू शकतो, तर

0: त्यांनी करावं त्याच्यात करिअर. पण मला असं वाटतं की त्या काळामध्ये बर्डन नसल्यामुळं किंवा कुठलंही प्रेशर नसल्यामुळं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचा जीवनपट फुलला सगळा. परंतु आत्ता त्या दबावाखालीच तो इतका दबून चालला, त्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये तो अडकत चाललाय. मला असं वाटतं की त्याची एकदम मोकळेपणाने त्याला ज्याच्यात जे करिअर करावं वाटतं ते त्याला करू दिलं पाहिजे.
1: खूप सुंदर विचार आहे हा. पण सर, तरीही आज शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून बघतात, पण ते एक चांगला नागरिक घडवण्याचं सुद्धा माध्यम आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: मुळामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत नागरिक शास्त्र शिकवलं जातं, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये सिव्हिक्स म्हणतात. तर सिव्हिक्स शिकवलं जातं, त्याच्यामुळं सिव्हिक्स तर आपण शिकलंच पाहिजे आणि ते आयुष्यभर पाळलं पाहिजे. अडचण अशी आपली की आपण शिकतोय सगळं, त्याचं जीवनामध्ये त्याची उपयोगिता किती आणतोय. आणि हे व्यक्तिगत मत आहे माझं की शिक्षण हे फक्त काही नोकरी मिळवायचं साधन नाही आहे, शिक्षण हे नॉलेज आहे. त्याला नॉलेजमुळं तुमची सर्वांगानी प्रगती होते आणि नोकरी हे त्याचं एक नुसतं साधन आहे, ते साध्य नाही आहे. त्याच्यामुळं 100% नोकरी शिक्षणाच्या आधारभूतवरच आज जगाच्या या इतक्या शतकात कॉर्पोरेट युगामध्ये शिक्षणाच्या आधारावरच नोकऱ्या मिळणार आहे, त्याच्यात काही दुमत असू शकत नाही. परंतु शिकत असताना नॉलेज गेईंग शिक्षण आपलं झालं पाहिजे, ह्याच्याकडे विद्यार्थ्यांनी भर द्यावा असं मला वाटतं.
1: आणि सिव्हिक सेन्स पाळावा.
0: सिव्हिक सेन्स तर पाळलाच पाहिजे, कारण तो शिकवला गेलेला आहे आपल्याला.
1: तरुणांनी राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात पावलं टाकावी असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्यांना पावलं टाकायची असतील तर त्यांनी कुठून सुरुवात करावी? तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगतो?
0: मुळामध्ये असं आहे की मी ज्यावेळेस या सगळ्या विषयात आलो, म्हणजे समाजकार्य असो किंवा राजकारण असो, त्या काळाची परिस्थिती आजची काळाची परिस्थितीमध्ये खूप जमीन आसमानचा अंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता तरुणांनी यावं, परंतु येत असताना त्यांनी त्यांचा उद्देश काय, त्यांना नक्की करायचं काय, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी दिशाहीन सारखं राजकारणात किंवा समाजकारणामध्ये पळू नये. त्यांना समाजकारण आणि राजकारण करताना काय गोल साध्य करायचे, त्यांना कुठपर्यंत जायचंय, त्यांनी आपली काही सीमारेषा केलेली आहे की आपल्याला इथपर्यंत हे करायचंय, समाजासाठी हे करायचंय, ह्याची एक ध्येय निश्चिती नक्की केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की राजकारण हे या लोकशाहीतल्या व्यवस्थेतला पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढलाच पाहिजे.
1: बरोबर. पण सर, तुमचा अनुभव काय सांगतो, तुम्ही कसे ह्या क्षेत्राकडे वळाले?
0: मुळामध्ये मी जसं तुम्हाला ह्याच्या पूर्वी सांगितलं की एखाद्याला गोल्फ आवडतं, एखाद्याला क्रिकेट आवडतं, तसं कोणामध्ये बायबॉर्न काही गुण असतात. तसं आम्हालाही समाजकार्यामध्ये आवडलं, विद्यापीठातलं राजकारण, विद्यार्थी चळवळ असं करत करत करत आम्ही तो विचार घेऊन आम्ही पुढे पुढे चालत गेलो आणि समाजकारण राजकारण करत गेलो. परंतु राजकारण हे प्रचंड कष्ट उपसायचं काम आहे, जनतेच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करणे, तुम्हाला कष्ट करावे लागतात, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार सुरुवातीला केला पाहिजे.
1: महापौर म्हणून आपल्या शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेकडून कोणत्या शैक्षणिक किंवा कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देता येतील, यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का तुमचे?
0: मुळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये 2-3 प्रयोग सातत्याने 1 वर्षापासून चालू केलेले आहेत. आम्ही आता CBSE पॅटर्न पण काही शाळा चालवतो, त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम चालवतो. तिथं त्याचबरोबर प्रत्येक शाळेला आम्ही एक स्पोर्ट्सचा गेम दिलेला आहे, प्रत्येक शाळा एका स्पोर्ट्स खाली ठेवलेली आहे, जेणेकरून त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी खेळाच्या मैदानावर पण जावं, त्यांनी खेळ खेळला पाहिजे. म्हणून आम्ही शहरातल्या जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना एक एक स्पोर्ट्सचा एक प्रकार दिलेला आहे. कोणाला टेबल टेनिस दिलेलं आहे, कोणाला क्रिकेट दिलेलं आहे, कबड्डी दिलेलं आहे, खो खो दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कौशल्य विकासाच्या मध्ये आमचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये पहिले त्यांचं ग्रुमिंग व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना चांगले शिक्षक मिळाले पाहिजे. तिथं ज्या विद्यार्थ्यांनी 8वी ते 10वी शाळा आहे तिथं आम्ही आता एक कन्सेप्ट करतोय की जिथं वयात मुलींसाठी पिंक रूम असली पाहिजे, तिथे त्यांचे मेडिसिन्स अवेलेबल असले पाहिजे, तिथे कन्सर्न डॉक्टरचा नंबर असला पाहिजे. अशा सर्वकष प्रकारे आम्ही महापालिकेच्या शाळेचा विकास आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील आहोत.
1: हा सर, खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे. पण ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना समान संधी जनरली मिळत नाही, तर यासाठी शहर प्रशासन काय करू शकतं किंवा काय करतंय?
0: नाही, आता सध्या तर आपण काही करत नाही, कारण की आपण महापालिका ही शहरी भागातल्या मुलांसाठीच काम करते. पण निश्चितच पुढच्या काळामध्ये जवळ असलेल्या ग्रामीण भागातले काही विद्यार्थ्यांना महापालिका आमची जबाबदारी म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये वगैरे काही वर्ग आपण असे चालवू शकतो की बाबा ह्यांचा जो ग्रामीण विद्यार्थी आणि शहरातले ह्यांचा जो थोडासा गॅप असतो तो गॅप आपण दूर करू शकू.
1: आज अनेक तरुण शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जातात, आपल्या शहरातच त्यांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काय करता येईल?
0: नाही, मुळामध्ये आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याकडे जे बिडकीन ऑरिकमध्ये जवळपास 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे.

0: ज्याच्यामध्ये टोयटा किर्लोस्कर आहे, इथर आहे, JSW आहे, अशा अनेक कंपन्या आहेत. तिथं अनेक रोजगार ह्या तरुण मुलांसाठी आपल्या शहरातल्या मिळणारच आहेत. तर त्या मिळण्यासाठीच्या संधी पुढच्या वर्षभरात आता उपलब्ध व्हायला सुरुवात होणार आहेत. ह्याच्यापूर्वी पण आपल्याकडं MIDC जे आपले वाळूज आहे, चिकलठाणा आहे इथं, किंवा शेंद्रा असेल इथंसुद्धा आपल्या शहरातल्या तरुणांना संधी मिळतेच आहे. पण आत्ता ह्याच्यामध्ये मोठ्या लार्जर स्केलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी याच्यात खूप लार्जर पाऊल उचललं आहे. आणि DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो आहे आपला, किंवा ऑरिक जे आहे, इथं ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून खूप मोठ्या संधी पुढच्या वर्षभरात उपलब्ध होणार आहेत.
1: सर, स्थानिक युवा कलाकारांसाठी आणि रंगभूमीसाठी काही आहेत प्लॅन्स तुमचे किंवा महानगरपालिकेचे?
0: हा, महापालिका एक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा खूप वर्ष करत होती, जी गेल्या 10-12 वर्षापासून बंद पडली होती. म्हणजे तुम्हाला असं वाटेल पण मुक्ता बर्वेंपासून खूप जण त्या राज्य एकांकिका स्पर्धेतूनच पुढे आलेले. तर ही महापालिका आता राज्य एकांकिका स्पर्धा पुन्हा चालू करणार आहे. ती राज्य एकांकिका स्पर्धा अतिशय चांगली पद्धतीनं प्रोफेशनली चालू करणार आहे. एक आमच्या डोक्यात ह्या वर्षी आम्ही संगीत दिनाच्या दिवशी एक शहरातल्या सगळ्या कलाकारांना एका व्यासपीठावर संत एकनाथ रंग मंदिरामध्ये आणलं होतं. महापालिका आणि संगीत प्रेमी जे ह्या शहरातले आहेत, जे स्वतः गायक आहेत, आणि त्यांना करायला लावलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो संगीत दिन साजरा व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर असे काही कार्यक्रम वर्धापन दिनी करायचे की ज्याच्यामध्ये शहरातले नाट्य चळवळीतले लोकांनी बसवलेले नाटकं, बाल्यनाट्य स्पर्धा, अशा अनेक गोष्टी या संस्कृतीशी साहित्याशी निगडीत आम्हाला करायचे. एक बुकफेस्ट पण करायची इच्छा महानगरपालिकेला आहे की एक बुकफेस्ट असावा आणि एक 3 दिवसाचा तो फेस्टिवल असावा की ज्याच्यात 2 नाटकं आहेत, 2 बालनाट्य आहेत, एक बुकफेस्ट चालू आहे, असं एक करायचं आमचं प्रयोजन आहे. पण राज्य नाट्याची एकांकिका स्पर्धा ही 100% महापालिका घेणार आहे येत्या वर्षामध्ये, आणि मार्चच्या पहिली ती जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये ती स्पर्धा.
1: वाव, म्हणजे ही कलाप्रेमींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. सर, तुम्ही यंग मेयर आहात छत्रपती संभाजीनगर शहराला लाभलेले, तर महापौर बनण्यापूर्वी तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा होत्या? कारण आजकाल पूर्ण भारतभरात आंदोलन चालू आहे, जेएनजीच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत, तर त्याबद्दल सांग.
0: मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा एक युवक म्हणून विचार करतो तेव्हा देश ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047 हा जो देश पुढे चाललेला आहे, तुम्ही GDP काल पाहिला असेल 7.8% पर्यंत GDP गेलेला आहे. आणि विकसित भारत 2047 विजन ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा विकसित महाराष्ट्र 2047 विजन ठेवलं. देश खूप, म्हणजे मी तरुण असतानाच्या ज्या माझ्या अपेक्षा शासनाकडून होत्या त्या बऱ्यापैकी त्या अपेक्षा पुढे चाललेल्या आहेत. हे बघा, प्रशासन आणि व्यवस्था चालवत असताना काही ना काहीतरी जो कोणी काम करेल तर तेव्हाच काहीतरी उणीवा राहतील त्याच्यामध्ये. परंतु मी जे आत्ता अपेक्षित, मला जे तरुण म्हणून वाटत होतं की जे राज्य शासन असेल किंवा देशाचं शासन असेल यांनी करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्ती काम हे दोन्ही करतात. आणि म्हणूनच आम्हाला या शहराचं महापौर झाल्यानंतर असं वाटलं की आपण विकसित छत्रपती संभाजीनगर 2047 विजन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.
1: सर, आपल्या शहराला युवकांचं शहर बनवण्यासाठी आहेत काही तुमचे प्लॅन्स?
0: नाही, असे प्लॅन्स केले. युवकांचं शहर आहेच आहे, मुळामध्ये बनवायची गरज नाहीये. युवकांचं शहर आहे, हे शहर युवकांचं आहे. आणि आपल्या देशाचं जर ऍव्हरेज एज काढलं तर ते आज 28-30-32 पर्यंत आहे. त्याच्यामुळे देश तरुणाचाच आहे. हा
1: सर, आता आपण एक रॅपिड फायर करूयात.
0: येस, करूयात.
1: तुमचा शाळेतला आवडता विषय?
0: इतिहास.
1: एक शिक्षक ज्यांना तुम्ही आजही फोन करू शकतात?
0: सराप सर.
1: युथ म्हणजे एका शब्दात?
0: ऊर्जा.
1: तुमच्यासाठी नेतृत्व म्हणजे काय?
0: अन्याय, गरीब, पीडित व्यक्तींचे प्रश्न सोडू नये आणि त्यांचं नेतृत्व करणे.
1: एक क्वालिटी जी प्रत्येक तरुणात असावी?
0: शिस्त.
1: आणि एक तरुणांनी क्वालिटी टाळावी?
0: तरुणांनी आपल्या अचीवमेंट, म्हणजे टाळायची गोष्ट म्हणली तर खूप जास्ती स्वतःला फोकस हटवू नका. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस आहे त्याच्यावरती फोकस राहू द्या. हा, डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा.
1: तुम्हाला जास्त काय आवडतं सर, पुस्तक वाचणं की पॉडकास्ट?
0: पुस्तक वाचणं.
1: तुमचं आहे एखादं फेवरेट पुस्तक?
0: म्हणजे मला वपू काळे सुद्धा खूप, वपू खूप आवडले मला आयुष्यात. मी माडगुळकरांना पण खूप वाचलं. त्याच्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं खूप आवडले. त्याच्यानंतर मी आता सध्या जदुनाथ सरकारांचं जे सगळा इतिहास आहे तर ते वाचतोय, तो पण खूप चांगला आहे.
1: ओके. शहरातील तरुणांसाठी एक स्वप्न?
0: ज्या शहरातल्या तरुणांना, जे त्यांना मोकळं वातावरण असलं पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ, जो नाट्य चळवळीत काम करतो त्यासाठी नाटक असलं पाहिजे त्यांना. शहरामध्ये मला एक स्वप्न आहे की एक स्पॉट असा डेव्हलप झाला पाहिजे की जिथं संध्याकाळी शहरातले चांगले कलाकार येतील, बसतील, कोणी गिटार वाजवल, कोणी गाणं म्हणल, तो स्पॉट अतिशय एकदम प्रेरक असला पाहिजे. असा एक स्पॉट करायचं ज्याला कट्टा म्हणतो आपण, तो कट्टा करायचं माझं एक स्वप्न आहे.
1: किती छान. आणि सर, शेवटी तुमचा संभाजीनगर मधला

0: सर्वात फेवरेट स्पॉट.
1: पूर्ण शहरच फेवरेट आहे माझं, त्याच्यामुळे स्पॉट सांगता येणार नाही, पण या शहरात खूप स्पॉट आहेत असे की जे खूप फेवरेट आहेत.
0: पण एखादं असं खाण्याचं ठिकाण असेल किंवा फिरण्याचं,
1: संभाजी पेठेतली नाचची भेळ माझं खूप आवडतं ठिकाण आहे, गायत्री चाट भंडारची चाट माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर गुलमंडीवर गेले तिथले दही भल्ले माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यानंतर असे खूप आहेत, म्हणजे बॉम्बे फरसांचा फाफडा माझं आवडतं ठिकाण आहे. तर या शहरामध्ये हे शहर खूप कल्चर्ड आणि खूप म्हणजे खाद्य संस्कृतीच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर नाट्य संस्कृती याच्यासाठी खूप नटलेलं शहर आहे.
0: ते तर आहेत सर, आपलं शहर खरंच खूप बेस्ट आहे. सर आज तुम्ही महापौर आहात, पण एकेकाळी तुम्ही शिक्षकांसमोर विद्यार्थी म्हणून बसलेले होतात. त्या विद्यार्थ्याला, त्या छोट्या समीरला जो त्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती, आजचा महापौर झालेला समीर भेटला तर तो काय सांगेल?
1: तो समीरला सांगेल की समीर, तू ज्या गोष्टीचा विचार करून समाजकारण चालू केलं होतं लहानपणीपासून, ज्या आदर्शांनी तुला जीवनामध्ये नैतिकता आणि एथिक्स शिकवले, त्याला तू किती पाळतोयस ह्याचा विचार सातत्याने करत जा, हे सांगेल तो समीर.
0: सर हा तरुणांसाठी एक संदेशही झाला की आपण आपल्या एथिक्स आणि मोरल्स
1: धरूनच चाललं पाहिजे.
0: समीर सर, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा उत्तरोत्तर विकास होत राहो आणि तरुणांना योग्य दिशा मिळो एवढीच अपेक्षा. धन्यवाद.
1: मला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरनी या कार्यक्रमासाठी, युववाणीसाठी इथं बोलवलं, त्याबद्दल मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचं खूप आभार व्यक्त करतो. आणि मला, मी आकाशवाणी ऐकणारा माणूस आहे बातम्यांपासून सगळंच, तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की या शहरातली म्हणजे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि महानगरपालिका यांनी मिळून या शहरामध्ये एक चांगला नवीन पायंडा पाडावा अशी माझी अपेक्षा आहे. मला आज इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप माझ्या वतीने आभार.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आता आपण ऐकली छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर राजूरकर यांची मुलाखत. आजचा युववाणीचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो गीत बहार कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीतकार होते श्रीधर फडके. गीत बहार हा

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बाजारात सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI चे नियम याविषयी डॉक्टर डबीर पठाण यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 पॉप म्युझिक. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन राग मालकंस आपण ऐकाल. 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोते हो, 11:10 12 वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकाशवाणी नागपूर केंद्रनिर्मित कीर्तन आपण ऐकाल. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं हे कीर्तन आम्ही सहक्षेपित करणार आहोत. असं आहेत आपल्या आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार अर्थात 5 सप्टेंबर 2026. श्रोते हो, उद्या सकाळी 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. उद्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये नारळावरील सोंड्या भुंगाकिडीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकाल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर या कार्यक्रमात औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय याविषयी वनस्पतीशास्त्रज्ञ पूर्वा जोशी यांच्याशी प्रसाद कुलकर्णी यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:10. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम गुरु ने दिला ज्ञानरूपी वसा. लेखन प्राध्यापिका कश्मीरा दळी. सहाय्यक प्राध्यापिका भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काळे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी. निवेदन निर्मिती आणि निर्मिती सहाय्य अनघा योगेश मगदुम यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अलका नारकर यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी किशोरी आमोणकर यांनी गायलेला राग देशकार आपण ऐकाल. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:25 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, यानंतरचे पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त आहारतज्ज्ञ डॉक्टर नीता जसवाल यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद. तसंच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगानं गोपाळ काल्याचं कीर्तन आपण ऐकाल. कीर्तनकार रश्मी कुरमभट्टी. 1:05 गीता बहार. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. तर 1:55 ऐकाल कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात टी एन अशोक यांचं गायन राग तोडी आपण ऐकू शकाल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात शिक्षक दिनाविषयी गप्पा. निवेदन दर्शन गुजराथी आणि नेहा पवार यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये हिंदी चित्रपट गीतं. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. कार्यक्रमाचं संपादन केलंय सुहास नंदुरे यांनी. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, उद्या 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2024 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. हे धावतं समालोचन आपण ऐकू शकता आमच्या रेडिओ सेटवरून, अर्थात 262.47 अर्थात 1143 kHz. श्रोते हो, याच वेळेत आपले नेहमीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आमच्या न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॅपवरून. हे कार्यक्रम असे असतील 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 ऐकाल गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात विद्वान काली प्रसाद बाबू यांचं मृदंगम वादन आणि विठ्ठल राजपुरा यांचं पखवाज वादन आपण ऐकाल. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐका लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. ही रचना होती ग. दि. माडगुळकर यांची. गायक कलाकार होते शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं मधुकर पाठक यांनी. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

पांडुरंग आगवणे आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत होतं बुधाजी कोळी यांचं. संगीतकार होते वीर धवल करंगुटकर. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांना.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसहभागातून डीजे मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीवर यांचं आश्वासन. कनिष्ठ न्यायालयातल्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 केल्यानं यंदा 31 मार्च नंतर निवृत्त झालेल्या न्यायाधीशांना पुन्हा रुजू होण्याची संधी मिळणार. आणि येत्या 29 तारखेला राज्यभरात 1,000 रोजगार मेळावे आयोजन करण्याचा राज्य सरकारचा मानस. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. डीजे बंदीच्या मुद्द्यावर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर आदेश काढले जात असल्याचं ते म्हणाले.
1: डीजे मध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: नागपुरातला डीजे बंदीचा निर्णय शिथिल करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज दिलं. मोठी कंपनं आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बेस साऊंडवर निर्बंध कायम राहतील पण टॉप आणि मिडल साऊंड सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी राहणार नसल्याचं आश्वासन त्यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिलं. साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत निश्चित केले जाणारे नियम हे केवळ विशिष्ट उत्सवापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या 365 दिवस सर्वांसाठी समान पद्धतीनं लागू राहतील असंही पोलीस आयुक्तांनी आश्वासित केलं. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगानं विकसित होत असून पुण्यात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक GCC कार्यरत झाले आहेत. आगामी 1 वर्षात ही संख्या 800 पेक्षा जास्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. GCC क्षेत्रात पुण्यानं पहिलं स्थान देशात मिळवावं हे राज्य शासनाचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाकडमध्ये एका खासगी आईस्क्रीम कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे वीवर यांनी दिलं आहे. त्यासाठी पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सागरी आणि बंदर क्षेत्राचं पूर्ण प्रतिनिधीमंडळ घेऊन भारतात येऊ आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत

बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायच्या प्रवासात महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. बेल्जियम आणि महाराष्ट्र यांच्यात काही ठराविक प्रकल्प ठरवून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हिरे आणि अलंकार, सेमी कंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन तसंच शेती आणि अन्न प्रक्रिया अशा 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. वेवर यांनी आज मुंबईत हिरे व्यापार क्षेत्रातल्या उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमालाही संबोधित केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातली हिरे व्यापारातली भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि

मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. वेवर यांनी आज मुंबईत हिरे व्यापार क्षेत्रातल्या उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमालाही संबोधित केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातली हिरे व्यापारातली भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असल्यानं अतूट आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. आज जगातल्या 90% जास्त हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयांमधल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देशातल्या 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. त्यानुसार या राज्यांमध्ये यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारली नसेल तर पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी दिली जाईल. तसंच नियमात आवश्यक सुधारणा होईपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला वयाची 62 वर्ष पूर्ण करण्याच्या आत सेवानिवृत्त केलं जाणार नाही. हा निर्णय सर्व प्रकारची न्यायालयं, न्यायाधिकरणं आणि अर्धन्यायिक आस्थापनांना लागू होईल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष असून उच्च न्यायालयातले न्यायाधीश 62व्या वर्षी निवृत्त होतात. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही या मुद्द्याचा फेरविचार करून येत्या 2 आठवड्यात जबाब द्यावा, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्लेबागची आणि न्यायमूर्ती व्ही एस मोहना यांच्या पीठानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ येत्या 29 तारखेला आयोजित केला असून त्याअंतर्गत राज्यभरात 1,000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचं लक्ष राज्य शासनानं निश्चित केलं आहे. आज मंत्रालयातून राज्यव्यापी रोजगार मेळावा आणि प्लेसमेंट ड्राईव्ह संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत हे लक्ष ठरवण्यात आलं. बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. युवकांना रोजगारासाठी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं 7 दिवसांचं प्री प्लेसमेंट प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यात नोकरीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी, व्यक्तिमत्व विकास तसंच मुलाखतीला प्रभावीपणे कसं सामोरं जावं याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. तसंच रोजगारासाठी निवड झाल्यानंतर युवकांना आवश्यक ते पोस्ट प्लेसमेंट प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधींची दारं खुली होतील, असं मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितलं. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत, त्यामुळे अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी आज परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचं उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याचं आज निलंबन करण्यात आलं. या मुलीला ताप, उलटी अशा लक्षणांमुळे काल रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निकृष्ट जेवणाचा तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक तसंच आदिवासी आंदोलकांनी आज धरणं धरलं. प्रकल्प अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर या मुलीचा मृतदेह पालकांनी ताब्यात घेतला. आश्रमशाळेत योग्य काळजी घेत असल्याचं सांगत शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल, असं आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितलं. बीडमध्ये आंबेजोगाईत आयोजित केलेली मॅरेथॉन अनवाणी धावून जिंकणाऱ्या रमाबाई अशोक रणवीर यांची आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी हे पाऊल उचलणाऱ्या रमाबाई यांना सरकारी योजनांचे लाभ मिळतील याची खात्री करून घेण्याची सूचना रहाटकर यांनी अधिकाऱ्यांना केली.

0: श्रावण वद्य अष्टमी जन्माष्टमीच्या सणाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्ण मंदिरांमध्ये तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमध्ये कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन कीर्तन भजन आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसहभागातून डीजेमुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डे वीवर यांचं आश्वासन. कनिष्ठ न्यायालयातल्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 केल्यानं यंदा 31 मार्च नंतर निवृत्त झालेल्या न्यायाधीशांना पुन्हा रुजू होण्याची संधी मिळणार. आणि येत्या 29 तारखेला राज्यभरात 1000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य सरकारचा मानस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:11 आणि 8 सेकंद झालेत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: श्रोतेहो, आज रात्री 11:10 12 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण ऐकणार आहात आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित कीर्तन. अवश्य ऐका आज रात्री 11:10.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. शहरांच्या रस्त्यांवर सजावट, रोषणाई आणि मिरवणुकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं स्वरूप बदलताना दिसतंय. पारंपरिक ढोल ताशे, लेझिम, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत डीजेचाही मोठ्या प्रमाणात वापर होतोय. उत्सवाचा उत्साह वाढतोय, पण त्याचवेळी ध्वनी प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर होतोय. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात डीजे मुक्त, ध्वनी प्रदूषण मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेशोत्सवाचा खरा गजर नेमका कशाचा असावा, डीजेच्या दणदणाटाचा की आपल्या संस्कृतीचा, याविषयीचा उहापोह आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची अनेक चित्र डोळ्यांसमोर येतात. घरातल्या गणपतीची आरती, सार्वजनिक मंडळातले देखावे, ढोल ताशांचा नाद, लेझिमचा ताल, भजन कीर्तन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम. सार्वजनिक गणेशोत्सवामागे केवळ धार्मिक भावना नव्हती, समाजाला एकत्र आणणं, जनजागृती करणं आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणं हा त्यामागचा महत्वाचा विचार होता. आता काळ बदललाय, मनोरंजनाची साधनं बदलली, तंत्रज्ञान उत्सवाचा भाग बनलं. आता अनेक मंडळांमध्ये आकर्षक रोषणाई, डिजिटल स्क्रीन, लेझर शो आणि मोठ्या आवाजातलं संगीत पाहायला मिळतं. उत्सव अधिक भव्य झालाय, पण या भव्यतेसोबत एक प्रश्नही उभा राहिलाय, उत्सवाचा आवाज किती असावा. याबद्दल अधिक माहिती देत आहेत सर जे जे स्कूल ऑफ हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास चव्हाण.
1: त्याच्यात आपल्याला आहे ना दोन महत्वाचे म्हणलं तर मंडळांनी काय काळजी घ्यावी आणि इंडिव्हिज्युअल जो पार्टिसिपेट होतो फेस्टिवल मध्ये त्यांनी काय काळजी घ्यावी त्या बाबतीत बोलूया. मंडळांनी शक्यतो बघावं की जे पण आपण मंडळ स्थापित करतो ते खुल्या मैदानात करावं, कुठे कॉम्पॅक्ट झोन किंवा कुठे नॅरो झोन मध्ये करावं ना. कारण काय जितकं मोठं झोन असेल, ग्राउंड असेल किंवा मोठं मैदान असेल तिथे हा जो पण साऊंड डेसिबल आहे 100-100 वरती जरी गेला तरी हा साऊंड डेसिबल इंडिव्हिज्युअलला कधी एफेक्ट न होणार. कारण काय साऊंड पसरतो, पण तुम्ही तो साऊंड डेसिबल एका नॅरो झोन मध्ये केला मंडळांनी तर तो जास्त घातक होऊ शकतो. तर शक्यतो मंडळांनी ही काळजी घ्यावं की त्यांनी जे फेस्टिवल आपण करतोय ते थोडंसं मोठ्या झोन मध्ये करावं जिथे जागा आय स्पेस असावी. दुसरी गोष्ट मंडळांनी सारखं डेसिबल क्वांटिटीमध्ये मेजर करावं की आपण 100 डेसिबल जास्त नाही व्हायला पाहिजे आणि थोडे 8 तासापेक्षा कंटिन्युअसली ब्रेक नाही असेल चालवायला नाही पाहिजे. 15-20 मिनिटाचा ब्रेक जरी घेतला त्याच्यानंतर जरी चालवला तरी हरकत नसावी. आणि थर्ड, साऊंडची डायरेक्शन मंडळांनी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स मध्ये न करता आपल्या जिथे सेलिब्रेशन होतं तिकडे साऊंड डीजेचं जे पण स्पीकर आहे ते तिकडे लावणं शक्यतो त्यांनी करावे. हे झालं मंडळाच्या स्वरूपात. आता इंडिव्हिज्युअलच्या स्वरूपात स्वतः जे इंडिव्हिज्युअल आहे जे पार्टिसिपेट करतायत त्यांनी डेफिनेटली पार्टिसिपेट करावं, नो डाऊट अबाउट दॅट. बट द थिंग इज दॅट की त्यांनी कानामध्ये थोडंसं मफलर इयर, आजकाल अमेझॉन किंवा कुठच्याही वेबसाईट वरती इयर मफलर भेटतात किंवा आपण कॉटन जे वापरतो ते कानात कॉटन टाकलं तर थोडंसं

0: अशा पडद्याला डायरेक्टली साऊंड एक्सपोजरचा जो आपला परिणाम आहे तो इनडायरेक्टली कमी होऊन जातो आपण काही इयर प्लग्स किंवा कॉटन बड वापरल्याने. आणि दुसरी गोष्ट, जे पण पार्टिसिपेट करतात त्यांनी शक्यतो ते डीजेच्या स्पीकर पासून थोडं दूर राहावं आणि कंटिन्युअसली 8 तासापेक्षा जास्त डीजेच्या कडे कोणीही हे नाही करावं, थोडं ब्रेक घ्यावं, परत यावं सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि मुख्यतो जेव्हा गणेश फेस्टिवल आपले होऊन जाईल त्यांनी आपलं हिअरिंग असेसमेंट एकदा करून घ्यावं. ते एकदा काय काही काही गोष्टी आपण निग्लेक्ट करतो पण नंतर समोरचा म्हणतो की तुला ऐकायला कमी येत आहे किंवा तेव्हा आपण असेसमेंट करतो. तर आपण स्वतःच आपण एक अवेअरनेस म्हणून थोडस फेस्टिवल झालं किंवा झालं की आता ENT सर्जन कडे जाऊन आपण आपले हिअरिंग असेसमेंट करून घ्यावे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आपण ह्या फेस्टिवल मध्ये चांगल्यापैकी आपण न्यूट्रिशियस फूड खावं जेणेकरून कानाच्या नसा जे असतात ज्याला डॅमेज होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपलं डाएट चांगलं मेंटेन करावं, तर फ्रिक्वेंट असेसमेंट करावं हिअरिंगचे आणि शक्यतो 8 तासापेक्षा जास्त साऊंड एक्सपोजर करू नये.
1: श्रोते हो, खरं तर प्रश्न डीजे असण्याचा किंवा नसण्याचा नाही, प्रश्न आहे तो ध्वनीच्या तीव्रतेचा आणि त्याच्या परिणामांचा. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातल्या संगीतामुळे सर्वाधिक त्रास कोणाला होतो? कदाचित एखाद्या रुग्णाला, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला, परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला, लहान मुलाला किंवा कदाचित आपल्या शेजाऱ्याला. आपल्यासाठी तो 2-3 तासांचा उत्सव असू शकतो पण त्या आवाजाचा परिणाम दुसऱ्यासाठी कित्येक तास टिकू शकतो. म्हणूनच ध्वनी प्रदूषण हा केवळ सामाजिक शिस्तीचा मुद्दा नसून आरोग्याचाही विषय. याविषयी अधिक माहिती देत आहेत सर JJ स्कूल ऑफ हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास चव्हाण.
0: ध्वनी प्रदूषणचे जे माणसावरती जे दुष्परिणाम होतात ते मुख्यतः कानावरती दुष्परिणाम होतात. कानामध्ये जसं उदाहरणार्थ श्रवण दोष होण्याचे हाय चान्सेस आहेत. हा श्रवण दोष हा परमनंट स्वरूपाचा असतो मोस्टली. आणि ह्या श्रवण दोषाला मग आपल्याला इलाज म्हणलं तर त्याचं श्रवण यंत्रच वापरणं त्याचं हे असतं. कारण हा परमनंट असल्यामुळे आपण कुठचीही शस्त्रक्रिया किंवा कुठचं ऑपरेशन त्याला हे नसतं. त्याच्यामुळे मुख्यतः जो श्रवण दोष होतो तो परमनंट स्वरूपाचा आणि आम्ही त्याला सेन्सरी न्यूरल टाईप ऑफ हिअरिंग लॉस होतो. दुसरं कानाचं दुष्परिणाम म्हणलं तर टिनिटस म्हणून एक सारखा एक आवाज घुमणारा आवाज होतो कानाच्या दुष्परिणाम मध्ये. तिसरी गोष्ट, कधी कधी पेशंटच्या कानाला जास्त जर अचानक 120 डेसिबल पेक्षा जास्त जर साऊंड एक्सपोजर झाला तर कानाच्या पडद्याला इजा होऊ शकतो आणि कानाचा पडदा कदाचित परमनंटली डॅमेज पण होऊ शकतो आणि त्या डॅमेजमुळे परत कानाला त्यांना श्रवण दोषची समस्या चालू होऊ शकते. ते मुख्यतः जो पण श्रवण ध्वनी प्रदूषण आहे मुख्यतः कानावरती इफेक्ट करतं. तसं ओव्हरऑल बॉडीमध्ये त्याचं सायकोलॉजिकली म्हणलं तर सायकोलॉजिकलचे दुष्परिणाम म्हणलं तर पेशंटची इरिटेबिलिटी वाढते. ऑफिसच्या कामावरती मन लागत नाही, सारखं तणावात असणं किंवा मुलांमध्ये जेव्हा 10वी किंवा 12वीचे मुलं आहेत त्यांना अभ्यासात थोडंसं ध्वनी प्रदूषणमुळे त्यांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. आणि सर्वात मुख्य म्हणलं तर जे गरोदर महिला आहे जे लास्ट ट्रायमेस्टरमध्ये आहे त्या लास्ट ट्रायमेस्टरच्या ह्याच्यामध्ये अचानक साऊंड पोल्युशनमुळे त्यांना प्रीटर्म प्रेग्नन्सी पण होण्याचे चान्सेस होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने हे सर्व जे पण आहे आणि तसेच पोस्ट ऑपरेटिव्ह कुठचे हार्टचे पेशंट आहे जे एंजियोप्लास्टी झालेली आहे किंवा त्याला बायपास झालेला आहे अशा पेशंटने मुख्यतः ध्वनी प्रदूषणमुळे त्यांना पाल्पिटेशन येणं किंवा हाय BP होणं हे पण आजार होऊ शकतात. हे सर्व सामान्य जनतेने हे सर्व गोष्टी लक्षात ध्वनी प्रदूषण.
1: श्रोते हो, ध्वनी प्रदूषणाचा परिणाम हा केवळ माणसांपुरता मर्यादित राहत नाही, शहरातले प्राणी आणि पक्ष्यांवरही मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याची चर्चा होत असताना ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सवाचाही विचार करण्याची गरज आहे आणि या सगळ्यात गणेश मंडळांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. कारण उत्सव कसा साजरा करायचा हे मंडळ ठरवतात. मिरवणूक किती मोठी असावी, कार्यक्रम कोणते असावेत, संगीत कसं असावं आणि समाजाला कोणता संदेश द्यायचा, जर मंडळांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचं स्वरूप बदलणं अवघड नाही. याविषयी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आता ऐकूयात.
2: नमस्कार, माझं नाव गणेश चंद्रकांत खाडे. 12वी सारख्या झोपडपट्टीमध्ये श्री हनुमान सेवा मंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्याशी त्या ठिकाणी संवाद साधू इच्छितो. खर तर प्रसार माध्यमामध्ये कालपासून बऱ्याचशा बातम्या जे पर्यावरण पूरक किंवा महिन्याभरात हे सगळं चाललेलं आहे त्या संबंधित मला आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटतं की गेले अनेक वर्षापासून म्हणजे 63 वर्षापासून आम्ही गणेशोत्सव 12वी सारख्या विभागामध्ये साजरा करतोय, परंतु अशा कधीच गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने आमचे वडील, आमचे आजोबा असतील, आमच्यासोबत राहणारी जी मंडळी असतील त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने गणपती साजरा केलेला आहे आणि जसं सरकारने महानगरपालिकेने आम्हाला आवाहन केलं मागच्या 10-15 वर्षापासून आपण पाहतोय की

0: पर्यावरण पूरक गणेशोत्सव झाला पाहिजे. आम्ही गेले अनेक म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापासून तेच काम या ठिकाणी करतो पर्यावरण पूरक. या वर्षी तिथे आमचं गणेशाचं आगमन अगदी आम्ही खूप लवकर करून घेतलं, म्हणजे महिनाभर अगोदर अगदी पर्यावरण पूरक ज्या पारंपरिक पद्धतीने की पूर्वी जशा बैलगाडीवरून मिरवणूक निघायची पाठीमाग नारळाची ती पानं वगैरे बांधली जायची त्या पद्धतीनेच यावर्षी देखील आम्ही गणेशाचं आगमन त्या पद्धतीने केलेलं आहे.
1: नमस्कार, बालमित्र कला मंडळ विक्रोळी पश्चिम. माझे नाव दत्तात्रय सिरंगवंजारी, सेवानिवृत्त अधिकारी. हे मी मंडळात लहानपणापासून आमच्या कामगार वस्तीत विक्रोळी जन्मले असल्यामुळे गणपती हा उत्सव आम्ही साजरा करतो. समाजासाठी काहीतरी देणे आपण लागतो तर समाजाच्या गणपतीच्या माध्यमातून काय चांगलं करता येईल, आमचे पूर्ण टीम आमचे मंडळाचे कार्यकर्ता सर्व प्रयत्न करत असतात की लोकांना काहीतरी घेऊन जाण्यासारखं असं पाहिजे. तर सर्वात पहिले मुद्द्याचं तर आमचं असतं ते डीजे. डीजे हा अक्षरशः नसलेला बरा. डीजे लावल्याने किती जण बहिरे झाले, किती जण घर कोसळले. साताऱ्याला मागच्या वेळी डीजेमुळे घर पूर्ण कोसळलेला इतका आवाज. काय करायचे, कशासाठी करायचे? तुम्ही मुलं हे आपल्यासाठी बघताय, त्या लोकांसाठी बघताय का घरातल्या त्या आजी आजोबासाठी विचार करा थोडा. आणि डीजेमुळे खरोखर खूप खूप म्हणजे खूप नुकसान होतं. आणि तुम्हाला एवढंच लावायचा गणपती सणाच्या वेळी या कुठेही काही कोणत्याही वेळी हा डीजे हा खरोखर चांगला नाही. राहिला प्रश्न गणपती हा पर्यावरण पूरकच पाहिजे. पुणे साईड बघा, पुण्याला बघा, सगळीकडे सण साजरा करतात तर ते कसे असतात, त्यांचे रोषणाई बोला किंवा काय, त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. गणपती मार्फत आपण सगळं करू शकतो. पर्यावरणपूरक म्हणजे कागदाच्या मूर्ती, त्यात आम्ही आता यावर्षी नवीन प्रयोग केलेला आहे की कागदाची मूर्ती तर हरेच. आणि आपण दुर्वापासून गणपती बनवले आहे. दुर्वा हे गणपतीचं प्रिय आणि शांततेचं प्रतीक आहे दुर्वा. आणि एक चांगल्या प्रकारे लोकांना संदेश देणारा असा हा सर आम्ही साजरा करतो. सामाजिक सांस्कृतिक लोकांपर्यंत पोहोचता आणि त्याच्यामध्ये आपण डीजेला प्राधान्य देत नाही, आम्ही डीजे ठेवत नाही. आम्ही काय करतो त्याच्यापेक्षा आपण काय करावं हे महत्वाचं आहे. प्लेजिंग पथक ठेवावे, बरेच मंडळ ठेवत आहे असे ढोल तसे, त्याच्यापेक्षा ते चांगले आहे डीजेपेक्षा. गणपती साजरा करतो जसे माझे मित्रमंडळी विजय कदम, सप्तेल सामंत हे सर्वांनी चांगल्या प्रकारे आम्ही एक शो तयार करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आमच्या मंडळ नेहमी दरवर्षी करतं. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भरपूर म्हणजे मेहनत कशासाठी करतो, स्पर्धा आहे म्हणून नाही, एक चांगले हा सण साजरा कसा करायचा हे प्रत्येक वर्षी त्याचा असं आता महाराष्ट्र शासनाने पण चालू केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्रात चालू केलेलं आहे की लोकांनी लोकमान्य ठिकाणी काय सांगितलं ते तुम्ही दाखवा, सामाजिक संदेश द्या आणि काहीतरी सामाजिक कार्य करा मंडळाने. मंडळ काय करतं डीजेच्या मागे, पहिला दिवस डीजे कितीचा आहे, शेवटच्या दिवस डीजे किती आहे, फटाकडे किती लाखाचे आणायचे, हा काय हा ठिकाणी सांगितलं नाही. आपण काय करतो हे नेमकं आपल्याला कळलं पाहिजे सर्व मंडळांना. आता काय चाललंय, तुझी 22 फुटची मूर्ती तर माझी 26 फुटची मूर्ती. मूर्ती आणायला काय, तुम्ही इथे तुमच्याकडे एवढी पोरं आहेत, त्याचा उद्देश काय, मूर्तीचं उंच गण, त्याच्यानंतर डीजे पाहिजे. पण तुम्ही सण करताय काय करताय हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
2: श्रोते हो, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. म्हणूनच उत्सवाची भव्यता केवळ आवाजात मोजण्याची गरज नाही. गणेशोत्सवाचा खरा अर्थ केवळ जल्लोषात नाही, तर तो आहे एकत्र येण्यात, संस्कृती जपण्यात, समाजासाठी काहीतरी करण्यात आणि सर्वात महत्वाचं दुसऱ्याचाही आनंद आणि शांतता जपण्यात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

शिक्षक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकाल. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. लेखन प्राध्यापिका कश्मीरा दळी यांचं. सहाय्यक प्राध्यापिका भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाळे संस्कृत अध्ययन वर्ग केंद्र रत्नागिरी. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा योगेश मगदूम यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 13 भाद्रपद शके 1948 अर्थात 4 सप्टेंबर 2026.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: मंडळी, मासे हा आपल्या कोकणी लोकांच्या आहारातला महत्त्वाचा घटक. बाजारात सुरक्षित मासे आणि सी फूड विक्रीसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कडक स्वच्छता आणि सुरक्षा नियम लागू केले आहेत. मासे हा लवकर खराब होणारा अन्नपदार्थ असल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यासाठी या नियमांचं पालन करणं सर्व मासे विक्रेत्यांना बंधनकारक आहे. आज आपण FSSAI ने कोणती नियमावली बंधनकारक केली आहे याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया बाजारात सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI चे नियम याविषयी मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील प्राध्यापक डॉक्टर दबीर पठाण यांची मुलाखत. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, मासे हा एक नाशिवंत पदार्थ आहे आणि त्यामुळेच तो बाजारात विक्री करताना काही नियमांचं पालन करणं हे गरजेचं असतं. आज आपण बाजारात सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI चे नियम नेमके कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत. आणि ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर दबीर पठाण सर आलेले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार मॅडम,
0: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
3: धन्यवाद.
0: सुरुवातीला सांगा की मासे विक्रीमध्ये स्वच्छता ही महत्त्वाची का आहे?
3: मासे विक्रीमध्ये स्वच्छता अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की हाचा संबंध तो सरळ ग्राहकांशी येतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मासे हा एक नाशवंत अन्न पदार्थ आहे आणि जर त्याच्या परिसरामध्ये अस्वच्छ हाताळणी असेल, दूषित पाणी असतील किंवा त्यासाठी आपण गलिच्छ साधनं वापरली, अस्वच्छ बर्फ असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे जीवाणू, परजीवी आणि रोगकारक जे सूक्ष्मजीव आहेत ते झपाट्याने त्या ठिकाणी वाढतात आणि त्यामुळे फूड पॉइझनिंग, हिस्टामाइनची विषबाधा, उलटी जुलाब होणं, ताप येणं यासारखे गंभीर आजार जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला होऊ शकतात. त्यामुळे गरजेचं आहे की आपण स्वच्छता जर पाळली तर त्या ठिकाणी माशाचा जो ताजेपणा आहे, रंग आहे, वास आहे आणि पौष्टिकता जी आहे त्याच्यामधली ती टिकू शकेल. काही वेळेला आपण ज्याला म्हणतो ना क्रॉस कंटॅमिनेशन होतं, एखाद्या गोष्टीतनं एखादं अस्वच्छ साधनं जर वापरली असेल किंवा जो पाट ज्याच्यावरती तो कापले जातात मासे त्याच्यावरती जर रोगकारक जर जीवाणू असतील तर त्यामुळे क्रॉस कंटॅमिनेशन होतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा माशांमध्ये म्हणजे ज्याला खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. स्वच्छ स्टॉल असेल, स्वच्छ कपडे घातलेले असतील, स्वच्छ हात असतील आणि स्वच्छ साधनं जर तुम्ही वापरली तर निश्चितच ग्राहकांचा आपल्या स्टॉलबद्दलचा एक विश्वास वाढेल. याशिवाय फसाय जसं तुम्ही म्हणालात त्यांच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार स्वच्छता ठेवणं, स्वच्छ पाणी वापरणं, फूड ग्रेडचा

0: बर्फ वापरणं, वैयक्तिक स्वच्छता ज्याला पर्सनल हायजीन आपण म्हणतो आणि स्वच्छ पॅकेजिंग मटेरियल वापरणं या गोष्टी अनिवार्य आहेत आणि त्यासाठी या सगळ्या स्वच्छता पाळणंही कायदेशीररित्या सुद्धा आवश्यक आहे.
1: खरंय, सध्या आपण बघतो की ग्राहक हा आरोग्याविषयी जागरूक झालेला आपल्याला दिसतो आणि त्या नियमांचं जर पालन केलं तर आपल्या ग्राहकाचं आरोग्य हे राखलं जाणार आहे, नाही का?
0: निश्चितच.
1: आता हे मासे हाताळताना फिश व्हेंडरने कोणकोणती काळजी घ्यायला हवी?
0: आपण अस्वच्छ हाताळणी जर केली या माशांची तर माशांवरती ई कोलाय ज्याला म्हटलं जातात, साल्मोनेला, विब्रियो यासारखे जे रोगकारक जीवाणू आहे ते अत्यंत झपाट्यानं वाढायला सुरुवात होतात. कारण हे सूक्ष्मजीव घाणेड्या हातांवरती, न धुतलेल्या साधनांवरती, दूषित पाण्यावरती आणि अस्वच्छ जर पृष्ठभाग असेल तर त्यावरती सहज टिकून राहतात. हे दूषित मासे खाल्ले तर निश्चितच ग्राहकाला, आता आपण जसे म्हणालो होतो तसं, अतिसार होऊ शकतो, उलटी, पोटदुखी, ताप, डिहायड्रेशन, फूड पॉइझनिंग आणि कधी कधी तर हिस्टामाइन सारखी सुद्धा विषबाधा सारखे गंभीर आजार त्यांना होऊ शकतात. ज्यामुळे ग्राहकांचं आरोग्य तर धोक्यामध्ये येतच, पण त्या विक्रेत्याची जी विश्वासार्हता आहे ती सुद्धा कमी होते. म्हणून फसायच्या नियमानुसार फिश हँडलरनं स्वच्छ हातमोजे, ॲप्रन, टोपी आणि हेडगिअर ज्याला म्हटलं जातं, हेअरनेट वापरणं गरजेचं आहे. कारण हातमोजे जर तुम्ही वापरलेत, ग्लोव्ज जर वापरलेत तर जीवाणूंचा थेट संपर्क तुम्ही टाळताय. ॲप्रनमुळे तुमच्या कपड्यावरची धूळ आणि मळ जो असेल तो माशांवरती जायला रोखला जातो आणि टोपी किंवा हेअरनेट जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये केस वगैरे गळून हे माशांमध्ये पडण्याची शक्यता कमी होते, ज्यामुळे अन्न जे दूषित होतं त्याचा धोका आपल्याला कमी होतो. महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पैसे हँडल करत असाल, पैसे तुम्ही घेता आणि तेच हात तुम्ही परत माशांना लावता, ह्याच्यामध्ये कसं नोट म्हणा किंवा नाणी म्हणा याच्यावरती असंख्य जीवाणू असतात, धूळ असते, तर हे पैसे घेतल्यानंतर जर तुम्ही मासे लगेच्या लगेच हाताळले तर हे सर्व दूषित घटक पुन्हा माशांवरती पोहोचतात आणि ज्याला क्रॉस कंटॅमिनेशन म्हटलं जातं ते क्रॉस कंटॅमिनेशन वाढतं. महत्त्वाचं दुसरं म्हणजे तुमची नखं ही नेहमी कापलेली पाहिजेत, स्वच्छ पाहिजेत, हात व्यवस्थित असले पाहिजेत. कारण लांब नखं जर असतील तर लांब नखांमध्ये घाण, जीवाणू आणि मळ साचलेला असतो आणि तुम्ही मासे ज्या वेळेला हाताळता त्यावेळेला ते थेट तुमच्या अन्नामध्ये मिसळू शकतात, म्हणजे माशांवरती जातात आणि थेट अन्नामध्ये येतात. त्यामुळे ही सर स्वच्छतेच्या सर्व पद्धतींचं आपण काटेकोरपणे पालन केलं तर मासे हे सुरक्षित राहतात, ग्राहकांचं आरोग्यसुद्धा संरक्षित होतं, विक्रेत्याची प्रतिष्ठा वाढेल आणि संपूर्ण विक्री प्रक्रिया जी आहे ती अधिक सुरक्षित होईल असं वाटतं.
1: खरंय. आता मासे विक्री, साठवण आणि हाताळणी प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फ आणि पाण्याविषयी FSSAI कोणती अन्न सुरक्षा मानकं आणि नियम सांगतं?
0: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे आणि FSSAI या दोघांच्या मानकांनुसार महत्वाचं असं आहे की आपण जो बर्फ वापरतोय मासे साठवण्यासाठी त्यासाठी जे पाणी आहे ते पूर्णतः पिणा योग्य असलं पाहिजे, ज्याला पोटेबल वॉटर म्हटलं जातं, ते पिणा योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्या पाण्यामध्ये कोणतेही रोगकारक सूक्ष्मजीव, रासायनिक दूषितीकरण किंवा भौतिक अशुद्धता नसावी. आता सूक्ष्मजीव जे मायक्रोबायोलॉजी ज्याला आपण म्हणालो, सूक्ष्मजीव मानकांनुसार जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ई कोलाय, कोलिफॉर्म, साल्मोनेला, विब्रियो सारखे जे जीवाणू आहेत ते 0% असणं गरजेचं आहे. त्याला मानक जेव्हा वापरलं जातं तेव्हा 0 CFU म्हटलं जातं, म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट पर 100 ml या मानकांमध्ये ते मोजलं जातं. कारण हे जीवाणू बर्फाद्वारे माशामध्ये पोहोचतात आणि तिथून फूड पॉइझनिंग होतं. रासायनिक मानकं जर आपण म्हणालो तर पाण्यामध्ये नायट्रेटचं जे प्रमाण आहे ते 50 mg/L कमी हवं. नायट्रेट 0.1 mg/L मध्ये कमी असलं पाहिजे. फ्लोराईड, क्लोराईड असं प्रत्येकाचे जे आहेत ती मानकं त्यांनी स्पष्ट केलेली आहेत आणि त्या मानकांप्रमाणे जर आपण ते पाणी वापरलं तर ते पाणी शुद्ध असलं पाहिजे, पूर्णतः पारदर्शक असलं पाहिजे, वासरहित, चवरहित आणि त्याच्यामधला जो गढूळपणा आहे तो गढूळपणा 1 NTU कमी असला पाहिजे. तसंच टोटल डिझॉल्ड सॉलिड ज्याला म्हटलं जातं, म्हणजे पाणी जर आपण घेतलं तर पाण्यामध्ये जे गढूळपणा जो दिसतो तो 500 mg/L पेक्षा कमी असेल तरच हे पाणी आपण त्यासाठी बर्फासाठी वापरू शकतो. आता हे जे पाणी आहे हे करताना तुम्हाला फूड कंटेनरमध्येच तयार केलेलं असलं पाहिजे. बर्फ हाताळताना जे काही फावडे वापरले जातात ती स्वच्छ असली पाहिजेत. वितळलेला जर बर्फ असेल तर वितळलेला बर्फ आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे आणि बर्फाचं पाणी थेट माशांवरती ओतणं टाळायचं आहे, कारण त्यामुळे क्रॉस कंटॅमिनेशन होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी बर्फ तयार केला जातो त्या ठिकाणी पाणी

0: पाण्याची जी साठवण टाकी आहे ती साठवण टाकी नियमितपणे त्यांनी स्वच्छ करणं गरजेचं आहे. पाण्याची सूक्ष्मजीव आणि रासायनिक चाचणी वेळोवेळी करणं, बर्फ तयार करायची जी आपली यंत्रणा आहे तिला निर्जंतुक ठेवणं, हे जर सर्व गोष्टींचं पालन केलं तर अतिशय चांगला बर्फ तयार करता येतो, ज्या बर्फामुळे मासे ताजे राहतात आणि ग्राहकाला सुद्धा गुणवत्तापूर्ण मासे मिळतात.
1: खरंय, आताच तुम्ही बर्फ आणि पाणी याच्या स्वच्छतेविषयी सांगितलं. आता पाण्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात महत्व, त्यांचं मापन, अन्न सुरक्षा आणि बर्फ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याशी असलेले संबंध नेमके काय आहेत त्याविषयी सांगा.
0: आता आपण करताना जेव्हा बघतो त्यावेळेला ही सगळी रासायनिक आणि जी भौतिक गुणधर्म आहेत ते भौतिक गुणधर्मांचं आपल्याला तिथे लक्ष देऊन त्याचं मूल्यमापन करणं अत्यंत गरजेचं आहे. साधं जर सांगायचं म्हणजे आम्ही पाण्याची जी गढूळता आहे ती गढूळताचं मापन करण्यासाठी NTU म्हणजे नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट असा शब्द वापरतो. आता याच्यामध्ये असं आहे की पाण्यामध्ये जे धुळीचे कण असतात, माती असेल, काही सूक्ष्मजीव असतील, सेंद्रिय पदार्थ असतील किंवा इतर सुद्धा तरंगणारे काही पदार्थ असतील, तर या सगळ्यांच्या गोष्टींमुळे पाणी गढूळ होतं आणि त्याचा माशाच्या गुणवत्तेवरती आणि त्याच्या अन्न सुरक्षेवरती थेट परिणाम होतो. WHO आणि FSSAI या दोघांच्या मानकांनुसार पिण्याच्या पाण्याचा गढूळपणा हा नेहमी 1 NTU पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण जर सरळ म्हणालो तर पाणी पूर्णतः पारदर्शक असलं पाहिजे. आता हे NTU मापन करण्यासाठी आपण नेफ्लोमीटर नावाचं एक उपकरण वापरतो आणि त्यापासून आपण त्या गढूळपणाचं मापन करतो आणि त्यापासून तो बर्फ तयार केलेला सुरक्षित असतो.
1: आता तुम्ही मगाचपासून NTU याचा उल्लेख करताय, तर नेमका याचा अर्थ काय?
0: NTU म्हणजे नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट, आता जसं सांगितलं ज्याच्यामधनं पाण्याचा गढूळपणाची जी क्षमता आहे किंवा पाणी किती गढूळ आहे त्याचं आपल्याला मापन करता येणं शक्य आहे, त्याला NTU असं म्हटलं जातं आणि ती NTU नेहमी 1 पेक्षा कमी असली पाहिजे.
1: सर, आता मासे कोणत्या तापमानात ठेवणं आवश्यक असतं जनरली?
0: मासे एक अत्यंत नाशवंत अन्न आहे आणि त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे की त्याला सतत आपण नियंत्रित कमी तापमानामध्ये ठेवणं ही अन्न सुरक्षेची सर्वात मोठी अट आहे. आणि FSSAI म्हणा किंवा अन्न सुरक्षेचे आंतरराष्ट्रीय जी काही मानकं आहेत त्याच्याप्रमाणे नेहमी मासे हे 0 ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या कमी तापमानामध्ये त्यांना ठेवण्याचं कारण एवढंच आहे की माशांमध्ये जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले सूक्ष्मजीव आहेत, आता जसे आपण रोगकारक जे सूक्ष्मजीव म्हणालो ते इकोलाय, साल्मोनेला, विब्रियो यासारखे जे जीवाणू आहेत हे 4 डिग्रीच्या खालच्या तापमानामध्ये वाढू शकत नाहीत किंवा असं पण होऊ शकतं की त्यांची वाढ ही मंदावते, ज्याच्यामुळे मासे हे जास्त काळ ताजे राहतात. तापमान 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त असेल तर जीवाणूंची वाढ झपाट्यानं होतं, प्रथिनांचं विघटन सुरू होतं, दुर्गंधी निर्माण होते आणि विशेषतः म्हणजे माशांमध्ये हिस्टामाइन तयार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे गंभीर फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि मासे विक्री करणं, साठवणं आणि त्याची वाहतूक करून ज्या वेळेला तुम्ही डिस्प्ले करता, प्रदर्शन करता त्याचं, या वेळेला थंड साखळीचं, कोल्ड चेनचं तुम्हाला अखंडपणे ते राखणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही आत्ता जसं आपण म्हणालो त्याप्रमाणे फूड ग्रेडचं जे बर्फ आहे त्या फूड ग्रेडचा वापर करणं, वितळलेला जो बर्फ असेल तो काढून टाकणं, मासे थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेपासून दूर ठेवणं, थर्मामीटरनं त्याचं तापमान नियमितपणे तपासणं आणि बर्फाचे थर समान प्रमाणामध्ये ठेवणं यामध्ये ते समावेश होतो. वाहतुकीच्या दरम्यान मासे इन्सुलेटेड बॉक्समध्ये ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे बाजारामध्ये विक्री करताना त्यामध्ये बर्फ भरून ठेवला तर जे तापमान आहे ते 0 ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहतं. मासे खोलीच्या तापमानामध्ये म्हणजे ॲम्बियंट टेम्परेचरमध्ये कधीही न ठेवणं ही FSSAI-ची स्पष्ट अट आहे. या सर्व तापमान नियंत्रण पद्धतीचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर मासे ताजे, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्व राहतील
1: आणि ग्राहकांना सुद्धा ते चांगल्या स्वरूपात मिळतील, नाही का?
0: बरोबर.
1: आता या माशांमध्ये हिस्टामाइन हा कसा तयार होतो आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग होतं असं तुम्ही म्हणताय, तर ते का होतं?
0: आपल्याकडचं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याकडनं मोठ्या प्रमाणावरती सुरमई हा मासा एक चविष्ट मासा समजला जातो आणि मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री होते. असे काही मासे आहेत की ज्यांच्यामध्ये या हिस्टामाइन पॉयझनिंगच्या केसेस आढळतात. माशांमध्ये नैसर्गिकरित्या हिस्टाडीन नावाचं एक अमिनो आम्ल असतं, ते मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे मासे पकडल्यानंतर जर त्याला आपण 0 ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये ठेवलं नाही किंवा कोल्ड चेन ज्याला थंड साखळी म्हणतो ती जर तुटली तर माशांवरती जे उपस्थित असलेले जीवाणू असतात ते सक्रिय

0: होतात आणि तिथून त्याचं हिस्टाडीनचं रूपांतर हिस्टामाइन नावाच्या विषारी संयुगामध्ये करतात. आता या हिस्टामाइनमध्ये असं पण आहे की जर तापमान जास्त असेल, बर्फ कमी असेल, मासे सूर्यप्रकाशामध्ये ठेवलेले असतील, किंबहुना जर तुम्ही कोल्ड चेन मेंटेन केलेली नसेल, म्हणजे वाहतुकीच्या दरम्यान असं झालं असेल, तर हिस्टामाइन तयार व्हायचा वेग वाढतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हिस्टामाइन जो आहे तो हीट स्टेबल टॉक्सिन आहे. म्हणजे मासे जर तुम्ही नंतर शिजवलेत, त्याला तळलेत किंवा उकडले, तरी तो पॉइझन त्यातनं नष्ट होत नाही. त्यामुळे खराब मासे कितीही केलं तरी ते सुरक्षित होत नाही. आता हिस्टामाइन युक्त मासे जर मी खाल्ले तर काय होईल, तर शरीरामध्ये हिस्टाडीनचं प्रमाण वाढेल, चेहरा लाल होतो, त्वचेवरती चट्टे येतात, तीव्र डोकेदुखी, उलटी, अतिसार, पोटदुखी, हृदयाचे ठोके वाढतात, श्वास घ्यायला त्रास होतो, रक्तदाब होतं, अशी लक्षणं त्यामध्ये दिसतात. त्यालाच हिस्टामाइन फूड पॉइझनिंग असं म्हटलं जातं. त्यामुळे फसायनं एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे की तुम्ही मासे नेहमी 0 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ठेवा, योग्य प्रमाणामध्ये बर्फ वापरा, वितळलेला जो काही बर्फ असेल तो काढून टाका आणि थंड साखळी अखंडपणे राखा.
1: विक्री ठिकाणाची स्वच्छता ही नेमकी कशी असायला हवी?
0: आता ज्या ठिकाणी मासे आपण विकतोय ते जे विक्रीचं ठिकाण आहे ते अत्यंत स्वच्छ असणं गरजेचं आहे. फसायनं त्याबाबत बरेचसे निर्बंध दिलेले आहेत की तो जो परिसर असेल तो परिसर हा स्वच्छ असला पाहिजे, निर्जंतुक असला पाहिजे, वासरहित, कीटकमुक्त आणि ग्राहकांना सुरक्षित वाटेल असा असला पाहिजे. विक्रीची जी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही बसताय ती गुळगुळीत असली पाहिजे, नॉन स्लिपरी ज्याला आपण म्हणतो, पाय घसरता कामा नये तिथे. आणि जे काही स्टॉल्स असतील ते तुम्हाला धुण्यासाठी सोपे असले पाहिजेत. त्या ठिकाणी कुठेही पाणी साचणार नाही, तिथे योग्य अशी ड्रेनेजची व्यवस्था असली पाहिजे. त्यातून गलिच्छ जे पाणी असेल आणि बर्फाचं वितळलेलं पाणी असेल किंवा रक्त साठत नाही आहे, पाणी वाहून जात आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीवाणूंची वाढ होणार नाही आणि क्रॉस कंटॅमिनेशन सारखे आपल्याला धोके उद्भवणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ते स्टॉल्स असतील तुमचे किंवा मासे विक्रीचं जे ठिकाण असेल त्या ठिकाणी कचरा हा नेहमी झाकण असलेल्या बंद कंटेनरमध्ये ठेवून नियमितपणे हटवणं गरजेचं आहे. विक्रीसाठी तुम्ही वापरलेले पार्ट असेल, टेबल असतील, चाकू, टोपल्या, फूड ग्रेड कंटेनर यासारखी जी काही साधनं आहेत ती प्रत्येक वापरानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून त्याला निर्जंतुक करणं गरजेचं आहे. विक्रीच्या ठिकाणी लोकांसाठी म्हणा किंवा मासे धुण्यासाठी वगैरे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी उपलब्ध असलं पाहिजे. बर्फ तिथे असला पाहिजे ज्याच्यामध्ये फूड ग्रेडचा पारदर्शक, वासरहित आणि दूषितीकरणमुक्त असला पाहिजे. आणि विक्री जागा जर उघडी असेल तर त्या ठिकाणी जाळ्या किंवा कव्हर किंवा शेडनेट वापरून घ्यावं, जेणेकरून त्यातून कीटकांचा सुद्धा प्रवेश थांबला जाईल. विक्रेत्यानं स्वतः स्वच्छ कपडे, ॲपरन, हातमोजे घालायला हवे, कारण वैयक्तिक स्वच्छता ही विक्रीच्या ठिकाणाच्या स्वच्छतेचा महत्त्वाचा भाग आहे. अस्वच्छ हात आहेत, घाणेरडे कपडे आहेत, केस गळणं आहे, ही अन्न दूषित करण्याचे मुख्य स्रोत आहेत. त्यामुळे मासे कधीही जमिनीवरती ठेवू नका, सूर्यप्रकाशामध्ये म्हणा किंवा उष्णतेजवळ माशांना ठेवायचं नाही. त्यामुळे स्वच्छ पृष्ठभागावरती पुरेशा बर्फामध्ये 0 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्यांना ठेवावं आणि ग्राहकांना त्याची विक्री करावी. यातून जीवाणूंची वाढ पण नियंत्रित होईल, ग्राहकांना परिसर अत्यंत स्वच्छ, सुस्थितीत, दुर्गंधीमुक्त आणि सुरक्षित असावं. स्वच्छता, सुव्यवस्था आणि योग्य प्रदर्शनामध्ये आपल्याला ग्राहकांचा विश्वासही त्याच्यामध्ये वाढतो, विक्रेत्याची प्रतिष्ठा वाढते. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो ना, लोक मासळी मार्केटमध्ये शिरताना पहिल्यांदा नाक बंद करतात आणि मग नंतर आतमध्ये शिरतात.
1: आता सर, मासे बाजारपेठेच्या विकासात नागरी प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे?
0: नागरी प्रशासनाचा महत्वाचा एक वाटा आहे याच्यामध्ये, कारण ज्या ठिकाणी बाजारपेठी उभी केली जाते त्या ठिकाणी बाजारपेठेची स्वच्छता आहे, त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, आता आपण म्हणालो जसं पिण्याचं पाणी तिथे असलं पाहिजे, बर्फ तिथे असला पाहिजे, कचऱ्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, सार्वजनिक आरोग्य, या सर्व गोष्टींचं नियमन आहे ते स्थानिक प्रशासनालाच करावं लागतं. तर सर्वप्रथम नागरी प्रशासनानं जी जागा आहे त्या बाजारपेठेचं, ज्या ठिकाणी ती बाजारपेठ आहे तिचं नियोजन करावं. जागेची निवड, स्टॉलची रचना, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वायुविजन, प्रकाश योजना आणि ग्राहकांसाठी सुरक्षित मार्ग या गोष्टींची, जे पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांची सोय करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर नागरी प्रशासनाला बाजारामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी नियमित मोहीम राबवली झाली की पाहिजे. बाजार आहे तो, त्याच्यावरचे स्टॉल्स आहेत ते सगळे धुतले गेले पाहिजेत, नाल्या साफ केल्या पाहिजेत, बर्फाचं पाणी किंवा रक्त तिथे साचू द्यायला

0: नको आहे. त्यामुळे दुर्गंधी नियंत्रण आणि बाजारपेठेचा परिसर स्वच्छ ठेवणं या गोष्टी वेळोवेळी करणं गरजेचं आहे. कचरा जो आहे तो कचऱ्याचं व्यवस्थापन बंद कंटेनरमध्ये संकलित करणं, वेळोवेळी हटवणं, माशांच्या कचऱ्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावणं, म्हणजे नुसते मासे केले नाहीत, मासे उचलल्याने बाहेर कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकले असं पण नाही करता कामा. त्यामुळे माशा म्हणा, झुरळ, उंदीर यासारखे कीटक आतमध्ये येतात. अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर फसाय काही नियम नागरी प्रशासनाला सांगते की त्याच्यामध्ये स्टॉलची तपासणी करून तुम्ही त्याला परवाना द्यायला हवाय. स्वच्छतेची मानकं तपासणं गरजेचं आहे. मासे 0 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ठेवले जात आहेत की नाही हे बघणं गरजेचं आहे. बर्फाची आणि पाण्याची गुणवत्ता त्यांनी तपासणं गरजेचं आहे. तर अस्वच्छ जर असेल आणि नियमबाह्य जर काही विक्रेते करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करणं, त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं, ज्याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता असेल, अन्न हाताळणी असेल, शीत साखळीचं व्यवस्थापन असेल, साधनांची स्वच्छता, याबाबत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. ग्राहकांची सुविधा वाढवण्यासाठी नागरी प्रशासनानं एक सुव्यवस्थित मार्ग त्यांना द्यायला पाहिजे. बसायची जागा असली पाहिजे, माहितीचे फलक, किंमत सूची, तक्रार निवारण केंद्र, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, या सगळ्या ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत त्या अनुषंगिक गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे.
1: सर, आता सांगा की प्रत्येक फिश वेंडरसाठी FSSI बेसिक रजिस्ट्रेशन अनिवार्य का आहे?
0: नियमानुसार जर आपण बघितलं तर जो कोणी फिश वेंडर असेल, मग तो तुमचा फेरीवाला जरी असेल किंवा एखादं दुकान उघडून बसलेला जरी असेल, तरी त्या लोकांना फसायचं बेसिक रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, ट्रेसिबिलिटी आणि कायदेशीर जबाबदारी त्याच्यावरती दिली जाते. त्यातून ग्राहकाचा विश्वास आहे तो सुनिश्चित असतो. आपण म्हणालो ना मासे नाशवंत आहे, मग बऱ्याचदा आपण म्हणलो जीवाणू आहे, हिस्टामाइन आहे, क्रॉस कंटॅमिनेशन होईल, तर या धोक्यांकडे लक्ष देऊन त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या मासे विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं फसायकडे नोंदणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याची ओळख, व्यवसायाचं स्थान, त्याच्या हाताळणीची पद्धत, स्वच्छता मानकं ही अधिकृतपणे नोंदवली जातात. फसायचं बेसिक रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर विक्रेत्यांना नियमावली आहे, त्याच्यामधलं Schedule 4 आहे, त्या Schedule 4 मध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणं त्याला बंधनकारक होतं. आपण आत्ता ज्याप्रमाणे म्हणालो की त्यांनी बर्फ जे स्वच्छ पाणी वापरायला पाहिजे, बर्फ चांगला असला पाहिजे, 0 ते 4 मध्ये त्यांनी मासे ठेवलेले पाहिजेत, स्वच्छ साधनं वापरली पाहिजेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्या नोंदणीनंतर तुमच्यावरती जबाबदारीपणे तुम्ही ते करणं गरजेचं आहे. नोंदणी केली तर फिश वेंडरची ही कायदेशीर जबाबदारी निश्चित होते. एखाद्या वेळेला असं झालं की अन्न दूषित झालं किंवा ग्राहकाला काही त्रास झाला किंवा अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं तर प्रशासन त्याच्यावरती कारवाई करू शकते. फसायच्या नोंदणीमुळे बाजारपेठेमध्ये ट्रेसिबिलिटी वाढते. ज्याला असं म्हटलं जातं की हे मासे कुठनं आले, कुणी विकले, कुणी हाताळणी केली, या सर्व गोष्टींचा मागोवा घेता येतो, जे अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि फसाय नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि अन्न सुरक्षा जागरूक जे कार्यक्रम केले जातात त्या कार्यक्रमांना त्यांना सहभागी करून घेतो. त्यामुळे त्यांची हाताळणीची पद्धत सुधारते, ग्राहकांना त्यामुळे सुरक्षित मासे मिळतात. ग्राहकांच्या दृष्टीनं जेव्हा तुम्ही फसायची विक्री करताय त्यामध्ये फसायनं हे क्लिअर केलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलंय की अन्न विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं, मग तो मोठा व्यापारी असो दो, लहान विक्रेता असू दे, फेरीवाला किंवा स्टॉलधारक असेल, त्यांनी बेसिक रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य आहे, जेणेकरून संपूर्ण मासे विक्री प्रणाली ही सुरक्षित, नियंत्रित आणि ग्राहक अनुकूल राहील.
1: फिश वेंडरसाठी ट्रेसिबिलिटी म्हणजे काय आणि ती अनिवार्य का केलेली आहे?
0: ट्रेसिबिलिटीचा अर्थ असा आहे की मासे जे तुम्ही घेतलेत ते मासे कुठून आलेत, कुणाकडनं आले, कोणी त्याला हाताळले म्हणजे कुठल्या पद्धतीने हाताळले, कोणत्या परिस्थितीमध्ये ते साठवले गेलेत आणि शेवटी ते ग्राहकापर्यंत कसे गेले, या सगळ्या गोष्टींचा मागोवा ज्या गोष्टीतनं घेतला जातो त्याला आपण ट्रेसिबिलिटी असं म्हणतो. यामध्ये फिश वेंडरनं मासे घेतलेले असतील, ती मच्छीमार कोण होता, बोट कुठली होती, कोल्ड स्टोरेज कुठलं होतं, होलसेलचं मार्केट कुठलं होतं आणि प्रोसेसिंग युनिट, या सगळ्यांच्या नोंदी पण त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आता तर ज्या वेळेला आपण एक्सपोर्ट करतो मासे, त्यावेळेला एक्सपोर्टला जाणाऱ्या माशांसाठी तुम्हाला कुठल्या भागातनं मासेमारी करून ते मासे आणले गेलेले आहेत त्याला कॅच सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. ते कॅच सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं होतं. किती तारखेला मासे पकडले गेलेत, बर्फाचा वापर तुम्ही किती

0: केला आहे, वाहतुकीची काय पद्धत होती आणि तापमान नियंत्रणाची तुम्ही साखळी कशी मेंटेन केली आहे, ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली तर त्यावरती मासे सुरक्षित आहेत की नाही हे आपल्याला कळतं. जर ग्राहकाला फूड पॉइझनिंग झालं किंवा खराब जर निघाले तर या ट्रेसिबिलिटीमुळे आपल्याला हे कळू शकतं की यामध्ये कुठे चूक झाली होती. मग तो दोष मच्छीमाराचा आहे का वाहतुकीमध्ये आहे की विक्रेत्याकडे आहे हे स्पष्ट होतं. ट्रेसिबिलिटीमुळे प्रशासनाला अन्न सुरक्षा तपासणी करणं, बाजाराचं नियंत्रण करणं, नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कारवाई करणं सोपं होतं. तर फिश वेंडरने नोंदणी केली, बेसिक रजिस्ट्रेशन जर केलं तर फसायचा एक नंबर दिला जातो, तो नंबर त्यांना स्टॉलवरती दर्शवणं आवश्यक आहे, ज्यामुळे ग्राहकाला सुद्धा विक्रेत्याची ओळख पटते आणि त्यावरती विश्वास वाढेल. काही ठिकाणी क्यू आर कोड प्रणाली आहे, आजकाल बऱ्याच ठिकाणी क्यू आर वापरले जातात, तर क्यू आर कोड प्रणाली आहे, त्यामुळे मासे हे कुठनं आलेत ही माहिती सुद्धा स्कॅन करून ग्राहक बघू शकतो. या ट्रेसिबिलिटीमुळे फिश वेंडरला पण स्वतःच्या व्यवसायामध्ये फायदा होतो, निश्चितच ग्राहकांची संख्या वाढते, तक्रारी कमी होते आणि ट्रेसिबिलिटीमुळे विक्रेत्याला स्वतःच्या हाताळणीची जी पद्धत आहे ती सुधारायला एक संधी मिळते. तर अशा प्रकारे ही ट्रेसिबिलिटी फिश वेंडरसाठी कायदेशीर अट नाही आहे, पण यामध्ये अन्न सुरक्षा, ग्राहक विश्वास, व्यवसायाची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य या सर्व गोष्टींचं संरक्षण करणारी एक महत्त्वाची प्रणाली आहे.
1: आता हे जे FSSAI बेसिक रजिस्ट्रेशन आहे ते फिश वेंडरने नेमकं कसं करायचं,
0: त्यासाठी आता आपण जसं म्हणालो की तो कुठल्याही पद्धतीचा विक्रेता जरी असेल तरी त्यासाठी ती अनिवार्य आहे. ही पद्धत तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतं. या नोंदणीसाठी सर्वप्रथम विक्रेत्याने आपली ओळखपत्र म्हणजे आता आधार आहे, पॅन आहे, फोटो, व्यवसायाचं नाव, विक्री ठिकाणाचा पत्ता आणि मोबाईल नंबर तयार ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी फसायच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आणि फूड बिझनेस रजिस्ट्रेशन या पर्यायामधनं बेसिक रजिस्ट्रेशन निवडायचं आहे. अर्जामध्ये व्यवसायाचा त्याचा प्रकार, म्हणजे आता तुम्ही म्हणाल मी विक्रेता आहे तर फिश व्हेंडर किंवा फिश रिटेलर किंवा फिश सेलर असा नमूद करायचा आहे आणि विक्री ठिकाणाचं जे तपशील आहे ते तपशील तिथे भरणं गरजेचं आहे. हा अर्ज भरून सादर केल्यानंतर कागदपत्र तुम्हाला अपलोड करायला लागतील आणि शुल्क द्यायला लागेल. अर्ज सबमिट झाल्यानंतर फसायचा अधिकारी तुमच्याकडे येतात, जागेची तपासणी करतात आणि सर्व माहिती जर योग्य असेल तर तुम्हाला 14 अंकाचा फसाय रजिस्ट्रेशन नंबर जारी करतात. आता हा विक्रीचा जो क्रमांक आहे हा विक्री नंबर तुम्ही तुमच्या विक्रीच्या ठिकाणी स्पष्टपणे फसायचा नंबर दर्शवू शकता. ऑफलाईन पद्धतीनं जर तुम्ही केलं तर विक्रेत्यांनी नगर परिषद असेल, पंचायत समिती किंवा जिल्हा अन्न सुरक्षा कार्यालयामध्ये जाऊन त्यांना बेसिक रजिस्ट्रेशन फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्र जमा करायची आणि शुल्क भरायचं आहे. मग अधिकारी तपासणी करतील, नोंदणी प्रमाणपत्र देतील, नोंदणी प्रमाणपत्र जे मिळेल तुम्हाला ते झाल्यानंतर तुम्हाला या सर्व जे काही नियम आहेत शेड्यूल 4 मध्ये दिलेले त्या सर्व शेड्यूल 4 नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नोंदणी दरवर्षी करणं पण गरजेचं आहे, 1 वर्षासाठी ती असते, त्याप्रमाणे तुम्हाला दरवर्षी नोंदणी रिन्यू करता येते,
1: गरजेचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि बाजारामध्ये सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI नेमके नियम कोणते आहेत आणि ते कसे आपण पाळू शकतो आणि त्याद्वारे आपल्या मासळीची जी क्वालिटी आहे ती वाढेल, तसंच ग्राहकांचं आरोग्यही राखलं जाईल, नाही का?
0: नक्कीच.
1: सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बाजारात सुरक्षित मासे विक्रीसाठी FSSAI नियम ही प्राध्यापक डॉक्टर दबीर पठाण यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.

कार्यक्रम आपण ऐकलात आमचं घर आमचं शेत. निवेदिका होत्या विद्या तावडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन। आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची कर वसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत। लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते। ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा। तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता। लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात। राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे।

श्रोते हो, आज रात्री 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण ऐकणार आहात आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित कीर्तन. वेळ लक्षात असू दे, आज रात्री 11:10.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, आता 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे विव्हर यांचं आश्वासन. लोकसहभागातून डीजे मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे विव्हर यांनी दिलं आहे. त्यासाठी पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सागरी आणि बंदर क्षेत्राचं पूर्ण प्रतिनिधीमंडळ घेऊन भारतात येऊ आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याच्या दिशेनं पावलं उचलू असं ते म्हणाले. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार कराराबाबत आज मुंबईत झालेल्या भारत बेल्जियम उच्चस्तरीय चर्चेला ते संबोधित करत होते. भारत आणि बेल्जियम यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायच्या प्रवासात महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. बेल्जियम आणि महाराष्ट्र यांच्यात काही ठराविक प्रकल्प ठरवून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. हिरे आणि अलंकार, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन आणि बंदरं, संरक्षण आणि आधुनिक उत्पादन, शेती आणि अन्न प्रक्रिया अशा एकंदर 5 क्षेत्रांमध्ये बेल्जियम आणि भारत या देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी मांडलं. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. ध्वनी प्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. डीजे बंदीच्या मुद्द्यावर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं अधिक गरजेचं आहे, त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर आदेश काढले जात असल्याचं ते म्हणाले.
1: डीजेमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे, भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष करण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश देशातल्या 7 राज्यांनी मान्य केले आहेत. त्यात छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. त्यानुसार या राज्यांमध्ये यंदा 31 मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी दिली जाईल. तसंच नियमात आवश्यक सुधारणा होईपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला वयाची 62 वर्ष पूर्ण करण्याच्या आत सेवानिवृत्त केलं जाणार नाही. हा निर्णय सर्व प्रकारची न्यायालयं, न्यायाधिकरणं आणि अर्धन्यायिक आस्थापनांना लागू होईल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसाठी सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष असून उच्च न्यायालयातले न्यायाधीश 62व्या वर्षी निवृत्त होतात. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही या मुद्द्याचा फेरविचार करून येत्या 2 आठवड्यात जबाब द्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्ला बागची आणि न्यायमूर्ती व्ही एस मोहना यांच्या पीठानं सांगितलं. नवी दिल्ली इथं आजपासून ब्रिक्स सरन्यायाधीश परिषदेला सुरुवात झाली. या मंचावर ब्रिक्सच्या सदस्य देशांमधले सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच विधिज्ञ सहभागी झाले आहेत. भारताचं सर्वोच्च न्यायालय या मंचाचं यजमानपद भूषवत आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, संयुक्त अरब

अमिराती, बेलारूस, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, इराण आणि उझबेकिस्तान इथल्या न्यायिक शिष्टमंडळाच्या प्रमुखांशी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये विविध देशांमधलं न्यायिक सहकार्य बळकट करणं, न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, जलद न्यायिक प्रक्रियेद्वारे लोकांचे परस्पर संबंध सुधारणं आणि विविध देशांमधील सर्वोत्तम कायदेशीर पद्धती यावर चर्चा करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीआयनं देशभरातल्या 3 महत्त्वाच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणांचा छडा लावत 3 जणांना अटक केली आहे. डिजिटल अरेस्टच्या या प्रकरणांमधल्या दुव्यांनुसार देशभरातल्या 20 राज्यांमध्ये 89 ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले होते. यातून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानातले 2 जण आणि गुजरातमधल्या 1 सीबीआयनं अटक केली आहे. राजस्थानमधल्या 2 आरोपींनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात 7,67,00,000 आणि 15,45,00,000 फसवणूक केली आहे, तर गुजरातमधल्या आरोपीने 19,24,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यातल्या अजदार गली भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानं लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी ही संयुक्त मोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असताना तिथं लपून बसलेल्या दहशतवाद्यानं सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यामुळे चकमक सुरू झाली. त्यात हा दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडची रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. सेबीनं NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या IPOला आज मंजुरी दिली. जून महिन्यात NSEनं यासाठी अर्ज केला होता. यातून NSE 30,000 कोटी रुपये उभे करणार आहे आणि हा देशातला सर्वात मोठा IPO ठरेल. यापूर्वी हुंदाईनं बाजारातून सुमारे 28,000 कोटी आणि LIC 20,500 कोटी रुपये उभे केले होते. IPOचे बाजार मूल्य, समभागांची किंमत आणि इतर माहिती पुढच्या आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबरपासून NSEच्या IPOसाठी अर्ज करता येतील आणि 25 तारखेपूर्वी या समभागांची शेअर बाजारात नोंदणी होईल अशी चर्चा आहे. इटालियन प्रजासत्ताकाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे सरकार म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं, तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्याबद्दल जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या किम ऑस्ट्रीप आणि अँडर्स कारूप रास्मुसेन या जोडीवर त्यांनी 21-13, 16-21, 21-18 अशी मात केली. पुरुष एकेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू कडून 16-21, 16-21 अशी हार झाल्याने भारताच्या किदंबी श्रीकांतचं स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यूयॉर्कमध्ये जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नवीन गुंतवणुकीच्या संधींवर भर देण्यात आला. अलीकडच्या अर्थसंकल्पांमुळे डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग यासारख्या क्षेत्रात वेगानं प्रगती होत असल्याचं त्या म्हणाल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताबरोबर सागरी सहकार्य वाढवण्याचं बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट दे विव्हर यांचं आश्वासन. लोकसहभागातून DJ मुक्त पद्धतीनं सण उत्सव साजरे व्हावेत हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या सरन्यायाधीशांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मनोहर अय्यर यांची ही गीतरचना गायली होती अलका यांनी. संगीतकार होते समीर फातर्पेकर. पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. या गीताला संगीत होतं साजिद वाजिद यांचं.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं हेमा सरदेसाई यांनी. गीतरचना होती समीर यांची, संगीत होतं जवाहर वट्टल यांचं. पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, हे होतं दलेर मेहंदी यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐका, ओ शोम ओ शुक्ला यांना. गीतरचना आहे नफीस आलम यांची, संगीत अली गनी यांचं.

श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

तेरे सुर और मेरे गीत, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं, भरत व्यास यांचं. संगीतकार होते वसंत देसाई.

0: मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं शकील बदायनी यांचं बैजू बावरा या चित्रपटातलं. या गीताला संगीत लावलं नौशाद यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

चित्तलकर यांनी गायलेलं अलबेला या चित्रपटातलं हे गीत होतं राजेंद्र कृष्णन यांचं. संगीतकार होते सी रामचंद्र. श्रोते हो, आता ऐकूया प्यासा चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत.

गीता दत्त यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत होतं प्यासा चित्रपटातलं. संगीतकार होते सचिन देव बर्मन. रजनीगंधा या कार्यक्रमात आता शेवटी ऐका अमर प्रेम या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन प्रसारित करीत आहोत। त्यांनी बासरीवर सादर केलेला राग मालकंस आता ऐकूया।

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर सादर केलेला राग मालकंस आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 11:10 श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन आपण ऐकणार आहात. हे कीर्तन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता आधी 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे भगवंताचं खरं कार्य आहे. म्हणून श्रीकृष्णाचा अवतार हा केवळ कंसवधासाठी झाला असं म्हणणं कृष्णावताराला लहान करणं होईल. कंसाचा वध झाला पण त्याचबरोबर धर्माचा विजय झाला. बघा, श्रीकृष्णानं बालपणात पुतणेपासून गोकुळाचं रक्षण केलं, पुढे कौरव पांडवाच्या संघर्षात धर्माच्या बाजूनं उभे राहिले आणि कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगून धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय, निष्काम कर्तव्य म्हणजे काय आणि भगवंताशी नातं काय हे संपूर्ण मानवजातीला शिकवलं. म्हणून कृष्णावताराची व्याप्ती मथुरेच्या कारागृहापासून तो कुरुक्षेत्रापर्यंत आहे. कृष्णाचा जन्म एका रात्री झाला पण कृष्ण तत्वाचा प्रकाश युगानुयुगे राहिला. म्हणून कृष्ण जन्म हा केवळ जन्मोत्सव नाही, तो धर्माच्या पुनरुत्थानाचा प्रारंभ आहे. आणि म्हणून आज आपण कृष्णाचा जन्म साजरा करताना केवळ नंदाच्या घरी आनंद झाला एवढंच म्हणायचं नाही, तर स्वतःला विचारायचं, माझ्या जीवनात धर्म किती आहे, माझ्या आचरणातनं अधर्माला तर बळ मिळत नाही ना, आणि श्रीकृष्णानं सांगितलेला धर्म मी माझ्या जीवनात किती उतरवला आहे. सज्जन हो, ही जाणीव झाली तरच कृष्ण जन्माचा उत्सव सार्थकी लागेल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला परंतु त्या जन्मामागे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची योजना होती. देवकी वसुदेवाच्या पोटी जन्म घेऊनही परमात्मा नंदाच्या घरी वाढला. बघा काय गंमत आहे, जन्म देवकीचा, पालन यशोदेचं, पिता वसुदेव, पण वात्सल्याचा अधिकार मात्र नंदाचा. हीच श्रीकृष्णाच्या चरित्राची अद्भुत लीला आहे. भक्ताच्या प्रेमासाठी निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो.

परंतु आपल्या अंतःकरणातील कंसाचा वध कोण करणार? श्री कृष्णाला आपल्या अंतःकरणात जन्म द्यावा लागेल. भक्तांच्या हृदयात कृष्णाचा जन्म होणं ही साधनेची अनुभूती आहे. देवकी म्हणजे श्रद्धा, वसुदेव म्हणजे विवेक, आणि कारागृह म्हणजे संसाराच्या बंधनात अडकलेलं मन. सज्जन हो, हे संत परंपरेतील आध्यात्मिक रूपक आहे. कृष्णाचा जन्म मथुरेत झाला हे आपण दरवर्षी साजरे करतो, पण आपल्या मनात कृष्ण कधी जन्माला येणार असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे, ज्या दिवशी मनातील कंसाचा अहंकार कमी होईल, देवकीसारखी श्रद्धा होईल, वसुदेवासारखा विवेक जागृत होईल, आणि यशोदेसारखं निष्कपट प्रेम निर्माण ज्या दिवशी होईल, त्याचवेळी आपल्या अंतःकरणात कृष्ण जन्म झाला असं समजावं. आणि म्हणून पुराणांतरी या नारायणाचं वर्णन आलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात,

म्हणजे देवकीच्या पोटी जन्म घेणारा परमात्मा यशोदेच्या कुशीत खेळतो, गोपाळांच्या बरोबर खेळतो, गोपीचं प्रेम स्वीकारतो, हा भक्ती प्रेमाचा मोठा विजय आहे. कृष्णानं कंसाचा वध केला

सज्जन हो, भारत वर्षाच्या उत्तरेकडे असणारं यादवांचं एक मोठं गणराज्य, या गणराज्याची राजधानी होती मथुरा. या मथुरेवर राज्य करीत होता राजा उग्रसेन. पण याच्या पोटी जन्माला आलेला कंस मात्र अतिशय गर्विष्ठ, स्वार्थी, चैनी आणि दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. यानं आपल्या पित्याला बंदीवासात टाकून स्वतः जबरदस्तीनं राजा झाला. हा निवडणुकीत निवडून आलेला राजा नव्हता, जबरदस्तीनं झालेला राजा होता. यानं अनन्वित पापाचरणाला सुरुवात केली. धार्मिक कृत्याचा उच्छेद व्हायला लागला. पतिव्रता स्त्रियांचा छळ व्हायला लागला. धार्मिक कृत्याला विरोध व्हायला लागला. अशा वेळी या दैत्य पातक भारावर पृथ्वी अगदी क्षीणून गेली. आणि तिनं काय केलं?

चिंगली महाराज, या दैत्य पातक भारानं मी अगदी कंटाळून गेली आहे हो। मला यांचा भार आता नकोसा होतोय। मी जर आपलं कार्य सोडून दिलं तर जगतामध्ये हाहाकार माजेल। पृथ्वीचं काय कार्य आहे? आपल्या सर्वांचा भार या पृथ्वीनं सावरून धरलाय। पृथ्वीला संस्कृतमध्ये क्षमा असं म्हणतात। क्षमा म्हणजे क्षमा करणे। क्षमेचा गुणधर्म असल्यामुळं पृथ्वी अगदी ते सहन करत होती। तिनं ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही जर यांचं बंदोबस्त केला नाही तर मला जगणं नकोसं होईल। ब्रह्मदेव म्हणाले, हे पृथ्वी, तुझी तक्रार मला कळली ग, पण त्याचं काय आहे माहिती आहे का? तू चुकीच्या मंत्र्याकडे आलेली आहे। माझ्याकडे उत्पादने खातं आहे आणि प्रतिपालन खातं भगवान महाविष्णूकडे आहे। संरक्षण मंत्री ते आहेत। असं करूया, आपण श्री विष्णूंना शरण जाऊया। ब्रह्मदेवानं पृथ्वीला सोबत घेतलं, काही देव घेतले आणि मुनिजनांना घेऊन भगवान ब्रह्मदेव क्षीरसागराच्या ठिकाणी आले। तिथे शेषशायी भगवान श्री महाविष्णू शांत चित्तानं बसलेले होते। या सर्वांनी भगवान महाविष्णूंची आराधना करायला सुरुवात केली। ब्रह्माधिक देवमंडळींनी पुरुष सूक्ताद्वारे भगवंताला आवाहन केलं आणि म्हणाले,

मित्रांनो, साधूंनो, तुमची तक्रार मला कळली आहे. जोपर्यंत या पाप्यांच्या पापाचे घडे पुरडता भरत नाही, तोपर्यंत मला अवतार धारण करता येत नाही. ते एकदा का पूर्णता भरले की मी निश्चित अवतार धारण करीन. कुठे अवतार धारण करीन सांगू?

पृथ्वी आपली सगळी तक्रार भगवान महाविष्णूंनाच सांगायला लागली. पृथ्वीनं अशी करुणा भाकल्यानंतर भगवान महाविष्णू बोलायला लागले, पृथ्वी देवांनो मुनिगण

मी यदुकुलात अवतार धारण करीन. तुम्ही सारे देव मुनिजन माझ्यासोबत यादव म्हणून सज्ज व्हा. आपण सगळे मिळून या दुर्जनांचा नायनाट करू असं अभिवचन भगवान महाविष्णूंनी सर्वांना दिलं आणि सर्व आपापल्या ठिकाणी परत गेले. तिकडे प्रकार असा घडला की या कंसाची देवकी नावाची एक चुलत बहीण होती. उग्रसेनाला म्हणजे पित्याला बंदिवासात टाकल्यानंतर देवकीचं लग्न कोण करणार? तर ज्येष्ठ भ्राता पितुस्समः या न्यायानं कंसानं देवकीचा विवाह करायचा असं ठरवलं आणि देवकी करता वरसंशोधनाला सुरुवात केली. पण या कंसाला जावई असावा होता जो याच्या कलानं वागणारा असावा आणि तो सापडला देखील. तो म्हणजे वसुदेव. वसुदेव कसा होता? गंगा गए गंगा दास और जमुना गए जमुना दास. म्हणजे कसा हो? तर पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला या वैसा. यानं तो जावई निश्चित केला. देवकीचं लग्न यानं अतिशय थाटामाटात लावून दिलं. लग्न झाल्यानंतर वरात निघाली. वसुदेव देवकी रथामध्ये थाटामाटात बसलेत. जिकडे तिकडे रोषणाई आहे, वाद्यांचा गजर चाललाय. कंस स्वतः राजा असून सुद्धा आपलं आपल्या बहिणीवर किती प्रेम आहे हे जगताला दाखविण्याकरता तो स्वतः रथाचा सारथी झाला. वरात चाललेली असताना मार्गामध्ये एकाएकी आकाशवाणी झाली. पुत्र हिचा जो अष्टम

0: नकी जय।
1: राजा, ज्या देवकीवर तू एवढं प्रेम दाखवत आहेस आणि स्वतः रथाचा सारथी झाला आहेस, त्याच देवकीला होणारा आठवा मुलगा तुझे प्राण घेणार आहे। ही आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाच्या भोया वक्र झाल्या, तो रागानं लाल झाला। सज्जन हो, जगतामध्ये प्रत्येकाचं असणारं एकमेकांवरचं प्रेम स्वतःला सुख होतं म्हणून केल्या जातं। आईचं मुलावर, मुलाचं आईवर, बहिणीचं भावावर, भावाचं बहिणीवर, आणि सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे तर काही विचारूच नका, नवऱ्याचं बायकोवर आणि बायकोचं नवऱ्यावर, हे स्वतःला सुख होतं म्हणून केल्या जातं। ते प्रेम ज्यावेळी आपल्याला घातक आहे लक्षात येतं ना, त्यावेळी त्याचं रूपांतर वैरात होतं। हिंदी कवी वर्णन करतात, माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया। माँ कहे मेरा पूत सपूत है, बहन कहे मेरा सुंदर भैया, और जोरू कहे मेरा प्राण पति है, जिसके गाठ सुफेद रुपैया। कंस रथातनं खाली उतरला आणि जिथे देवकी वसुदेव बसले होते तिथे गेला, देवकीचे केशकलाप हातात धरले आणि तिला रथाच्या खाली ओढलं। समशेर उपसली आणि तो तिला मारणार, इतक्यात वसुदेव मध्ये आडवा आला आणि म्हणाला, महाराज थांबा, असा अनर्थ करू नका। हो अहो, तुम्ही जर एका स्त्रीवर म्हणजे तुमच्या बहिणीवरच वार केला

मात्र तुमची अपकीर्ती होईल. तिला मारू नका. कंस म्हणला, वसुदेवा शहाणपणा शिकवू नका, आकाशवाणी ऐकली नाहीस काय? अरे हिला होणारा आठवा पुत्र मला मारणार आहे, माझा प्राण घेणार आहे, मी हिला जिवंत कसा सोडू? हा देवकी रूपी वृक्षच जर छाटून टाकला तर फळे कुठून येणार? वसुदेव म्हणाला, महाराज थांबा, मी आपणाला वचन देतो की आम्हाला जी जी मुलं होतील ती ती आम्ही तुमच्या स्वाधीन करू. त्या मुलांना मारा, पण हिला जीवदान द्या हो. खरं म्हणजे कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवायचा नव्हता, पण कंसानं वसुदेवावर विश्वास ठेवला का तर तो काळ असा होता की शब्दाला लोक जागत होते. जळगावचे तिवारी फार प्रसिद्ध कवी होते. मराठ्यांची संग्राम गीत हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे. ते तिवारी आपल्या काव्यात वर्णन करतात

दैत्यपाळ दोघांच्याही हातात लोहबंधन होती. मोठमोठी कुलप दरवाजावर होती आणि सज्जन हो वसुदेव देवकीचा संसार कारागृहात सुरू झाला. दिवसामागून दिवस जात होते आणि निसर्ग नियमाप्रमाणे वसुदेव देवकीला प्रथम अपत्य प्राप्त झालं. प्रथम अपत्य प्राप्त झाल्यानंतर वसुदेवानं ते लहान मूल उचललं आणि कंसाकडे जायला लागले. विचार करा, पोटचं पोर आता मारण्यासाठी नेत आहे हे पाहून कोणती आई शांत बसेल हो. देवकी धाय मोकळून रडायला लागली. वसुदेवाला म्हणाली, महाराज या माझ्या मुलाला नेऊ नका हो, माझं बाळ नेऊ नका.

वसुदेवानं देवकीचं काहीही न ऐकता ते मूल घेतलं आणि कंसाकडे आणलं. कंसानं ते बाळ पाहिलं, त्याला हातावर घेतलं. त्यावेळेला त्या मुलाचे ते लहान लहान डोळे, छोटे छोटे हातपाय, छोटीशी ती जीवणी पाहून कंसाच्या मनामध्ये दया निर्माण झाली. असं आहे, दुष्टाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कधी कधी दया निर्माण होते. कंसानं विचार केला, नात्यानं हा माझा भाचा आहे आणि आकाशवाणी काय झाली हो, आठवा माझा प्राण घेणार आहे. पहिल्यानं काय बिघडवलंय, जाऊ दे याला, सोडून देऊयात, नेमकं आठव्यालाच ठेचूया, असं म्हणून कंसानं ते बाळ वसुदेवाजवळ दिलं आणि वसुदेव निघून गेला. कंसानं देवकीचं पहिलं मूल न मारता ज्या वेळेला सोडून दिलं त्यावेळेला देवलोकामध्ये चर्चा सुरू झाली. सर्व देवांनी विचार केला, यानं जर देवकीची ही मुलं मारली नाहीत तर याच्या पापाचे गळे लवकर भरणार नाहीत. म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून नारदाला सांगितलं की तुम्ही जाऊन काहीतरी करा,

नारद आल्याबरोबर कंसाने नारदांचं स्वागत केलं. नारदा या आगंतव्यम स्वागतम सुस्वागतम. नारद आले म्हणाले कंसा काय रे आता एक छोटस बाळ घेऊन कोण गेलंय रे. कुणीतरी इथे उभा होता व्यक्ती. कोण होता रे तो. म्हणाले नारदा तुम्हाला ठाऊक नाही काय नात्यानं विचार केला तर तो माझा भाचा आहे. देवकी वसुदेवाची ज्या वेळेला लग्नानंतर वरात निघाली त्यावेळेला आकाशवाणी झाली की देवकीला होणारा 8वा मुलगा माझा प्राण घेणार. मी त्याच वेळी देवकीला ठार मारणार होतो पण नारदा वसुदेवाचा माझा करार झाला की आम्हाला जेवढी म्हणून मुलं होतील ती सगळी आम्ही तुमच्या स्वाधीन करू. या न्यायानं देवकीचं हे प्रथम अपत्य होतं. वसुदेवांनी माझ्याकडे मारण्याकरता आणलं होतं पण माझ्या मनामध्ये विचार आला याला बिचारायला मारून काय करू नेमकं 8व्यालाच ठेचूया. नारद म्हणाले तू राजकारणी आहेस पण मूर्ख आहेस. अरे ज्याला तुला मारायचंय तो काय तुला नंबर कळवून येईल. प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान महाविष्णू तुला मारण्याकरता सज्ज झालाय. आणि काय रे समजा 8व्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी 8वा आला तर तुला माहितीये अंक कसे मोजतात. अंकानां वामतो गती पद्धत अशी आहे एकम दहम शतम हजार दश हजार लक्ष दशलक्ष. समजा 8व्याच्या जागी पहिला आला आणि पहिल्याच्या जागी 8वा आला तर हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो या 8च्या फंदात पडू नको. कंसा मी सांगतो ऐक. देवकी वसुदेवाचं एकही मूल जिवंत ठेवू नकोस म्हणजे तुझ्या जीविताला धोका नाही. नारदानं त्याचं असं काही मतपरिवर्तन केलं की शेवटी कंस तयार झाला. म्हणाला बरं झालं नारदा तुम्ही आलात नाहीतर माझ्याकडनं अनर्थ घडला असता.

त्यानं लगेच आवाज दिला, ए कोण आहे रे तिकडे? आता जे मूल वसुदेव घेऊन गेले त्याला परत बोलवा. नारद म्हणाले, ए भाऊ थांब, मला आधी जाऊ दे आणि मग तू काहीही गोंधळ घाल. नारद निघून गेल्यानंतर कंसानं त्या मुलाला ठार केलं. हो, अशी कंसानं देवकीची 6 मुलं मारली. 7व्या वेळेला भगवंतानं शेषाला असं सांगितलं, आता तू पुढे जा आणि अवतार धारण कर. तो म्हणाला, तुमच्या बरोबर येणंही नको आणि जाणंही नको. मागच्या अवतारात तुमचा लहान भाऊ झालो होतो, कमी हमाली नाही करून घेतली तुम्ही माझ्याकडून? लक्ष्मणा पाणी आण, लक्ष्मणा कंदमुळं फळाण, लक्ष्मणा पाय चेपून दे, नकोच म्हणले तुमच्या बरोबर येणं. भगवान म्हणाले, अरे म्हणूनच तर म्हणतोय, आधी तू जा म्हणजे तू मोठा भाऊ होशील आणि मी तुझा आज्ञाधारक लहान भाऊ होईल. मागे तू हमाली केली, आता मी करेल. शेषाला ते पटलं हो, आणि शेष तेज देवकीच्या उदरी वाढायला लागले. भगवंतानं आपल्या योगमायेनं देवकीच्या उदरातील तो गर्भ काढून वसुदेवाची जी पहिली पत्नी रोहिणी नावाची होती तिच्या पोटात तो गर्भ प्रविष्ट करविला. एकाएकी पोटात गर्भ आल्यानंतर कदाचित ती घाबरून जाईल, लोक वेगवेगळ्या वावड्या उठवतील, म्हणून तिच्या आणि गावकऱ्यांच्या समाधानासाठी सज्जन हो, त्या ठिकाणी मोठी आकाशवाणी झाली. हा वसुदेवाचा गर्भ तो होईल दैत्यांतक. योग्य वेळ आल्यानंतर तिथे त्या बालकाचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं बलराम. 8व्या वेळेला मात्र कंस चिंतातूर झाला होता. असं म्हणतात, त्याला जिकडे तिकडे 8व्याचा भास व्हायला लागला.

सज्जन हो, दिवस जाता जाता मंगल असा श्रावण मास सुरू झाला। आकाशात जिकडे तिकडे तारे झगमगत होते, नद्यांचं पाणी निर्मळ झालं होतं। रात्रीची वेळ असून सुद्धा सरोवरामध्ये कमळं उगवली होती। परमपवित्र शीतल मंद सुगंध असा वारा वाहत होता। किन्नर आणि गंधर्व मधुर अशा स्वरात गात होते। आणि अशा वेळी सिद्ध आणि चारण भगवंताची मंगलमय गुणानं स्तुती करत होते। आणि अशा वेळी देवता ऋषीमुनी आनंदानं पुष्पवर्षाव करण्याकरता सिद्ध झाले। रोहिणी नक्षत्र होतं।

సౌభగం గోపాలకృష్ణ భగవానకి జయ. వసుదేవాన్ని పాహిలं एक अद्भुत बालक त्यांच्या पुढे उभा आहे. कमलासारखे कोमल डोळे आहेत. चार हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे. वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह आहे. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी माळा आहे. वसुदेवांनी नमस्कार केला आणि विचारलं, आपण कोण? भगवान म्हणाले, जो आठव्या जन्माला येणार होता ना, तो मीच आहे. मग एकदम एवढे मोठे कसे काय झालात? भगवान म्हणाले, वसुदेवा, माझ्या आधीच्या भावंडांची जी अवस्था झाली ती माझी होऊ नये म्हणून तुम्हाला काही सूचना द्यायला आलो आहे. मी बालरूप धारण केल्यानंतर मला इथे ठेवू नका. नंदपाटलाच्या वाड्यात नेऊन यशोदेजवळ ठेवा आणि तिथे जी योगमाया अवतीर्ण झाली आहे तिला इथे घेऊन या. वसुदेव म्हणाले, आम्ही इथे बंदिवासात आहोत. आमच्या हाताला या मोठमोठ्या बेड्या आहेत. मोठमोठाली कुलप सातही दरवाजांना लागलेली आहेत. या बंदोबस्तातनं कसं बरं जाता येईल?

भगवान म्हणाले, वसुदेवा, जिथे माझ्या नामस्मरणानं जन्म जन्मांतराची बंधनं गळून पडतात, तिथे ही लोह बंधनं किस गल्ली में खसखस? तुम्ही नेण्याचं ठरवा, अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आणि तसंच झालं. भगवंताची माया जिकडे तिकडे अवतीर्ण झालेली. नोकर चाकर दास दासी सर्व बेसावधपणे झोपी गेलेले. सोनेवाले जागते रहो म्हणणारे पहिल्यांदा झोपले. भगवान म्हणाले, वसुदेवा, मी तुम्हाला हे रूप याकरता दाखवलं की तुम्हाला माझ्या पूर्व अवताराचं स्मरण व्हावं. होता होता भगवंतानं एका

वसुदेवानी या बाळाला एका टोपलीमध्ये घेतलं आणि नंद पाटलाच्या वाड्याकडे निघाले. सज्जन हो, रात्रीची वेळ यमुना तुडुंब भरली आहे आणि अशा त्या समयाला वसुदेवानी ते बाळ नंद पाटलाच्या वाड्यात ठेवलं आणि तिथे जी मुलगी जन्माला आलेली होती तिला घेऊन कारागृहामध्ये परत आले. सज्जन हो, कंसाकडे ही बातमी गेल्यानंतर कंस धावत आला आणि पाहिलं तो मुलगा जन्माला आला नसून मुलगी जन्माला आली आहे. तुम्हाला काय सांगू, कंसानं त्या कन्येला जवळ घेतलं, त्या कन्येचे पाय धरले, तिला गरगर गरगर फिरवली आणि आपटणार इतक्या ती कंसाच्या हातून निसटली आणि आकाशात जाऊन कडाडली आणि म्हणाली, मूर्खा चांडाळा, अरे मला काय मारतोस, मी तुझ्या हातून मरणारी नाही, परंतु तुला मारणारा मात्र जन्माला आलेला आहे. आणि हे बघ, ज्या दिवशी तो तुझ्या छाताड्यावर बसण्याच्या लायकीचा होईल त्या दिवशी तुला नक्की तो ठार करे. तुम्हाला काही सांगू, तिकडे नंद पाटलाच्या वाड्यामध्ये या बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा झाला. 12व्या दिवशी या मुलाला पाळण्यात घातलं. तो पाळणा कसा होता,

त्यांचा कर्षनाथ कृष्ण हा म्हणून या मुलाचं नाव कृष्ण असं ठेवण्यात आलं. हा भगवंताचा अवतार श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता झाला आणि म्हणून तुकाराम

0: श्रोते हो, आताच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त समन्वित कीर्तनाचा कार्यक्रम ऐकलात. कीर्तनकार होते दिगंबर बुवा नाईक. सात संगत याप्रमाणे होती: तबला संदेश पोपटकर, हार्मोनियम संदीप गुरमुले, व्हायोलिन अथर्व भालेराव. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 12:04 आणि 45 सेकंद झालेत. श्रोते हो, आमचे आजचे दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत.
2: जय जय रघुवीर समर्थ.
0: श्रोते हो, आताच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त समन्वित कीर्तनाचा कार्यक्रम ऐकलात. कीर्तनकार होते दिगंबर बुवा नाईक. सात संगत याप्रमाणे होती: तबला संदेश पोपटकर, हार्मोनियम संदीप गुरमुले, व्हायोलिन अथर्व भालेराव. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 12:04 आणि 45 सेकंद झालेत. श्रोते हो, आमचे आजचे दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत.